FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 30 श्रावण शके 1948 अर्थात 21 सप्टेंबर 2026. नमस्कार, सुप्रभा श्रोते हो. 5:58 झालेली आहेत. आजची प्रसारण सभा आता सुरू होत आहे.

श्रोते हो, अजित कडकडे यांनी गायलेली ही भूपाळी होती शांताराम नांदगावकर यांची. संगीतकार होते नंदू होनप. आपण ऐकतात अमृतधारा हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:15 वाजतायत. कार्यक्रमात यानंतर उत्तरा केळकर यांचा स्वर, संगीत शांकनेल यांचं.

श्रोते हो, अमृतधारा हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण ट्यून केले 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रमात त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा हा आवाज, संत तुकाराम महाराज यांचा अभंग जो संगीतबद्ध केलाय राम फाटक यांनी.

श्रुती हो मिलिंद शिंदे यांच्या आवाजातली ही रचना प्रल्हाद शिंदे यांनी संगीतबद्ध केली होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा कार्यक्रम अमृतधारा. आता उषा मंगेशकर यांच्या स्वरातला श्लोक आणि त्यानंतर गणरायाची आरती.

समूह स्वरातली ही देशभक्तीपर रचना डॉक्टर जयराम चव्हाण यांची होती आणि संगीत दिलं होतं कनू घोष यांनी. आपण ऐकलात कार्यक्रम अमृतधारा.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा. 6:40 आपण ऐकू शकाल कृषी वार्ता. यामध्ये जनावरांमधील अस्थिभंगावर प्रथम उपचार. 6:45 आरोग्यम धनसंपदा अंतर्गत जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी संवाद. त्यानंतर 6:50 परिसर कार्यक्रमात गुढे पाचगणी पठार याविषयी पर्यावरण अभ्यासक अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये सुवर्णा दीक्षित यांचा ललितबंध माय मराठी. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणेहून, तर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:45 प्रसारित करू प्रायोजित कार्यक्रम ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल.

श्रोते हो, सकाळी 8:15 कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम 8:40 आपण ऐकाल. प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, 9 वेळ गीत बहार या कार्यक्रमाची. 9:30 प्रसारित करू उमंग NCERT चा प्रायोजित कार्यक्रम. 10:00 जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक स्मृतीच्या वाटेवर आप

पुलकीची साथ सादर करते किशोर पवार आज सकाळी 10 वाजता. त्यानंतर 10:30 वाजता माझे जीवन गाणे, यामध्ये खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत. 11 वाजता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम 1 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:30 वाजता युवावाणी, सायंकाळी 6:35 कार्यक्रम साहित्य सौरभ, सायंकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार यामध्ये रामराम पाहुण हा कार्यक्रम, रात्री 10 वाजता जपान इथं आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आम्ही सहक्षेपित करणार आहोत रात्री 10 वाजता. याशिवाय अस्मिता मराठी वाहिनीचे कार्यक्रम आणि नियोजित वेळेत बातम्या सहक्षेपित केल्या जातील. ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये ऐकूया जनावरांमधील अस्थिभंगावरती प्रथमोपचार या विषयीच्या माहितीचा पहिला भाग.
1: मंडळी, जनावरांमधील अस्थिभंग ही मोठी समस्या आहे. गोठ्यामध्ये जनावरांचा अस्थिभंग झाल्यानंतर पशुवैद्यकापर्यंत पोहोचेपर्यंत खूप सारे गुंतागुंतीचे प्रकार घडतात. अशावेळी शेतकऱ्यांनी प्रथम उपचार काय करावेत याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. अचानक घडलेल्या अपघातांमुळे जनावरांमध्ये अस्थिभंग झाल्याचं आढळतं. काही वेळा उधळलेलं जनावर स्वतःला इजा करून घेतं, त्यामुळे सुद्धा अस्थिभंग होण्याची शक्यता असते. अस्थिभंगाचे वेगवेगळे प्रकार असतात. काही वेळा अस्थिभंग झालेलं हाड त्वचेला छेदून बाहेर येतं, तर बऱ्याच वेळा ते बाहेर न येताच हाडाचे तुकडे आतमध्येच असतात. काही वेळा हाड पूर्ण न तुटता त्यातला काही भाग दुखावला जातो, त्याला अपूर्ण अस्थिभंग असंही म्हणतात. या अस्थिभंगावर वेळेत उपचार होणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून नंतर होणारी हाडांची जोडणी व्यवस्थित होईल आणि जनावर योग्य प्रकारे चालू शकेल. अस्थिभंगाचे वेगवेगळे प्रकार पडतात. एखाद्या वाहनानं किंवा सोबतच्या जनावरानं जोरात धडक दिली तर अस्थिभंग होण्याची शक्यता असते. साधारणपणे हाडांच्या रचनेवर कुठल्या हाडाला जास्त इजा होईल हे अवलंबून असतं. जोरात पळणाऱ्या जनावरांचा खड्ड्यात पाय अडकल्यानं सुद्धा अस्थिभंग होण्याची शक्यता असते. नवीन जन्माला येणाऱ्या वासराला अयोग्य प्रकारे खेचून काढलं तरी अस्थिभंग होण्याची शक्यता असते. शरीरातल्या कमी होणाऱ्या कॅल्शियममुळे हाडं ठिसूळ होतात, अशा हाडांमध्ये सुद्धा अस्थिभंग होण्याची शक्यता असते. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
0: जनावरांमधील अस्थिभंगावरती प्रथमोपचार या विषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचा प्रश्न छोटा असो वा मोठा, तज्ञांचा सल्ला असतो मोलाचा. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम संगोपनासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी

0: हॅलो किसान या कार्यक्रमात सेवानिवृत्त पशुसंवर्धक आणि पशुवैद्यकीय सल्लागार डॉक्टर चंद्रहास कापडी शेतकरी बांधवांशी फोनवरून थेट संवाद साधणार आहेत. दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर थेट फोन करा 0231-265-2624 या नंबरवर उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत. हॅलो किसान, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: जंक फूडमुळे पहिली गोष्ट म्हणजे मुलांमध्ये चाइल्डहूड ओबेसिटी वाढते, त्याचप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स होतोय किंवा ब्लड शुगर वाढते, पचनाचे विकार चालू होतात आणि दातांचं आरोग्य पण बिघडते.
3: श्रुती हो, आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 6:45 होत आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय. याविषयी वैद्यकीय आहारतज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: निरोगी जीवनशैली म्हणजे नक्की काय?
2: निरोगी जीवनशैली म्हणजे आपण आजार होऊ नये यासाठी जी अंगीकारलेली पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जसं ताणतणाव कमी असणं, योग्य पद्धतीने आहार घेणं, पुरेशी झोप म्हणजे 8 ते 9 तासाची झोप असणं, त्याच पद्धतीने डेली जरी नसला तरी देखील आठवड्यातनं 3 ते 4 दिवस तुमचा व्यायामही झाला पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण आपलं रुटीन ठेवलं तर ते आपली निरोगी जीवनशैली म्हणून आपण असं म्हणू शकतो.
1: रात्रीची जागरण होतात, ह्या जागरणांमुळे नक्की कोणकोणत्या प्रकारचे आजार होतात आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे कोणकोणते आजार होतात?
2: चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपण म्हटलं तर त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये डायबिटीस आलं, हायपरटेन्शन, नवीन मुली ज्या पाळी झालेल्या असतात त्यांच्यामध्ये PCOD, PCOS तरुण वयामध्ये झालेल्या आजारांमध्ये, त्याच्यानंतर थायरॉइडचे पण आजार आपण त्याच्यामध्ये पकडू शकतो. याचसोबत महत्वाचा पण आजार म्हणून न समजली जाणारी गोष्ट म्हणजे लठ्ठपणा. आणि की नवीन आयांमध्ये काही याचे आणखी दुष्परिणाम दिसून येतात का, झोप न झाल्यामुळे, तर त्यांना पोस्टपार्टम स्ट्रेस खूप वाढतो. तर या ठिकाणी घरातल्यांची जबाबदारी येते की त्यांनी त्यांना थोडी पुरेशी झोप मिळावी. आता ब्रेस्ट फिडिंगसाठी आईला उठावंच लागतं, पण तरी देखील जो काही वेळ मिळेल तर त्याच्यामध्ये तिला कशी आपली मदत होईल तिची झोप होण्यासाठी, ही काळजी घरातल्यांनी सुद्धा घेतली पाहिजे.
1: डायबिटीस, हायपरटेन्शन यासारख्या आजारांवर औषधांशिवाय फक्त आपण आहारात काही बदल केला किंवा आहारांमुळे याच्यावर ताबा मिळवणं शक्य आहे का?
2: पूर्ण ताबा मिळवणं, तर ताबा मिळवणं म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात की एक ते रिव्हर्स करणं म्हणजे पूर्ण बंद होणं तो आजार, आणि दुसरं तो कंट्रोल करणं हा आला. तर रिव्हर्सल जे आहे ते प्री डायबिटीस फेजमध्ये फक्त आहारावर आपण करू शकतो की जिथं नवीन डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे आणि आपण त्याच्यावर काही प्रमाणात आहारात चेंजेस केले त्याच्यामध्ये मग बरेच बदल घडवता येतात. आपल्याला GI इंडेक्स चेक करणं, GI लोड खाण्यापिण्याचं करणं, कार्बोहायड्रेट काउंटिंग करणं. म्हणजे डायबिटीसचं होतं काही की लोक रेग्युलर पथ्य म्हणून जे पाळलं जाते की साखर नाही खायची, गोड पदार्थ टाळायचे, ह्या गोष्टी कळतात, भात बंद करणं, पण फक्त कार्बोहायड्रेट्स कमी करून त्याचा उपयोग नाहीये आपल्या खाण्यामध्ये, तर ते व्यवस्थित संतुलित दिवसभरात होणं या पद्धतीने ते मग कंट्रोलही करता येतं. म्हणजे रिव्हर्स जर झालं नाही तरी पण ज्यांना खूप म्हणजे इन्सुलिनवर असूनही किंवा औषधं सुरू असूनही बऱ्याच लोकांची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहत नाही तर ती कंट्रोल करता येते आपल्याला. सेम हायपरटेन्शनसाठी लागू होतं की इनिशियल फेजेसमध्ये जर आपण त्या पद्धतीने हायपरटेन्शनसाठी लागणारे आहारातले चेंजेस आपण केले, जे सोडियम पोटॅशियम किंवा मिठाशी निगडीत बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या आपण चेंजेस केल्या तर त्या पद्धतीने हायपरटेन्शन कमी करू शकतो आपण. हायपरटेन्शन हे डाएटवर रिव्हर्स नाही होत. त्याचे जे मेजर प्रिंग फॅक्टर्स आहेत, वरचा बीपी आपण जो म्हणतो सिस्टॉलिक, त्याच्यामध्ये 20 चे वगैरे आपण कमी करू शकतो, पण ते पूर्णपणे बंद नाही होत आहारावर.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण जीवनशैली संबंधी आजार आणि उपाय याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
2: डॉक्टर, माझ्या दातात काही प्रॉब्लेम नाही ना बघाव?
3: पर्टिक्युलर कोणता दात दुखतोय का?
2: नाही हो, पण सगळ्या दाढांमधून खूप अडकतं, विशेषतः नॉनव्हेज खाताना. आणि ते अडकलेलं काढेपर्यंत काही सुचत नाही. जेवण झालं की कधी एकदा हातात काडी घेतो असं होतंय. काडी नसेल तर जीभ सतत इकडं तिकडं फिरते आणि नंतर हुळहुळतं. दर शुक्रवारी ठरवतो या शनिवारी तुम्हाला दाखवायचं, पण सोमवार कधी उजाडतो कळतच नाही.
3: हा तुमचा आयटीतला जॉब तुम्हाला निवांत आयटीत राहू देत नाही. सततचे मानसिक तणाव आणि विश्रांतीची वानवा, यामुळे इतर शरीराप्रमाणे दातावर देखील परिणाम होतो. आणि आत्ताच मी तुमच्या तोंडात पाहिलं, दाढांची झीज होती आहे, परिणामी हिरड्या कमी होत आहेत.
2: डॉक्टर, मला हे नैसर्गिक दात अगदी शेवटपर्यंत तोंडात हवे आहेत ना, कसे टिकवायचे? आता माझी नोकरी खूप वर्ष आहे, ताणतणाव वाढणारच, ते काही कमी होणार नाहीत.
3: आपण CBCT आणि स्कॅन करून अलायनर्सद्वारे तुमच्या दातांची झीज आणि हिरड्यांवरचा ताण कमी करू शकतो. आणि हो, जबड्याचा सांधा सुद्धा आपण अलायनर्सद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो.
4: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604095900.
1: आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. वेळ झाली परिसर या कार्यक्रमाची. श्रद्धेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गुढे पाचगणी पठार याविषयी अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
5: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य आणि प्रसन्न वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठाराची माहिती जाणून घेणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गुढे पाचगणी पठार हे शिराळा तालुक्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 फूट उंचीवर वसलेलं हे पठार वर्षभर आल्हाददायक हवामानासाठी ओळखलं जातं. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात येथे निसर्गाचं मनमोहक रूप अनुभवायला मिळतं. गुढे आणि पाचगणी ही दोन गावे या विस्तीर्ण पठारावर वसलेली आहेत. हिरवीगार गवताळ माळराने, दाट धुके, थंडगार वारे आणि दूरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना पहिल्याच भेटीत भुरळ घालतात. सकाळच्या वेळी ढग अक्षरशः जमिनीवर उतरल्याचा भास होतो, तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण परिसर सोनेरी रंगाने उधळून निघतो. या पठाराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उभारण्यात आलेल्या पवनचक्क्या. डोंगर माथ्यावर उभ्या असलेल्या या विशाल पवनचक्क्या पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीचं उत्तम उदाहरण आहे. वाऱ्याच्या वेगासोबत फिरणाऱ्या या पवनचक्क्या आणि त्यामागे दिसणारा सह्याद्रीचा नजारा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गुढे पाचगणी पठारावरून वारणाखोरे, चांदोली अभयारण्य परिसर आणि सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगांचं विहंगम दर्शन घडतं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला निसर्ग डोळ्यांचे पारणे फेडतो, त्यामुळे अनेक पर्यटक येथे सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास येतात. पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अधिकच खुलून येतं. असंख्य रानफुले, हिरव्यागार कुरणांमधून वाहणारे छोटे झरे आणि धुक्याने वेढलेले डोंगर यामुळे संपूर्ण परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हाससारखा भासतो. अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी झाडे, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात, त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि जैवविविधता संशोधकांसाठी

0: हे पठार महत्त्वाचे मानले जाते. गुढेपाचगणी परिसर हा ट्रेकिंग आणि निसर्ग भ्रमंतीसाठीही प्रसिद्ध आहे. अनेक युवक आणि निसर्गप्रेमी आठवड्याच्या सुट्टीत येथे भेट देऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात. पावसाळ्यात तर ढगांमध्ये हरवलेले रस्ते आणि धुक्यातून दिसणाऱ्या पवनचक्क्या छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनतात. या परिसरातील आणखी एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे येथील शांतता. शहरातील धावपळ, गोंगाट आणि प्रदूषणापासून दूर असलेलं हे ठिकाण मनाला नवचैतन्य देणारं आहे. स्वच्छ हवा, निसर्गाचे संगीत आणि मोकळे वातावरण यामुळे येथे आलेला प्रत्येक पर्यटक काही काळ तरी निसर्गात हरवून जातो. गुढेपाचगणी परिसरातील ग्रामस्थांचे जीवनही या पठाराशी घट्ट जोडलेलं आहे. शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि पर्यटन यावर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी स्थानिक नागरिक उत्साहानं पुढाकार घेत आहेत. गावाकडच्या घरगुती जेवणाचा आस्वाद, स्थानिक परंपरा आणि ग्रामीण संस्कृती यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होतो. अलीकडच्या काळात गुढेपाचगणी पठार पर्यटन नकाशावर वेगाने पुढे येत आहे. अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, छायाचित्रणासाठी आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी येत आहेत. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वापर टाळणं, कचरा न टाकणे, वनस्पतीचे नुकसान न करणे आणि परिसराची स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक आहे. गुढेपाचगणी पठार हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर निसर्ग, पर्यावरण आणि ग्रामीण जीवन यांचा सुंदर संगम आहे. सह्याद्रीचे अद्भुत सौंदर्य, थंडगार वातावरण, हिरवाईने नटलेली कुरणे आणि मनाला शांत करणारा निसर्ग अनुभवायचा असेल तर हे ठिकाण प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण गुढेपाचगणी पठार याविषयी अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोते हो, आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम असे आहेत. 7:25 दिलखुलास, 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल, 8:40 चिंतन हास चिंतामणी आणि 9:30 NCERTचा उमंग. हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

श्रुती हो, आता आजचे काही दिनविशेष. आज आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिन. शांतता हे स्थैर्याचं प्रतीक आहे. आज आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन सुद्धा आहे. आणि आज आहे जागतिक अल्झायमर दिन.

श्रोते हो, आपल्या स्वरांचा अभिषेक घालून रसिकांना तृप्त करणाऱ्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आज जन्मदिन। विशेषतः नाट्य संगीतात त्यांनी आपली प्रयोगशीलता सिद्ध केली। नाटककार, एकांकिकाकार, दिग्दर्शक

पुरुषोत्तम व्यंकटेश दारवेकर यांचा स्मृतिदिन. त्यांनी नयन तुझे जादूगार, घनश्याम नयनी आला, कट्यार काळजात घुसरी इत्यादी 11 नाटकं लिहिली.

राजश्री प्रॉडक्शनचे निर्माते ताराचंद बडजात्या यांचा स्मृतिदिन, अभिनेत्री करीना कपूर यांचा आज वाढदिवस. आधुनिक युगातील कवी, कथाकार, अनुवादक, प्रतिभावंत चित्रकार प्राध्यापक सदानंद शांताराम रेघे यांचा स्मृतिदिन. आणि हार्मोनियम ऑर्गन वादक पंडित गोविंदराव पटवर्धन यांचा जन्मदिन, तर लावणी सम्राज्ञी रोशन सातारकर यांचा स्मृतिदिन.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7 वाजत आहेत. साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आज ऐकूया सुवर्णा दीक्षित यांचा ललितबंध माय मराठी.

भाषासु मुख्या मधुरा दिव्या मराठी भारती तत्र पद्यम मधुरम गद्यम मधुरम च। मराठी भाषा आपली भाषा, महाराष्ट्राची भाषा म्हणजे माय मराठी। मायेच्या मायेला जेवढी तोड नाही तेवढीच माय मराठीला देखील। अत्यंत समृद्ध, संपन्न, विकसित, विस्तारित अशी भाषा। सर्वसमावेशकता हा हिच्या अंगचा गुण। देशी परदेशी असा भेदभाव न करता अगदी आवश्यक योग्य ते शब्द इतर भाषांमधून स्वीकारून ही स्वतः देखील संपन्न होते आणि आपल्या अंगावरचं लेणं असलेलं शब्द इतर भाषांना देऊन ती त्यांना देखील संपन्न बनवते। वेळ काळानुसार होणारे बदल स्वीकारून ही आपलं अस्तित्व टिकून आहे आणि भविष्यात अशीच टिकून राहील। महाराष्ट्रामध्ये अंतराअंतरावर हिच्या बोलीमध्ये बदल होतो, पण हे बदलसुद्धा खूप लाडीक आणि मोहक वाटतात। हिच्यातील मोहकपणामुळं वाटतं, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। माय मराठीची लिपी देखील किती देखणी म्हणून वर्णन करावी। रेखीव अक्षर, त्यांना लाभलेला काना, मात्रा, वेलांटी, उकार, रुकार, रफार, अनुस्वार, विसर्ग अशा लफ्फेदार साधामुळे ती अगदी घरंदाज वाटते। हिच्या घरंदाजपणात संपन्नतेत भर घालतं ते हिच्यातील साहित्य आणि साहित्यिक। ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबांचे अभंग, छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र, लोकहितवादींचे शतपत्र, महात्मा ज्योतिबा फुले यांचं शेतकऱ्यांचा आसूड, इथंपासून ते कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, नाट्यछटा, तत्वज्ञानात्मक ग्रंथ, समीक्षा, टीकात्मक ग्रंथ अशा गद्यलेखनानं व आर्या, दिंडी, ओवी, साकी, वीररसप्रधान पोवाडा, शृंगारप्रधान लावणी, भक्तिप्रधान काव्य, भावनाप्रधान काव्य अशा विविध अंगांनी ती बाळसेदार झाली आहे। आमच्या मना मनात दंगते मराठी, आमच्या रगा रगात रंगते मराठी, आमच्या घराघरात वाढते मराठी, आमच्या गावागावात नांदते मराठी। मराठी भाषेतील चकवा म्हणजे शब्दोच्चार आणि विरामचिन्हांचा वापर, ज्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्याचा मोठा धोका आहे। तू जग ऐवजी तू जग असं म्हटल्यास तू म्हणजे जग आहे असा अर्थ होतो। लिहिताना काना, मात्रा, वेलांटी, उकार चुकल्यास होणारा अर्थ पहा। मला पाणी दे या वाक्यात पाणी शब्दाची वेलांटी रसवलीस मला हात दे असा अर्थ होतो। याचप्रमाणे

0: विरामचिन्हांचा योग्य वापर न केल्यास, योग्य ठिकाणी उच्चार करताना न थांबता वाचल्यास आणि बोलल्यास देखील अर्थामध्ये बदल होतो. मला म्हणायचे आहे, चंद्रकांत श शिकला, परंतु योग्य त्या ठिकाणी न थांबल्यास चंद्रकांत शशिकला असे ते दोन शब्द होतात. एखाद्या शब्दावर आघात केल्यास किंवा न केल्यास त्याचा अर्थ बदलतो. उदाहरणार्थ, मी शिक्षिका आहे हे वाक्य उच्चारताना मी वर आघात केल्यास मी शिक्षिका आहे, दुसरं कोणी नाही, असा याचा अर्थ होतो. पण मी ऐवजी शिक्षिका या शब्दावर आघात केल्यास मी व्यवसायाने शिक्षिका आहे, इतर कोणताही व्यवसाय करत नाही, असा अर्थ होतो. त्यामुळे मराठी बोलताना किंवा लिहिताना अत्यंत समजून वापर केला पाहिजे, नाहीतर गैरसमज होऊ शकतात, काट्याचा नायटा होतो. मराठीमधील वाक्प्रचार, म्हणी, घोषवाक्य, सुविचार, कोडी, उखाणा, पाळणा यामुळे तर ती रंगतदार होते. अक्षरवृत्त, मात्रावृत्त, छंद, शब्दांना असणारे विविध अर्थ माझ्या मराठीला सजवितात. अशी मराठी भाषा आहे आमच्या महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारूड ऐकून हरवून जाते भान, म्हणूनच अशा मराठी भाषेचा आम्हाला आहे अभिमान. जय हो मराठी, जय हो मायबोली.
1: ललितबंध आत्ताच आपण ऐकलात माय मराठी. लेखन आणि वाचक स्वर होता सुवर्णा दीक्षित यांचा. आणि ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाचे सादर करते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
3: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
2: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
2: अटी लागू.

0: थोड्याच वेळात प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: अजून 7 मिनिटं, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
4: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. नागपूर येत्या 10 वर्षात सोलर इकोसिस्टीमचे हब होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. एसटीच्या ताफ्यात 200 अत्याधुनिक बस दाखल होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत पर्यावरणाविषयीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात त्या काल बोलत होत्या. हवामान बदलामुळे जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप होत आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्थानिक आणि जागतिक पातळीवर सर्व घटकांमध्ये सक्रिय सहकार्य वाढवण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. पर्यावरणविषयक कायदेशीर बाबींमध्ये राष्ट्रीय हरित लवादाची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार त्यांचा हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्तानं सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत कामगार संहिता 2025 बद्दल.
1: कामगार कायद्यांमध्ये अधिक पारदर्शकता आणणं, त्यांची अंमलबजावणी अधिक सुलभ करणं, कामगारांना अधिकाधिक सक्षम आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं 29 जुन्या कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि 21 नोव्हेंबर 2025 वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा या क्षेत्रांशी संबंधित 4 कामगार संहिता लागू झाल्या. या संहितांमुळे जुन्या क्लिष्ट कामगार कायद्यांची जागा नवीन व्यवस्थेने घेतली. ही सुसूत्रीकरण प्रक्रिया अत्यंत महत्वाची ठरली आहे. नियोक्त्यांसाठी कमी नियम आणि कामगारांसाठी अधिक सुरक्षा कवच अशा स्वरूपाच्या या नव्या कामगार संहितांमुळे कामगारांच्या संरक्षणाची व्याप्तीही वाढली असून गिग कामगारांनाही सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. या नव्या बदलांमुळे संरक्षित कामगारांचं प्रमाण 2015 19% वाढून 2025 64% अधिक झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे.
0: येत्या 10 वर्षात नागपूर सोलर इकोसिस्टीमचं हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी

0: या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाच्या सोलर मॉडेल निर्मितीची पाहणी करताना बोलत होते. राज्यातल्या पायाभूत सुविधा औद्योगिक विकास याविषयी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. गडचिरोली हे नवीन स्टील सिटी म्हणून उदयाला येत असून तिथं 4 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: ठिकाणी सोलर मॉड्यूल बनवणारी देशातली सगळ्यात मोठी सुपर फॅक्टरी ही तयार करण्यात आलेली आहे. एवढं ऍडव्हान्स्ड इंटिग्रेशन हे आज देशामध्ये कुठेही नाही. सगळ्यात स्मार्ट मॉड्यूल्स हे या फॅक्टरीमध्ये तयार होत आहेत आणि एक प्रकारे देशाला सोलरच्या क्षेत्रामध्ये चायना सोबत कॉम्पीट करून पुढे नेण्याचं काम या फॅक्टरीतनं होत आहे.
0: राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. पुण्यात गणेश मंडळांचे प्रबोधनपर आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. पुण्यातल्या दृष्टीहीन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर गणेश विसर्जन मिरवणूक काढली. यावेळी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारे संदेश आणि घोषवाक्य सादर करण्यात आली. पालघरमधल्या झांझरोळी पाटीलपाडा इथल्या आदिवासी युवक गणेशोत्सव मंडळानं रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. तसंच जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. अहिल्यानगर पोलिसांच्या वतीनं शहरातील गणेश मंडळांना सायबर सुरक्षितता जनजागृतीसाठी फलकांचं वाटप करण्यात आलं आहे. बीडमध्ये ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक विषयांवरील देखावे नागरिकांचं आकर्षण ठरत आहेत. गणेशोत्सवादरम्यान राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या लोकसंवाद अभियानालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या जनतेची लोकवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यात आता अत्याधुनिक 200 वोल्वो बसगाड्या दाखल होणार आहेत. खासगी आराम बस सेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा तसंच 250 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान 5 ते 6 तासांच्या प्रवासासाठी आरामदायी 45 आसनी बसगाड्या आणि रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी शयनयान क्षमतेच्या 30 बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातल्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी स्थापन केलेलं कृती दल आज छत्रपती संभाजीनगरमधल्या स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधणार आहे. याआधी पुणे, नागपूर आणि अमरावती इथं संवाद पूर्ण झाला असून येत्या 29 सप्टेंबरला मुंबईत तर नाशिकमध्ये 30 सप्टेंबरला संवाद होईल. उमेदवारांच्या सूचनांच्या आधारे हे कृती दल शासनाला भरती परीक्षांबाबत शिफारसी सादर करणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीनं 8व्या पीएनजी महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन काल मिलिंद गाडगीळ आणि राजीव गाडगीळ यांच्या हस्ते झालं. या एकांकिका स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 20 संघांनी सहभाग नोंदवला आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दुष्काळाचं मोठं संकट आहे, मात्र शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना सरकारनं हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी

0: आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या दगडवाडी इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. नांदेडमध्ये विष्णुपुरीमधल्या काळेश्वर मंदिर परिसरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा काल नदीत बुडून मृत्यू झाला. मुंबईत कोस्टल रोडवर काल पहाटे झालेल्या कार अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणारी गाडी नियंत्रण सुटल्यानं उड्डाण पुलावरून खाली कोसळली. अतिवेगामुळे अपघात झाल्याचं कोस्टल रस्ता नियंत्रण कक्षानं सांगितलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी भारतानं नेमबाजीत दोन रौप्य पदकं जिंकली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात इलाविनील वलारियन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदक पटकावलं तर इलाविनीलनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी एक रौप्य पदक जिंकलं. हॉकीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विजय नोंदवले. याशिवाय महिला क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 114 धावांनी पराभव केला. सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बॅडमिंटनमध्येही भारतानं महिला सांघिक गटात कझाकस्तानचा 3-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिस, जलतरण या क्रीडा प्रकारांमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात काही ठिकाणी पाऊस झाला. आजही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. नागपूर येत्या 10 वर्षात सोलर इकोसिस्टीमचं हब होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. एसटीच्या ताफ्यात 200 अत्याधुनिक बस दाखल होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
0: द कोल्हापूर अर्बन बँक.
2: श्रोते हो, आजचे प्रायोजित कार्यक्रम जरूर आहे का? 7:25 दिलखुलास, 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि NCERTचा उमंग सकाळी 9:30. हे सर्व प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून करा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

घनश्यामनयनी आला या नाटकातली ही पदरचना होती यशवंत देव यांची आणि संगीत सुद्धा त्यांचंच होतं. गायक होते पंडित जितेंद्र अभिषेकी. श्रुती हो 7:25 आकाशवाणीचं मुंबई केंद्र.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
2: तुम्हाला आज काय वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फरक जाणवतो, म्हणजे उद्योग क्षेत्र असेल किंवा दळणवळणाची इतर साधनं असतील तर त्यामध्ये काय फरक?
1: निश्चितपणे आता दळणवळण खूप फास्टेस्ट झालंय. आता ट्रॅव्हल डिस्टन्स जे आहे ते आता पूर्वी ज्या ठिकाणी 10 ते 12 तास लागायचे म्हणजे नागपूरवरून मुंबईला यायला तिथे आता 6 तासामध्ये आपण पोहोचू शकतो. 6 ते 7 तासामध्ये फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी आहे. आता हा एक्सप्रेसवे जो आहे त्या ठिकाणी कुठेही ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. शिवमडका ते आमने हे 701 किलोमीटरचे जे अंतर आहे, शिवमडका नागपूरमध्ये आणि आमने ठाण्यामध्ये, ते 701 किलोमीटरमध्ये कुठेही ऑब्स्ट्रक्शन नाही आहे. 24 ठिकाणी असे इंटरचेंजेस आहेत.
2: बरं,
1: म्हणजे ज्या ठिकाणी हायवेज क्रॉस होतात समृद्धी महामार्गाला त्या ठिकाणी

0: इंटरचेंज असेल तिथे एक्झिट एंट्री पॉईंट आहेत, पण अशा ठिकाणी जे काही टोलबूथ्स आहेत ते मुख्य महामार्गावरती नाही आहेत. महामार्गाच्या खाली जे रॅम्प्स आहेत एक्झिट एंट्रीचे त्या ठिकाणी टोलबूथ आहेत, त्यामुळे सिमलेस अगदी म्हणजे विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन आपण 700 किलोमीटरचा प्रवास करू शकतो. त्यामुळे हे अंतर 6 तासांमध्ये आपण पूर्ण करू शकतो. 120 स्पीड लिमिट आहे
1: 120
0: लाईट व्हेकलसाठी, बसेसाठी 100 आणि हेवी व्हेकलसाठी 80 असं स्पीड लिमिट आहे. तर त्या स्पीड लिमिटमध्ये जर लोकांनी प्रवास केला तर ते त्या भीत वेळेमध्ये पोहोचू शकतात. आता हे अंतर एवढं म्हणजे शॉर्टलिस्ट आता कमी वेळेमध्ये आपण पार करू शकलो असल्यामुळे आता जे काही ट्रान्सपोर्ट व्हेकल्स आहेत, ट्रक्स आणि ट्रेलर्स आहेत, त्यांना पण आता सुविधा झाली आहे. ते पण नॉनस्टॉप अगदी म्हणजे त्यांना असं कुठं चढ उतार वगैरे असा काही प्रकार नाहीये. अव्हरेज जर ग्रेड पाहिला या महामार्गाचा तर 1.5% हा अव्हरेज ग्रेड आहे, म्हणजे ऑलमोस्ट रस्ता फ्लॅट आहे. आता काही काही ठिकाणी जिथे म्हणजे असं थोडं कटिंगचा पोर्शन आहे, कुठे हिल्स आहेत, अशा ठिकाणी 2.5% पर्यंत मॅक्सिमम आपण ग्रेड घेऊन घेतो. म्हणजे इव्हन टनेलमध्ये जर आपण विचार केला जो कसाऱ्याचा जो बोगदा आहे त्याच्यामध्ये 2.5% मॅक्सिमम ग्रेड आहे.
1: बरं,
0: तर हा एक फ्लॅट महामार्ग असल्यामुळे इव्हन हेवी व्हेकल्सला सुद्धा आता सोपं झालंय. यामुळे उद्योगधंदे ह्या इंटरचेंजेसच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेत. आता म्हणजे जे इंटरचेंजचे लोकेशन आहे जिथे एंट्री एक्झिट पॉईंट आहे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज येत आहेत, आता वेअर हाऊसेस येत आहेत. आता शासनाने आता नुकताच निर्णय घेतलाय, पूर्वी न्यू टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून MSRDCला घोषित केलं होतं की काही लोक कन्सेंटवरती जमीन देतील आणि लँड पुलिंगच्या माध्यमातून काही टाऊनशिप छोट्या टाऊनशिप डेव्हलप करण्याचं नियोजन होतं MSRDCचं, पण त्यानंतर कन्सेंट काही आम्हाला मिळाल्या नसल्यामुळं आम्ही आता 16 असे लोकेशन निवडलेत, म्हणजे इंटरचेंजेस लोकेशन्स. अशा ठिकाणी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून आता MSRDCला डिक्लेअर केलं गेलं आहे आणि अशा इंटरचेंजच्या ठिकाणी 100 ते 120 स्क्वेअर किलोमीटर प्रत्येक इंटरचेंजला तेवढ्या क्षेत्राचं एक नियोजनबद्ध विकास व्हावा त्या दृष्टीने आम्ही आता प्लॅनिंग अथॉरिटी चालू आहे. त्या ठिकाणचं डेव्हलपमेंट प्लॅन्स आम्ही तयार करू, त्या भागाच्या ज्या काही गरजा आहेत म्हणजे इंडस्ट्रीच्या गरजा असतील, वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी येतील त्याच्या गरजा विचारात घेऊन आम्ही त्याचं प्लॅनिंग करू आणि नंतर मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज या इंटरचेंजेसच्या भोवती विकसित होतील. तर इंडस्ट्रीज विकसित झाल्यामुळे निश्चितच GDP मध्ये वाढ होईल आणि हे 10 जिल्हे जे आहेत हे 10 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज झाल्यानंतर रोजगाराची पण निर्मिती होईल.
1: नक्कीच रोजगार निर्मिती होईल आणि आता आपण पाहतो की मुंबईहून जर प्रवास करायचा असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अगदी नाशिक असेल, तरी तो खूप सुलभ झालेला आहे. मुंबई पुरतं जर बोलायचं झालं म्हणजे मुंबईतल्या मुंबईत प्रवास, तर वर्सोवा ते वांद्रे हा एक सागरी सेतू आता प्रकल्प सुरू आहे, त्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे कारण तो एक खूप ट्रॅफिकचा रोड असा समजला जातो. तर काय सांगाल की त्याचं काम आतापर्यंत कसं आणि कुठपर आलेलं आहे?
0: वर्सोवा ते वांद्रे हा जो सागरी सेतू आहे 9.8 किलोमीटर लांबीचा आहे, म्हणजे मुख्य सेतूची जर लांबी पाहिली तर 9.8 किलोमीटर आणि त्याला कनेक्टर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.
1: बरं,
0: पहिला कनेक्टर बांद्र्याला आहे, दुसरा कनेक्टर ऑटर्स क्लब जो आहे अड्डर रोडला तिथे दुसरा कनेक्टर आहे, तिसरा जुहू कोळीवाड्याला आहे आणि चौथा शेवटचा कनेक्टर जो वर्सोवाला आहे. तर 4 कनेक्टर आणि मुख्य जी सिलिंक आहे असं एकत्रित म्हणून 25 किलोमीटरचा हा सिलिंग प्रोजेक्ट आहे. 25 किलोमीटर लांबीचं हे स्ट्रक्चर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2019 या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती, पण 2.5 वर्षामध्ये काही ते काम होऊ शकलं नसल्यामुळे आम्ही ते नवीन कंत्राटदाराला हे काम असाइन केलं आणि 2022 खऱ्या अर्थाने त्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत 35% काम त्या सागरी सेतूचं पूर्ण झालं आहे आणि त्या 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
1: बरं,
0: या सागरी सेतूचं टप्प्याटप्प्याने आता तो ओपन करण्याचं आम्ही नियोजन करतो आहे. या ठिकाणी समस्या आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये काम करता येत नाही. आता मागच्या वर्षी 2025 तरी अगदी मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता, 6 महिने पावसामुळे वाया गेले. पावसाचे चॅलेंजेस आहेत, तरी पण आम्ही त्या चॅलेंजेसवरती मात करून जे काही म्हणजे कंत्राटदाराला या कामासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, मशिनरी असेल, मॅन पॉवर आहे, त्याच्यामध्ये जो काय आता फेअर सीझन आम्हाला मिळतो त्यामध्ये ते रिसोर्सेस वाढवून ती जी काही डेडलाईन आम्ही डिसाइड केली या प्रोजेक्टसाठी तो अचीव्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, त्याचं काम आम्हाला पाहायला देखील मिळत आहे. जे मध्ये खांब उभे आहेत ते सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत आणि त्यामुळे नक्कीच या महामार्गाकडे देखील डोळे लागलेले आहेत, सागरी सेतूकडे. सर, द्रुतगती महामार्गांबद्दल आपण बोललो तर द्रुतगती महामार्गांवरची जी वाहतूक आहे ती अधिक सुरक्षित व्हावी आणि

0: वेगवान व्हावी ह्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय करता येऊ शकेल?
1: समृद्धी महामार्गावरती सुरक्षेसाठी आणि वाहतूक म्हणजे अगदी नियमाचं पालन करून चालावी यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करतोय समृद्धी महामार्गावरती. आणि हे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे त्याला आपण ITMS म्हणतो, ती ॲडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आणि इंडियामध्ये जेवढे हायवेज आहेत त्या सर्व हायवेपेक्षा ही सगळ्यात वेगळी अशी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण उभी करतोय. काम सुरू आहे त्याचं. एक 405 किलोमीटर लांबीतलं म्हणजे नागपूरपासून 405 किलोमीटर लांबीतलं पहिल्या टप्प्यात आम्ही त्याचं गो लाईव्ह करतोय. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ITMS ही ऍक्टिव्हेट होईल 405 किलोमीटरची September 2026 पर्यंत. आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये उर्वरित जी लांबी आहे म्हणजे महामार्गाची 701 किलोमीटरसाठी म्हणजे जवळपास 296 किलोमीटरची लांबी आहे ते आम्ही December 2026 पर्यंत पूर्ण करू. आता ही जेव्हा ITMS ची सिस्टीम सुरू होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे 701 किलोमीटरचा हा स्मार्ट महामार्ग बनेल. म्हणजे हा पूर्ण 24/7 सर्व्हिलन्स मध्ये राहील.
0: अच्छा.
1: आणि या महामार्गावरती विविध प्रकारचे एकूण 4800 कॅमेरेज असतील 701 किलोमीटरमध्ये. आणि हे सगळे कॅमेरेज जे आहेत हे सर्व म्हणजे सर्वावरती असं वॉच ठेवतील. म्हणजे महामार्गावर जी काही ट्रॅफिक मूव्ह होईल त्या पूर्ण ट्रॅफिकवरती वॉच असेल. इव्हन ऑटोमॅटिक म्हणजे ते NPR नंबर प्लेट रीडर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेराज पण आहेत.
0: बरं.
1: म्हणजे कुठलाही काही इन्सिडेंट झाला महामार्गावरती तर तो कॅप्चर केला जाईल. या ठिकाणी आमचे एक मेन कंट्रोल रूम जे आहे याचे ते आमण्याला आहे जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिथे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असे 0 पासून 700 किलोमीटरमध्ये 7 ठिकाणी असे कंट्रोल सेंटर आहेत.
0: अच्छा.
1: मग त्या ठिकाणावरनं त्या कंट्रोल सेंटरवरनं त्या क्षेत्रातलं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल. आणि प्रत्येक कंट्रोल सेंटरवरती परत 2 ड्रोन्स पण आहेत.
0: बरं.
1: म्हणजे ड्रोनद्वारे पण आम्ही सर्व्हिलन्स करू. तर यामुळे म्हणजे ही ITMS सिस्टीम जेव्हा ऍक्टिव्हेट होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे हा सर्व्हिलन्समध्ये असल्यामुळे अतिशय असा सुरक्षित महामार्ग असेल. कुठलाही इन्सिडेंट झाला तर तो लगेच ट्रॅक केला जाईल. आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे इन्सिडेंटचे प्रत्येक व्हेकल कॅमेऱ्यामध्ये ते कॅच केलं जाईल. त्यामुळे सगळ्यांना हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग वाटेल. दुसरं ITMS सिस्टीममुळे 16 असे व्हायोलेशन्स आम्ही हे केलेत म्हणजे डिस्क्राईब केले त्या ठिकाणी. तर ते जे कोणी व्हायोलेट करतील त्यांना मग तो फाईन बसेल. त्यामुळे जेव्हा व्हायोलेशन केल्यानंतर जेव्हा वाहन चालकाला फाईन बसेल तेव्हा डिसिप्लिन ऑटोमॅटिकली येईल त्याच्यामध्ये. सध्या कसं आहे की महामार्ग हा जवळपास लेवल असा महामार्ग असल्यामुळे एक टेम्पटेशन जे आहे बऱ्याच वाहन चालकांना म्हणजे जे काय त्या स्पीड लिमिट घालून दिले आहेत त्या स्पीड लिमिट पेक्षा पुढे जाऊन वाहन चालवायचं असं टेम्पटेशन येत असल्यामुळे काही लोक ते व्हायोलेशन करतात. व्हायोलेशन केल्यामुळे त्यांना दंड पण बसतो. आता समृद्धी महामार्गावरती सध्या जे टोल स्टेशन आहेत या ठिकाणी कुठलं वाहनाने व्हायोलेशन केलं स्पीडचं हे टोल नाक्यावरती कळतंय का? कारण कसं आहे, समजा नागपूरवरून एखादा व्यक्ती निघाला म्हणजे अगदी समजा एखादी कार तिकडनं ट्रॅव्हल करते नागपूरवरनं तिथे त्याचा वेळ जो आहे तो नोंदवला जातो त्या वाहनाचा. समजा छत्रपती संभाजीनगरला सावंगी तिथे टोल स्टेशन आहे तिथं त्यांनी एक्झिट घेतलं तर ते साधारणतः 421 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यांनी 120 आत स्पीडनी किती वेळामध्ये पार पाडायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तिथं टोल स्टेशनवरती कळते. त्यांनी जर ते अंतर कमी वेळेत जर पार केलं असेल 120 वर जर त्याचा ऍव्हरेज स्पीड असेल तर तिथे असा भोंगा असतो तिथे टोल
0: स्टेशन
1: भोंगा असतो आणि त्याला मग त्याला बाजूला घेऊन त्याला फाईन केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं प्रबोधन केलं जायचं
0: त्याला
1: आणि जेवढा वेळ त्यांनी वाचवलाय तेवढा वेळ तिथे प्रबोधन केलं जायचं
0: आरटीओ.
1: अशा पद्धतीची सुविधा त्या काळात होती. पण आता ITMS झाल्यानंतर बऱ्यापैकी डिसिप्लिन याच्यामध्ये येईल ट्रॅफिक मध्ये.
0: बरोबर. म्हणजे मग जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना लगेचच चलान
1: निश्चितपणे त्यांना म्हणजे ते ऑटोमॅटिकली आता जसं चलन रेज होत आहे म्हणजे जेव्हा कुठे व्हायोलेशन केलं जातं म्हणजे सिग्नल तोडल्यानंतर जशा पद्धतीनं चलन्स रेज केले जातात तसे चलन्स त्यांना रेज होतील व्हायोलेशन झाल्यानंतर.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार.

श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास,
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.

0: श्रुती हो बेला शेंडे यांच्या आवाजातली ही शब्दरचना होती. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवनगाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं. तेव्हा माझे जीवनगाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: तर श्रुती हो आज सकाळी 10:30 माझे जीवनगाणे यामध्ये खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आज सकाळी 10:30. आणि आता सकाळचे 7:45 होत आहेत. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्युपिटर हॉस्पिटलचे कार्डियक सर्जन डॉक्टर संदीप तडस सर आपल्या बरोबर आहेत. सरांचा या क्षेत्रातला 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्याशीच आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार.
3: आजचा जो विषय तुमच्याशी बोलायचा आहे तो बायपास सर्जरीचा आहे. कारण बायपास हे नाव ऐकल्यानंतरच मुळात पेशंट घाबरतात. तर बायपास सर्जरी म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगा.
4: थोडक्यात जर समजेल अशा भाषेत सांगायचं म्हणजे बायपास सर्जरी कुठल्या लोकांना कोणाला लागतं, ज्या पेशंटच्या हृदयाचा रक्तपुरवठा कमी असतो त्यांच्यामध्ये आपण बायपास सर्जरी सजेस्ट करतो. आतलं हृदय हे एक पंप आहे आणि त्याच्या स्नायूंनी बनलेलं आहे, तर प्रत्येक स्नायूंना काम करण्यासाठी रक्ताची गरज भासते आणि त्याच्यासाठी ज्या रक्तवाहिन्या निसर्गाने योजल्या आहे त्याला आपण करोनरी ब्लड वेसल्स म्हणतो. तर आजारपणामुळे ह्या करोनरी ब्लड वेसल्समध्ये ब्लॉकेजेस किंवा अडथळे निर्माण होतात आणि स्नायूंचा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे ते स्नायू आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकत नाही आणि पेशंटला सिम्पटम्स किंवा आजाराचे दुष्परिणाम म्हणून आपण जाणवतात. तर बायपास सर्जरीमध्ये आपण ह्या ब्लॉकेजच्या पलीकडे पेशंटच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांचा जोड देऊन एकंदर हृदयाचा रक्तपुरवठा वाढवून त्याची कार्यक्षमता टिकून ठेवतो, जेणेकरून भविष्यामध्ये मोठा हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी होते.
3: अच्छा.
4: आता हे जी बायपास सर्जरी असते इट्स लाईक अ मायक्रो प्लम्बिंग जॉब. ह्या दोन पद्धतीने केल्या जातात मुख्यत्वे. एक असतं ज्याला आपण ऑफ पंप सर्जरी आणि दुसरं असतं ऑन पंप सर्जरी. बहुतांश ऑपरेशन हे ऑफ पंप सर्जरी म्हणजे हृदय बंद न करता जेव्हा ते स्पंदन देत असतं तेव्हा आपण हे करतो. कारण ह्या ज्या करोनरीज असतात ह्या हृदयाच्या पृष्ठभागावर असतात आणि त्यामुळे इट्स अ सर्फेस सर्जरी. टेक्निकली यू डोंट हॅव टू ओपन एनी चेंबर्स ऑफ द हार्ट.
3: ओके.
4: आणि दुसरं असतं ज्या पेशंटमध्ये एनेस्थिशिया किंवा ऑपरेशन करताना हृदय सुरू असताना ऑपरेशन करणं शक्य होत नाही तेव्हा आपण हार्ट लंग मशीनचा उपयोग करून हे ऑपरेशन करतो. जेव्हा ऑपरेशन करताना हृदयाचं आणि फुफ्फुसाचं कार्य हे एक मशीन ज्याला आपण हार्ट लंग मशीन म्हणतो हे करत असतं.
3: बर. पण मग ही जी बायपास सर्जरी असते ही कोणत्या परिस्थितीमध्ये पेशंटवरती केली जाते किंवा किती ब्लॉकेजेस झाल्यानंतर बायपास करायचं असं काही ठरलेलं असतं?
4: याचे आता गाईडलाईन्स आलेले आहेत की कोणी बायपास सर्जरीसाठी कुठला पेशंट पुढे यावं, तर त्याच्यासाठी अगोदर एंजियोग्राफी ही एक बेसिक टेस्ट केलेली असते ज्याच्यामध्ये पेशंटला जर ट्रिपल वेसल डिझीज म्हणजे तिन्ही मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतील, ब्लॉकेज जर पेशंट रक्तवाहिनीच्या अगदी तोंडा पाशी किंवा उगमपाशी असतील, त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असेल किंवा रक्तवाहिन्याचं व्यास कमी आहे बारीक आहेत तरी आणि पेशंटला जर डायबिटीस किंवा रक्त पंप करायची जर एबिलिटी कमी असेल तर अशा पेशंटला आपण बायपास सर्जरी सजेस्ट करतो.

0: अच्छा, या विषयावरती आपण अजूनही गप्पा मारणार आहोत, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-66-37-55-55, 020-66-37-55-55 आणि 020-27-99-27-99, 020-27-99-27-99. श्रोते हो, ज्युपिटर हॉस्पिटलचे कार्डियक सर्जन डॉक्टर संदीप तडस यांच्याशी आपण गप्पा मारतोय. बायपास सर्जरी हा आपला विषय आहे. चला या गप्पा अशाच पुढे कंटिन्यू करूयात. सर, आपण बोलतोय बायपास सर्जरी बद्दल, तर आता बायपास सर्जरी ज्या ज्या रुग्णांमध्ये केली जाते त्यांना नंतर किती दिवस आयसीयू मध्ये राहावं लागतं किंवा पुढे त्यांचं लाईफस्टाईल कशा पद्धतीने चालू राहतं?
1: ऑपरेशन झाल्यानंतर बहुतांश वेळा पेशंटला अंडर एनेस्थेसिया किंवा बेशुद्ध अवस्थेत आयसीयू मध्ये शिफ्ट केलं जातं आणि सुरुवातीचे 2 ते 4 तास त्यांना तसंच बेशुद्ध अवस्थेत ठेवलं जातं. हा पिरियड ऑब्झर्वेशनचा असतो किंवा पेशंटच्या सगळ्या और सिस्टम्स नीट काम करतात की नाही, काही अतिरक्तस्राव होतोय का, नाडी नीट चालतंय का, ब्लड प्रेशर सामान्य राहतंय की नाही. एकदा आपली खात्री पटली की पेशंट स्टेबल आहे की मग आपण पेशंटला एक्स्ट्युबेट किंवा व्हेंटिलेटरपासून वेगळं कर. त्यानंतर सुद्धा पेशंट 2 ते 3 दिवस आयसीयू मध्येच असतो आणि त्यानंतर त्यांचे ड्रेन्स की ज्या ट्यूब्स असतात सगळ्या एक एक गोष्ट पेशंटपासून काढायला सुरुवात झाल्यानंतर पेशंटला आपण रूम मध्ये किंवा वॉर्ड मध्ये शिफ्ट करतो. पुढील 1-2 दिवस अजून पेशंट तिथेच विश्रांती घेतो आणि नंतर डिस्चार्ज केल्या जातो.
0: ही जी बायपास सर्जरी आहे ही 70 ते 80 वर्षाच्या लोकांमध्ये सुद्धा केली जाऊ शकते का आणि ती सेफ असते का?
1: बायपास सर्जरीसाठी वय ही मर्यादा नाही. द नेचर ऑफ डिसीज विल डिसाइड की पेशंटचं बायपास व्हावं की एंजिओप्लास्टी किंवा दुसऱ्या पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट व्हावी. आता वय झाल्यानंतर आपण त्यांचं एक फिटनेस टेस्टच्या दृष्टीने काही तपासणी करतो आणि त्या फिट जर असतील तर वय हे काही मर्यादा नाहीये.
0: अच्छा, याबाबत अजूनही गप्पा मारूया पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-66-37-55-55, 020-66-37-55-55 आणि 020-27-99-27-99, 020-27-99-27-99. सर, पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे बायपास सर्जरी झाल्यानंतर पूर्वीसारखं आयुष्य जगता येतं का? दैनंदिन कामं असतात किंवा काही एक्सरसाइज असतात ते करता येतात का? साधारण किती महिन्यानंतर, याबद्दल सांगा.
1: बायपास सर्जरी करण्याचा उद्देश असतो की आपण पूर्ववत आयुष्य जगता यावं. आता पेशंट एज अप्रोप्रिएट ऍक्टिव्हिटीज म्हणजे वयाला साजेसं काम करू शकतो. ऑपरेशन झाल्यानंतर साधारण 2 ते 2.5 महिने आपण पेशंटला जड वस्तू उचलू नये असा सल्ला देतो. त्याचं कारण असं आहे की ऑपरेशन करताना हृदयाच्या समोर जे हाड असतं ज्याला आपण स्टर्नम किंवा ब्रेस्ट बोन म्हणतो त्याला छेद देऊन आपण ऑपरेशन करतो आणि हाड एकजीव व्हायला साधारण 2 ते 2.5 महिने लागतात. त्यानंतर पेशंट आपलं रुटीन आयुष्य जगू शकतो.
0: अच्छा सर, एक प्रश्न हा महत्वाचा आहे की तुम्ही इतके वर्ष कार्डियक सर्जन म्हणून काम करतायत, तर सगळ्यात कमी वयामध्ये करावी लागलेली बायपास सर्जरी किंवा सगळ्यात जास्त वयामध्ये गेलेली बायपास सर्जरी असा तुमचा काही अनुभव आहे का? तो ऐकायला आवडेल.
1: सगळ्यात कमी म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स म्हणाल तर 32 वर्षाच्या पेशंटचं मी केलंय आणि सगळ्यात वयस्कर 84 वर्षाच्या आजोबांचं केलेलं आहे.
0: अच्छा,
1: आणि दोघही मोटिवेटेड असल्यामुळे कालांतराने ते बरे झाले आणि आपलं उर्वरित आयुष्य जगत.
0: ओके, या सगळ्यामध्ये जितकी मेडिकल प्रोसिजर महत्वाची तितकीच मेंटल स्टॅबिलिटी किंवा मेंटल पॉझिटिव्हनेस सुद्धा महत्वाचा असतो.
1: हो, निश्चितच. जे पेशंट पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडने येतात आणि त्यांना बरं व्हायची इच्छा असते, तीव्र इच्छा असतात, ते खचितच लवकर बरे होतात.
0: खूप वेळा आपण असं बघतो की हृदयरोग झाला किंवा बायपास सर्जरी सांगितली कीच मुळात त्यांचं निम्म अवसान गळाल्यासारखं झालेलं असतं आणि म्हणून ट्रीटमेंट करण्यालाच ते डिले करतात की नको राहू द्या, अजून सगळं चालू आहे, नंतर कधीतरी बघू. अशा पेशंट्सना तुम्ही काय सांगाल?
1: हे करणं नक्कीच अयोग्य आहे. जर आपल्याला एक माहीत झालंय की आपल्याला आजारपण आहे आणि तर त्याची ट्रीटमेंट नक्कीच घ्यावी. न घेण्यामध्ये आपण बरीच मोठी रिस्क घेतोय. आता सायन्स बरंच प्रगत झालंय, ऑपरेशन मधली जी

0: रिस्क आहे किंवा ती बऱ्याच अंशी कमी झाली आणि ह्या प्रोसिजर सेफली केल्या जाऊ शकतात.
1: अजून एक खूप मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतो की एकदा माझी बायपास झाली की पुन्हा मला काही करायची गरज पडणार नाही, तर हे खरं आहे का?
0: नाही, हा एक गैरसमज आहे. हा जो आजार आहे ज्याला करोनरी आर्टरी डिझीज म्हणतो, हा प्रोग्रेसिव्ह डिझीज आहे. कुठल्याही ट्रीटमेंटनी आपण हा नाहीसा करू शकत नाही, फक्त त्यापासून उद्भवणारे धोके टाळण्यासाठी आपण उपाय करू शकतो. तर हा प्रोग्रेसिव्ह डिझीजचा जो प्रगतीचा वेग आहे तो आपण मंदावू शकतो जर आपण योग्य ट्रीटमेंट, औषधोपचार आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर केलं तर. आणि भविष्य पण बायपास केल्यानंतर आपल्याला जीवघेणा हार्ट अटॅक येण्याची शक्यता फार कमी होते आणि जे रिपीटेड ऍडमिशन लागू शकतात जर आपण काही केलं नाही.
1: म्हणजे बायपास सर्जरी झाल्यानंतर तुम्ही उलट तुमच्या रेग्युलर आयुष्यात परत जाऊ शकता, तेव्हा या गोष्टींना न घाबरता आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा आणि हृदयरोगावरती लवकरात लवकर उपचार सुरू करा. या गप्पांबरोबर आज वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-66-37-55-55, 020-66-37-55-55 आणि 020-27-99-27-99, 020-27-99-27-99.
2: श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आज सकाळी 10 वाजता जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक आपण ऐकू शकाल स्मृतीच्या वाटेवर आपुलकीची साथ. सादर करते किशोर पवार. आज सकाळी 10 वाजता.

घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पर्यायी व्यवस्थेला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. शहरात एकूण 60,352 घरगुती गणेशमूर्तींचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आलं. आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणाहून नागरिकांनी अर्पण केलेल्या गणेशमूर्ती टेम्पो आणि ट्रॉलीद्वारे संकलित केल्या गेल्या आणि इराणी खण येथे विसर्जित करण्यात आल्या.

श्रोते हो, बहुतांश भाविकांनी घरीच मोठ्या भांड्यात गणेश मूर्ती विसर्जित करून माती कुंडीत आणि बागेत घातली. हा विसर्जनाचा आधुनिक ट्रेंड जास्त प्रमाणात पाहायला मिळाला.

काल रात्री शहरात चैतन्य संचारलं होतं. घरगुती गणेश मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेश मूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी रविवारची सुट्टी साधत गणेश भक्तांचा जनसागर लोटला होता. रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. श्रुती हो कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्री गणेशा आरोग्याचा उपक्रमात हजारोंना लाभ. गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आजाराचं वेळीच निदान व्हावं यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय, मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारानं राबवण्यात येत असलेल्या श्री गणेश आरोग्याचा या उपक्रमाला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. श्रींच्या स्थापनेनंतर विविध मंडळांमधील अवघ्या 2 दिवसात झालेल्या जवळपास 200 शिबिरांच्या माध्यमातून 20,000 पेक्षा जास्त भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मोफत मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांना तपासणीनंतर औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच संदर्भित रुग्णांचे उपचार योजनेतून मोफत केले जाणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस साजरा होत असताना या उपक्रमाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. गणेशोत्सवादरम्यान 14 ते 29 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळं, शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि दात्यांच्या सहभागातून मोफत आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. याचा लाभ अनेक गरजूंना मिळत आहे. गंभीर आजाराचं वेळीच निदान व्हावं यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरला आहे. गणरायाचं दर्शन आणि सोबतच आरोग्याची तपासणी अशा दुहेरी लाभामुळे श्री गणेश आरोग्याचा उपक्रम स्तुत्य आहे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचा प्रश्न छोटा असो वा मोठा, तज्ज्ञांचा सल्ला असतो मोलाचा. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम संगोपनासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी हॅलो किसान या कार्यक्रमात सेवानिवृत्त पशुसंवर्धक आणि पशुवैद्यकीय सल्लागार डॉक्टर चंद्रहास कापडी शेतकरी बांधवांशी फोनवरून थेट संवाद साधणार आहेत. दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर थेट फोन करा 0231-265-2624 या नंबरवर उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत. हॅलो किसान, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे.
1: श्रोते हो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. पुन्हा वळूया बातम्यांकडे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत कृषी विभागाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अर्थात PMFME ही योजना होय. या योजनेत प्रति सदस्य 40,000 तर प्रति स्वयं सहायता गटासाठी कमाल 4,00,000 रुपये इतकं भांडवल मिळतं. या योजनेचा फायदा बचत गटांनी करून घेऊन आपला आर्थिक विकास साधावा असं आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार दिवे यांनी केलंय.

राज्य शासनाच्या वतीनं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या अधीनस्थ असलेल्या 18 शासकीय वसतिगृह आणि 4 निवासी शाळांमध्ये विकसित भारत या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा आणि चित्र प्रदर्शन, मुलांच्या स्वप्नातील भारत आणि विकसित भारत 2047 या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा, जनजागृती आणि सेवा योगदान, वसतिगृह आणि शाळा नजीकच्या गावात वाडीत केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती कला पथकांद्वारे देण्यात येणार आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी दिलेली आहे.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या अभियानांतर्गत राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा आणि प्रमाणपत्रांचा लाभ मिळण्याकरता भटके विमुक्त हक्क आणि प्रमाणपत्र अभियान हे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दिनांक 27 ते 29 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबवण्यात येणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सुनीता नेर्लीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे.

0: सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असून अलीकडच्या काळात आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे हे स्पष्ट झालं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. हवामान बदलामुळे मानवी अस्तित्वाच्या विविध स्तरांवर होत असलेल्या गुंतागुंतीच्या आव्हानाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी धोरणं आणि कृती आराखड्याची चौकट आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या आराखड्यात सरकार आणि कायदा तज्ज्ञांबरोबरच समाजाचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहरलाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्या त्यांच्या हस्ते केवडिया येथील एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्यानंतर बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं 81वं अधिवेशन अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं भरणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या अधिवेशनासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. या महिन्याच्या 26 तारखेला हे अधिवेशन होणार असून आमसभेच्या उच्चस्तरीय सत्राला जयशंकर संबोधित करणार आहेत. तसंच या दौऱ्यात डॉ जयशंकर विविध बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठकांना देखील उपस्थित राहणार आहेत. देशाचे वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल APC सिंह आणि जपानच्या वायुसेनेचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता यांनी काल जोधपूर इथं भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून एकत्रितपणे उड्डाण केलं. भारत आणि जपान दरम्यान सुरू असलेल्या वीर गार्डियन 2026 या संयुक्त सरावादरम्यान दोन्ही देशांच्या वायुसेना प्रमुखांनी हे उड्डाण केलं. उभय देशांच्या सराव अभ्यासादरम्यान जपानच्या लढाऊ विमानांनी भारतीय भूमीवरून उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जनरल मोरिता यांनी तेजसमधून केलेलं उड्डाण हे त्यांच्या भारतीय बनावटीच्या विमानांवरील विश्वास दर्शवत असल्याचं भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल APC सिंह यांनी म्हटलं आहे. जपानच्या वायुसेना प्रमुखांनी भारताच्या आतिथ्याची प्रशंसा करत तेजस विमान हे मेक इन इंडिया आणि तंत्रज्ञान नवोन्मेषाचं प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढले. हा संयुक्त सराव 22 सप्टेंबरपर्यंत सुरू असेल.

उत्तर प्रदेशातील मेरठ इथं काल झालेल्या वायुसेनेच्या हवाई कसरतींदरम्यान 9 हॉक MK-132 या विमानांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यावेळी उपस्थित होते. शिस्त, अचूकता, सांघिक कार्य आणि व्यावसायिकता यांचा उत्तम संगम वायुसेनेच्या या कसरतींमध्ये बघायला मिळाल्याचं संजय सेठ यांनी यावेळी नमूद केलं. सशस्त्र दलांमध्ये सामील होण्यासाठी युवकांना प्रेरणा देण्याचा उद्देश या कसरतींमागे असल्याचं त्यांनी सांगितलं. वायुसेनेच्या या हवाई कसरती 2 दिवस सुरू राहणार असून काल त्याचा प्रारंभ सूर्यकिरण पथकांच्या कसरतीनं झाला. केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीतील न्याय विभागाच्या वतीनं दिशा अर्थात डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक ऍक्सेस टू जस्टिस या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आज एका प्रादेशिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत तंत्रज्ञानावर आधारित कायदेविषयक सेवा, कायदेविषयक सजगता आणि विनामूल्य कायदेविषयक सहाय्य मिळवणं अधिक सुलभ करणं या मुद्द्यांवर भर देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, ग्रामीण विकास मंत्रालय, विधी संस्था आणि इतर संबंधित सहभागी होणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या अटी आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्याबाबत आपण घातलेल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही अशी स्पष्टोक्ती इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर घालिबाफ यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात दहशतवाद विरोधी पथकानं काल वाराणसीमध्ये केलेल्या कारवाईत झारखंडच्या बंदी घातलेल्या तृतीया प्रतिमा समिती या कट्टरपंथी संघटनेचा प्रमुख ब्रिजेश गंजू उर्फ गोपाळसिंह भोक्ता उर्फ सरदारजी चकमकीत ठार झाला. नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6,000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. आतापर्यंत 1400 हून अधिक मृतदेह सापडले आहेत. पूल आणि इतर सुविधांच्या पुनर्उभारणीचं काम सुरू असलं तरीही पुरामुळे जमलेला गाळ उपसण्यासाठी अद्याप काही महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विविध केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि माध्यमातील अनेकांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 रौप्य पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेलिन वलारिवन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदकं पटकावली. इलावेलिननं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी 1 रौप्य पदक जिंकलं, तर रुद्रांश, हिमांशू आणि पार्थ या त्रिकुटानं पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होईल. मार्शल आर्ट स्पर्धेत सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपलं पदक निश्चित केलं आहे. या स्पर्धेत मिश्र मार्शल आर्ट प्रकारात पदक निश्चित करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. पुरुष आणि महिला हॉकी संघानं विजयासह सुरुवात केली. दोन्ही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मोठ्या गोल फरकानं विजय मिळवले. पुरुषांच्या अ गटाच्या सामन्यात भारतीय संघानं इंडोनेशियाचा 13-1 असा पराभव केला, तर महिला संघानं ब गटाच्या सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघ कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला.

0: आहे. टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला संघानं इंडोनेशियाचा 3-0 आणि सिंगापूरचा 3-2 असा पराभव केला, तर पुरुष संघानं इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलावेनील वलारिवनचं अभिनंदन केलं आहे. वलारिवनच्या उत्कृष्ट कामगिरीनं देशाचा सन्मान वाढवला आहे, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तर इलावेनील वलारिवनचं दिवसातील हे दुसरं पदक असल्यामुळे हे पदक आणखी खास बनलं असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छापर संदेशात म्हटलं आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र, तेलंगणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्रासह छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हवामानविषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: कुठलीही ऍक्शन जेव्हा होते तेव्हा त्या ऍक्शनची रिॲक्शन ही मर्यादित नसते। आपण जर हिटलरचं उदाहरण घेतलं तर आपल्या ध्यानात येईल की त्यानं जी ऍक्शन केली ते ऍक्शन म्हणजे त्यानं जे युद्ध पुकारलं त्या युद्धात लाखो माणसं मृत्यूमुखी पडले। माणूस एकच, पण त्यानं जे युद्ध पुकारलं त्याचे दुष्परिणाम काय झाले तर लाखो माणसं मारली गेली, लाखो निराधार झाले, लाखो लोक अपंग झाले, लाखो स्त्रिया विधवा झाल्या। कशामुळं? तर एका हिटलरच्या निर्णयामुळं। त्याची महत्वाकांक्षा काय?

मी जग जिंकेन ही त्यानं महत्वाकांक्षा बाळगली. शेवटी त्यालाही आत्महत्या करावी लागली. त्याचंही त्यात अपरिमित नुकसान झालं आणि जगाचंही अपरिमित असं नुकसान झालं. त्यात कुणाचंही भलं झालं नाही. सांगायचा मुद्दा असा की रिॲक्शन ही कधी एकापुरती मर्यादित नसते आणि म्हणून ॲक्शन करताना माणसानं नेहमी सावध राहिलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की तुम्ही जे करता ते तुम्ही देवाजवळ मागत असता आणि देवाजवळ तुम्ही जे मागता ते तुम्हाला देव देतो देत असतो. म्हणून मागताना विचार करा हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत असते. आज आपण मागताना विचार करत नाही. आपण काय करतो? आपण काळजी करतो, दुःख करतो, चिंता करतो. म्हणजेच आपण देवाजवळ चिंता मागतो, काळजी मागतो, दुःख मागतो. तुम्ही काळजी, चिंता, दुःख करता म्हणजे तुम्ही संकटांना आमंत्रण देता. कोळसा जितका उगाळावा तितका तो अधिक काळा. तसं तुम्ही चिंता करता, काळजी करता, दुःख करता, जितकं अधिक कराल तितकी संकटं अधिक असतात हे आपल्या ध्यानात येत नाही आणि हे आपल्या कोणी ध्यानातही आणून देत नाही. आपल्या जीवनात दुःख, आपत्ती, संकटं येतात तेव्हा आपल्याला काय सांगण्यात येतं? सांगण्यात येतं की तीर्थयात्रा करा, उपास तपास करा, 16 सोमवार करा, 16 गुरुवार करा, निर्जळी उपवास करा, वगैरे वगैरे. असं काहीतरी करायला आपल्याला सांगण्यात येतं. अर्थात हे करायचं की न करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. पण हे करून तुमची संकट दूर होतील असा जर तुमचा समज असेल तर तो तुमचा गैरसमज आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवं. आपल्या जीवनामध्ये जी काही संकट येतात ती का येतात त्याचा आपण विचार केला पाहिजे. सायन्समध्ये का हा प्रश्न विचारला जातो आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधतात. जीवनविद्या सुद्धा आपल्याला का हा प्रश्न विचारायला शिकवते आणि त्याचं उत्तरही देते. जीवनविद्या सांगते की स्वतःला तुम्ही का हा प्रश्न विचारला पाहिजे. आपल्या जीवनात संकट आली ती का आली? जीवनात दुःख का आलं? आपत्ती विपत्ती का आली? समस्या का आली? अशा तऱ्हेनं तुम्ही जर तुम्हाला का हा प्रश्न विचाराल तर मग तुम्हाला त्याचं कारण लक्षात येऊ लागेल. आपणच कुठेतरी चुकत होतो हे तुम्हाला कळून येईल. तुम्ही तुम्हाला का हा प्रश्न विचारा आणि मग तुम्हाला कळेल की आपणच कुठेतरी चुकलो होतो आणि ती चूक कशी सुधारली जाईल याचाही आपण विचार केला पाहिजे. उपास तपास करून चूक सुधारली जाईल का? यज्ञयाग करून किंवा तीर्थयात्रा करून चूक सुधारली जाईल का? 16 सोमवार किंवा 16 गुरुवार करून चूक सुधारली जाईल का? अंगारे दुपारे घेऊन चूक सुधारली जाईल का? या सर्व प्रकाराने चूक सुधारली जाणं कदापिही शक्य नाही. कारण का? कारण या सर्व प्रकारात कोणत्याही प्रकारे ज्ञान नाही. शेवटी ज्ञान हेच महत्वाचं आहे. चूक सुधारण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. नॉलेज इज गॉड अँड इग्नोरन्स इज डेव्हिल हा जीवनविद्येचा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. जीवनविद्या सांगते की या जगात जर सुखशांती निर्माण व्हायला पाहिजे असेल तर आपलं हिंदुस्तान हे राष्ट्र सुखी झालं पाहिजे. आपलं राष्ट्र समृद्ध झालं पाहिजे. आपलं राष्ट्र प्रगतीपथावर गेलं पाहिजे. आपलं हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्या या राष्ट्रातील तरुण पिढीनं सर्व क्षेत्रात आघाडीला असलं पाहिजे. तरुण पिढीनं सर्व क्षेत्रातील ज्ञान मिळवलं पाहिजे आणि या राष्ट्राची प्रगती झाली पाहिजे. रिसर्च केले पाहिजेत. सर्व क्षेत्रात अशी आघाडी घेतली पाहिजे की आपलं हे राष्ट्र प्रगतीपथावर गेलं पाहिजे.

0: लक्षात घ्या की मी ज्यावेळेला प्रगती असं म्हणतो त्यावेळी त्या ठिकाणी दोन गोष्टी येतात. त्या दोन गोष्टी म्हणजे उत्कर्ष आणि उन्नती. उत्कर्ष म्हणजे मटेरियल प्रॉस्पेरिटी आणि उन्नती म्हणजे स्पिरिच्युअल प्रोग्रेस. उत्कर्ष आणि उन्नती या दोन गोष्टी मिळूनच एकूण प्रगती होत असते. आपल्या राष्ट्राची प्रगती ही व्हायलाच पाहिजे, पण ती कर्मकांड करून नव्हे, अंधश्रद्धा पोसून नव्हे किंवा दैववाद स्वीकारून नव्हे की प्राक्तनवाद अंगीकारून नव्हे. या गोष्टी करून आपण कधीही इतर राष्ट्रांच्या पुढे जाणार नाही, उलट आपण इतर राष्ट्रांच्या मागे राहू. आपली खरी प्रगती कधीही होणार नाही. म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा, हुशार व्हा, बुद्धिमान व्हा हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. बुद्धीच्या बळावर इतर प्रगत देशातील लोक चंद्रावर गेले आणि आम्ही काय करतो, आम्ही चंद्र कधी उगवतो याची वाट बघतो. तो दिसला की भोजन करतो, म्हणजे उपास सोडतो. किती फरक आहे बघा. आज ते आपल्या पुढे आहेत. आज अमेरिका सांगेल त्याप्रमाणे जग डोलतं. त्यांनी आज विज्ञानात इतकी प्रगती केलेली आहे की जगातील कुठलंही राष्ट्र त्यांच्या विरुद्ध ब्र काढत नाही. आणि आपल्या हिंदुस्थान देशाची परिस्थिती काय आहे, बावळट माणूस जो असतो त्याला कुणीही टपली मारतो. एखादा बावळट माणूस दिसला की त्याला टपली मारतात, तसं होतं. कारण का, कारण आपल्या या देशातील लोकांमध्ये ऐक्य नाही. क्षुल्लकशा कारणावरून ते एकमेकांशी भांडत असतात. मग ते धर्मकारण असो की इतर कोणतंही कारण असो, ते दंगलीला कारण होतं. क्षुल्लक कारणावरून दंगल, मोडतोड, जाळपोळ आणि नासधूस. प्रगती होणार कशी? आपली बुद्धी नासधूस करण्यापलीकडे जात नाही. दंगलीला क्षुल्लक कारणही पुरेसं होतं. क्षुल्लक कारणांसाठी कुठल्याही गोष्टींची मोडतोड करतो, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो, तेव्हा आपण या राष्ट्राला कुठे नेणार आहोत याचा विचार कुणीही करत नाही. सरकारी मालमत्ता ही वास्तविक आपलीच मालमत्ता असते आणि त्या मालमत्तेचं नुकसान म्हणजे आपण आपलंच नुकसान करत असतो हे आपण ध्यानात घेत नाही. हे नुकसान भरून काढण्यासाठी आपल्यावर कर बसवले जातात आणि आपल्याकडूनच ते पैसे वसूल केले जातात. एवढं कळण्याइतकी बुद्धी, एवढं कळण्याइतकी अक्कल आपल्या लोकांमध्ये नाही याचंच आश्चर्य वाटतं. मी हे का सांगतो आहे की आपलं राष्ट्र हे सर्वार्थानं सर्व राष्ट्रांच्याही पुढे जायला हवं असेल तर क्षुल्लक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आणि मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर मोठं ध्येय असलं पाहिजे आणि त्या ध्येयाला अनुसरून आपण आपली प्रगती केली पाहिजे. आकाशात सुखानं विहार करण्यासाठी पक्षाला दोन पंखांची गरज असते, त्याप्रमाणे आपल्यालाही दोन पंखांची गरज आहे. ते दोन पंख म्हणजे विज्ञान आणि आत्मज्ञान. हे दोन पंख जर आपल्याला असले तरच प्रगतीची गरुड भरारी आपल्याला मारता येईल हे आपण सदैव ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
1: द कोल्हापूर अर्बन बँक।

0: आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा. सकाळचे 9 वाजता आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोते हो नमस्कार. राजश्री प्रॉडक्शनचे निर्माते ताराचंद बडजात्या यांचा स्मृतिदिन तर आजचा गीत बहार हा कार्यक्रम ताराचंद बडजात्या यांच्यावर केंद्रित आहे.

श्रोते हो, गायक होते जसपाल सिंग आणि सहकलाकार, गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. गीत गाता चल हे होतं फिल्मचं नार. हे गीत आपण नीट ऐकू शकला नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, आनंद घेत आहात गीत बहार या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात यानंतर चित्रपट आहे चितचोर, आवाज हेमलता आणि येसुदास यांचा, गीत आणि संगीत रवींद्र जैन.

0: ताई भाई अक्का मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
1: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
2: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
3: गतकाळाची स्मृती जपणारी,
2: तुमच्यासाठी तुमच्या घरी
3: रोज भेटणारी आकाशवाणी
2: FM बँड 102.7 MHz
3: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

हेमलता येसुदास आणि बासरी सेनगुप्ता यांनी गायलेलं हे गीत दुल्हन वही जो पिया मन भय या फिल्ममधलं होतं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, पुन्हा एकदा आम्ही आपल्याला आठवण करून देतोय, आज सकाळी 10 वाजता जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक आपण ऐकू शकाल स्मृतीच्या वाटेवर आपुलकीची साद. सादर करते किशोर पवार. त्यानंतर 10:30 वाजता माझे जीवन गाणे, यामध्ये खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत. आणि 11 वाजता आपण ऐकू शकाल गाता रहे मेरा दिल. आपण ट्यून केलं 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या FM आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम गीत बहार. श्रुते हो, ताराचंद बडजात्या यांच्यावर केंद्रित आजचा गीतबार आहे. तर त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपटातील गीतं आज आपण ऐकत आहोत.

0: श्रोतेहो हो एम जी हशमंत यांची ही गीतरचना रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केली होती. युगलस्वरता आरती मुखर्जी आणि किशोर कुमार यांचा चित्रपटाचं नाव होतं तपस्या.
1: श्रोतेहो सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिकांची उत्तम साधनं आहेत, त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते.

आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं, नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.

0: ए भाई जरा देख के चलो।
1: श्रुती हो गीत बहार या कार्यक्रमातलं हे अंतिम गीत से गायलंय लता मंगेशकर यांनी। गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि रोशन यांचं संगीत, चित्रपट आरती।

0: श्रुतिहोआजच्या गीतबहारमध्ये आपण निर्माते ताराचंद बडजात्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकलीत. आता सीमा मकोटे आपली रजा घेते आणि हो पुन्हा भेटूस. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हा कार्यक्रम प्रसारित कर

0: अगदी झेड प्लस सुरक्षा घेऊन या तुमच्या नातवाला, त्याचा दात आणि वय दोन्ही वाचवूया.
1: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 9604095900.
2: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
3: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
2: कळलं.
1: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
4: रुचिरा केशरी दूध मसाला.
5: आपण ऐकता आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा. सकाळचे 10 वाजतायत.
6: प्रसारित करत आहोत जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक, स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. निवेदन केलं आहे श्वेता माळी यांनी. निर्मिती सहाय्य आहे दौलत निपाणीकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती आहे. स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ.
7: आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींना महत्व देतो, जसे की पैसा, घर, नाती, आठवणी. पण या सगळ्यांमध्ये सर्वात मौल्यवान असते ती म्हणजे आपली स्मृती. आपल्या सर्वांना आपल्या बालपणीचे अनेक दिवस आठवत असतील. कुणाला आईच्या हातच्या जेवणाची चव, कुणाला वडिलांनी दिलेला मार, कुणाला बालपणीच्या वर्गातील प्रसंग, तर कुणाला आपल्या मुलांच्या बालपणीतील आठवणी. आपल्या आयुष्याच्या या सगळ्या आठवणी आपल्या मनात एक सुंदर घर करून राहतात. या आठवणी आपल्या नात्याला घट्ट जोडून ठेवतात आणि आपल्या आयुष्याला अर्थ देतात. पण श्रोते हो, जरा विचार करा, जर ह्या आठवणी हळूहळू मनातून पुसत गेल्या तर आपलं आयुष्य कसं गेलं, काय घडलं हे आठवलं नाही तर आपल्या जीवाभावाच्या माणसांची ओळख धूसर होऊ लागली तर अशा परिस्थितीमध्ये अनेकदा एक आजार असू शकतो, तो म्हणजे अल्झायमर अर्थात स्मृतीभ्रंश. आणि या अल्झायमर आजाराविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी, या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी 21 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक अल्झायमर दिन म्हणून पाळला जातो. श्रोतेहो, अल्झायमर म्हणजेच स्मृतीभ्रंश हा आजार म्हणजे काय याविषयी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील मनोविकृती विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे म्हणतात.
8: स्मृतीभ्रंश नावाप्रमाणेच मेमरीचा होणारा ऱ्हास, मेमरी म्हणजे आपली स्मरणशक्ती, तर स्मृतीभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया या आजारामध्ये आपल्या मेमरीचा हळूहळू ऱ्हास होत जातो, म्हणजे ती व्यक्ती स्वतःला देखील विसरून जाईल अशा पद्धतीने ह्या आजाराचा प्रोग्रेस होऊ शकतो. तर स्मृतीभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया मध्ये कॉग्निटिव्ह क्षमतांचा ऱ्हास होतो. आपल्या बौद्धिक क्षमता ज्या आहेत, जसे की मेमरी आहे, स्मरणशक्ती, एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग म्हणजे एखादं कार्य जे आपण शिकलेलो आहे ते शिकून ते करण्याची जी आपली कृती असते ती कृती करण्यामध्ये पण डिस्टर्बन्स येऊ शकतो. तुमच्या दैनंदिन जीवनातल्या आवश्यक क्रिया, ज्याला आम्ही ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग किंवा इन्स्ट्रुमेंटल ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग असं म्हणतो, तर ह्या दैनंदिन क्रिया करण्यामध्ये देखील त्या व्यक्तीला आता अडथळे यायला लागतात. वाढत्या वयोमानानुसार येणारा हा आजार आहे, चोर पावलांनी येणारा आजार आहे असं मी म्हणतो. कारण त्या पेशंटला, त्या रुग्णाला लक्षात येत नाही की माझ्या मेमरीचा ऱ्हास होतोय किंवा माझी मेमरी आता कमी होत चालली आहे, परंतु नातेवाईकांना लक्षात येतं की आज आपले आवडती व्यक्ती, माझे वडील किंवा माझी आई, पूर्वी हे काम सहजपणे करू शकायची, आज त्यांना हे काम तितक्या सहजपणे जमत नाहीये, आणि हळूहळू ह्या लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात.
7: श्रोते हो, वय वाढल्यावर काही गोष्टी विसरणं स्वाभाविक आहे असं आपल्याला वाटतं, परंतु हे विसरणं कितपत योग्य आहे? विसरणे किंवा विसरभोळेपणा ही सवय नसून डिमेन्सिया किंवा अल्झायमर तर नाही ना, याकडे आपल्याला लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. तर श्रोते हो, अल्झायमर आजाराची लक्षणं कशा प्रकारची असू शकतात याविषयी प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे सांगतात.
8: सगळ्यात महत्वाचं आहे की विसर पडणे, ज्यामध्ये विशेषतः नवीन शिकलेल्या गोष्टी, ज्याला आम्ही रिसेंट मेमरी असं म्हणतो, तर काल आपण काय केलं होतं, काल आपण काय जेवलं होतं, काल कुठल्या व्यक्ती

0: तिला आपण भेटलो होतो. अशा पद्धतीच्या ज्या नुकत्याच घडलेल्या गोष्टी आहेत ताज्या मेमरीमध्ये सगळ्यात आधी इथे डिस्टर्बन्स यायला सुरुवात होते. सो नवीन गोष्टींचा विसर पडणे, सुरुवातीला जुन्या गोष्टी चांगल्या आठवत असतात, ज्याला आम्ही रिमोट मेमरी म्हणतो, म्हणजे आपलं गाव शिक्षण कुठे झालंय, आपण काय व्यवसाय करत होतो, ही ती व्यक्ती सुरुवातीला विसरत नाही. आजाराची तीव्रता वाढल्यावर जेव्हा सिव्हिअर डिमेन्शिया होतो त्यामध्ये हे विसर पडायला चालू होते, पण सुरुवातीला रिसेंट मेमरीचा ऱ्हास व्हायला सुरू होतो. वारंवार त्याच त्याच गोष्टी विचारायला चालू करते व्यक्ती, की मी जेवण केलं होतं का, मला तुम्ही जेवायला दिलं का, मला भेटायला कोण आलं होतं, तू कामाला गेला नाहीस का, तू कामावरून कधी आला कधी आली, अशा प्रकारचे नातेवाईकांना वारंवार प्रश्न विचारणं सुरू होतं. डिसऑर्गनाइज्ड बिहेव्हिअर व्हायला चालू होतं, की त्यांचं जे एक दैनंदिन नित्यक्रम असतो, रुटीन असतं, आंघोळ व्यवस्थित करणं, कपडे व्यवस्थित घालणं, स्वतःची काळजी घेणं, केस विंचरणं, आपल्या ज्या दैनंदिन क्रिया असतात, जेवण व्यवस्थित करणं, हातानी खाता येणं, चमच्यानी खाता येणं, ताट वाढून घेणं, ताट वाढलेलं ठेवणं, पाणी घेणं, ह्या दैनंदिन क्रियामध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा यायला लागतो. त्याला आम्ही डिसऑर्गनायझेशन असं म्हणतो. शिकलेले काम करण्यामध्ये अडथळा येतो. समजा त्या व्यक्तीला लिहायला वाचायला येत असेल तर त्यांना लिहिणं वाचण्यामध्ये अडथळा यायला चालू होतात. एखादं काम ते करत असतील, जसं ड्रायव्हर आहे तो व्यक्ती आणि त्याला माहिती आहे की गाडी चालू करण्यापासून ते गिअर टाकून गाडी कशी चालवायची, तर ते त्या जो एका लईमध्ये येणाऱ्या क्रिया आहेत ते जमणार नाही त्याला. आधी चावी कुठे लावू, आधी गिअर टाकू का, आधी क्लच दाबू, आधी ब्रेक दाबू का, स्टिअरिंग पकडू, ही जी एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग ज्याला आम्ही म्हणतो ते त्याला जमणार नाही. एकटे बसायला चालू करतात. त्यांचं जे सोशलायझेशन असतं, समाजात मिसळणं, आवर्जून मिसळणं, जो आपल्या सगळ्यांना आवडत असतं, ते कमी होतं. बोलणं कमी होतं, शब्दांचा वापर कमी होतो, एखाद्या वस्तूला नेमक्या शब्दांनी ओळखणं कमी होतं, भावनांची आणि विचारांची जुळवाजुळव करायला अडचण येतात, त्याला आम्ही स्पीच इम्पेअरमेंट असं म्हणतो. इमोशनल चेंजेस डिस्टर्बन्सेस दिसायला लागतात, की गरज नसताना चिडचिडेपणा, गरज नसताना रडणे, किंवा तिथे आवश्यकता नसताना हसणे, तर भावनांमध्ये एक प्रकारचा विस्कळीतपणा दिसतो. ह्या व्यक्ती घराच्या बाहेर गेल्यावर घरी येताना कदाचित रस्ता हरवतात. कोणी ओळखीचा व्यक्ती भेटला तर त्याला ते हे सांगू शकतात की अरे मला रस्ता सापडत नाहीये, मला घरी नेऊन सोडा, तर हे विसरभोळेपणामध्ये हे सुद्धा दिसायला लागतं. आणि गोळ्या औषधं ते चालू असतील ते घेणार नाहीत, किंवा पुढे पुढे जाऊन काही सायकॅट्रिक लक्षणं म्हणजे बिहेव्हिअरल वर्तणुकीच्या समस्या देखील यायला लागतात. संशय वाढणे, स्वतःशी बडबड करणे, झोप बिघडते, झोपेचा जो दिनक्रम असतो, आपण बायोलॉजिकल क्लॉक ज्याला म्हणतो, की माणूस दिवसा जागी राहतो आणि रात्री झोपतो, तर ह्यांना दिवसा झोप यायला लागते आणि रात्री झोप येत नाही, आणि दिनक्रम बदलल्यामुळे ते चिडचिडे होतात. घरामधल्या वस्तूंना नुकसान पोहोचवणं किंवा काही कारण नसताना अंगावर चालून येणं, अशा प्रकारचा आक्रमकपणा देखील काही वृद्धांमध्ये बघायला मिळू शकतो.
1: श्रोते हो, अशा प्रकारची लक्षणं जर आपल्या परिचित व्यक्तींना किंवा आपल्या जवळील नातेवाईकांना जर असतील तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार महत्वाचं आहे. कारण अल्झायमर हा आजार व्यक्तींच्या इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे होत नाही, तर त्या विसरण्यामागे इतर काही वैद्यकीय कारणं देखील असू शकतात. आणि ते कारणं कोणती आणि स्मृतिभ्रंशाचे प्रकार कोणते याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे.
0: डिमेन्शिया स्मृतिभ्रंशसाठी सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर हा आहे की वाढतं वय. रुग्णाच्या नातेवाईकांना आम्ही विचारतो की तुम्हाला एवढा उशीर का झाला दवाखान्यामध्ये यायला, तर त्यांचं एक ठरलेलं उत्तर असतं की सर वयानुसार हे होत असेल आम्हाला असं वाटलं. मी आवर्जून आपणास सांगू इच्छितो की वाढत्या वयानुसार येणारा हा आजार जरी असला तरी सगळ्या वयोवृद्धांना डिमेन्शिया होईलच असं बिलकुल नाही. तर डिमेन्शियाचं प्रमाण किती आहे, 8-10%, वयोवृद्धांमधल्या 8-10% लोकांना डिमेन्शिया नावाचा आजार होतो. त्यामध्ये वेगवेगळे डिमेन्शियाचे प्रकार आहेत, त्यात अल्झायमर्स डिमेन्शिया हा सगळ्यात कॉमन आहे. 70% वृद्धांना अल्झायमर्स डिमेन्शिया असा आजार होऊ शकतो ह्या 8-10% पैकी. इतर वॅस्क्युलर डिमेन्शिया आहेत, लेवी बॉडी डिमेन्शिया आहेत, फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया आहेत, हंटिंग्टन्स नावाच्या मुव्हमेंट डिसऑर्डरमुळे येणारा एक डिमेन्शिया आहे, कंपवात म्हणजे पार्किन्सन आपण म्हणतो, तर त्या पार्किन्सनच्या आजारामुळे येणारा डिमेन्शिया आहे. हे न्यूरोलॉजिकल आजार देखील त्याचे रिस्क फॅक्टर आहेत, परंतु वय हा सगळ्यात मोठा जोखमीचा घटक आहे. याचबरोबर आहार, कमी पोषण आहार जर एखादी व्यक्ती आयुष्यभर घेत असेल, लेस न्यूट्रिशियस डाएट जर त्याचा असेल, तर त्याला पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. मानसिक आजार हे डिमेन्शिया येण्याची शक्यता वाढवतात. साधे मानसिक आजार, डिप्रेशन आहे, अँग्झायटी आहे, गंभीर मानसिक आजार जसे स्किझोफ्रेनिया, हे जर आधीच्या वयामध्ये त्या व्यक्तीला मानसिक आजार झालेले असतील तर मेंदूचा ऱ्हास व्हायला चालू होतो, त्याला

आम्ही न्यूरो डिजनरेशन असं म्हणतो. तर ह्या न्यूरो डिजनरेशनमुळे पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. व्यसनाधीनता, अतिमद्य सेवन, तंबाखू, सुपारी, गुटखा यासारखे व्यसन मेंदूच्या पेशींना डायरेक्ट डॅमेज पोहोचवत असतात आणि हे जर व्यसन कमी वयात चालू केलेलं असेल तर उतार वयामध्ये डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. त्याचबरोबर साधे शारीरिक आजार ज्याला नियमित उपचारांची गरज असते आणि त्यावर ते कंट्रोलमध्ये राहू शकतात, जसं डायबिटीस, मधुमेह, शुगर आणि हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरचा आजार, हे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमेन्शियाला कारणीभूत ठरत असतात. बोलीभाषेत सांगायचं म्हटलं तर मी म्हणेल की एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या आयुष्यातील राहू केतू म्हणजे हे शुगर आणि बीपी. जर तुम्ही त्याचं कंट्रोल व्यवस्थित ठेवलं नाही, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं नाही, तर पुढे तुम्हाला डिमेन्शिया होण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असणार आहे. त्याचबरोबर हेड इंजुरी देखील, जर आधी ऍक्सिडेंटमुळे आपल्या मेंदूला मार वगैरे लागला असेल त्यामुळे देखील पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची

0: नाही, तर पुढे तुम्हाला डिमेन्शिया होण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असणार आहे. त्याचबरोबर हेड इंजुरी देखील, जर आधी ऍक्सिडेंटमुळे आपल्या मेंदूला मार वगैरे लागला असेल, त्यामुळे देखील पुढील आयुष्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढलेली असते. तर हे त्याचे जोखमीचे घटक आहेत.
1: श्रोते, रोगाचं निदान जितकं लवकर होतं तितकंच त्या आजाराचे योग्य व्यवस्थापन आणि उपचार सुरू करता येतात, आणि अल्झायमर या बाबतीतही हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच लोकांचा तर असा गैरसमज आहे की अल्झायमर या आजारावरती उपचार नाहीत. अल्झायमर या आजारावर वैद्यकीय उपचार कसे केले जातात, कोणती औषधं वापरली जातात याविषयी सांगत आहेत धाराशिव येथील सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर निखिल नवले.
2: अल्झायमर झाला म्हणजे उपचारच नाहीत हे साफ चुकीचं आहे. आज काही औषधं आहेत जी मेमरी आणि कॉग्नेटिव्ह सिमटम्समध्ये काही प्रमाणात मदत करू शकतात. उदाहरणार्थ डोनेपेझिल, रिवास्टिगमिन, गॅलांटॅमिन आणि काही परिस्थितीमध्ये मेमेंटेन. परंतु ही औषधं अल्झायमर्स पूर्णपणे बरा करत नाहीत. त्यांचा उद्देश उपलब्ध कॉग्नेटिव्ह फंक्शन्स किंवा दैनंदिन फंक्शनिंग शक्य तितक्या चांगल्या ठेवण्याचा असतो. याशिवाय स्लीप प्रॉब्लेम्स, डिप्रेशन, अँझायटी, ॲजिटेशन किंवा इतर वागणुकीतील बदल याची योग्य मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. गेल्या काही वर्षांमध्ये अल्झायमर्सच्या ट्रीटमेंटमध्ये एक महत्त्वाची प्रगती झाली आहे. लेकॅनिमॅब आणि डोमानेमॅब यासारखे अमोलॉइड टार्गेटिंग मोनोक्लोनल अँटीबॉडीजची ट्रीटमेंट काही निवडक पेशंटमध्ये आजाराचं प्रोग्रेशन काही प्रमाणात हळू करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. पण हे प्रत्येक अल्झायमर्सच्या पेशंटसाठी योग्य नाही. यासाठी आजाराचा स्टेज, अमोलॉइड पॅथॉलॉजीची खात्री, MRI व इतर मेडिकल फॅक्टर्स यांचा विचार करून आपल्याला त्या ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं.
1: श्रोते हो, अल्झायमर हा केवळ रुग्णांचा आजार नसतो तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. त्यामुळं अशा रुग्णांना औषधोपचाराबरोबरच कुटुंबाचा प्रेमळ आधार, संयम आणि सुरक्षित वातावरण मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. अल्झायमर आजार असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी डॉक्टर निखिल नवले सांगतात.
2: केअर गिव्हरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, कारण अल्झायमर्समध्ये रुग्णाची मेमरीपेक्षा पुढे जाऊन त्याची सेफ्टी, औषधं, पैसे, स्वयंपाक, बाहेर जाणं, ड्रायव्हिंग आणि रोजच्या अनेक गोष्टींमध्ये मदत शक्य होऊ शकते. पण केअर गिव्हरने रुग्णाला सतत दुरुस्त करणं किंवा तुम्हाला हे का आठवत नाही असं म्हणणं किंवा रुग्णावर चिडणं टाळावे. रुग्णाशी शांतपणे किंवा सोप्या भाषेत बोलावं. एक ठरलेली डेली रुटीन ठेवावी जेणेकरून रोज रोज पेशंटला आठवण करून द्यायची गरज भासणार नाही. औषधं वेळेवर मिळत आहेत का, जेवण पाणी व्यवस्थित घेतलं जातंय का, घर सुरक्षित आहे का, किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे रुग्णाची डिग्निटीचा आदर केला जातो का नाही याची काळजी घ्यावी. अल्झायमरचं एक सर्वात मोठं लक्षण म्हणजे घराच्या बाहेर जाऊन रस्ता विसरणे किंवा व्यक्ती हरवणे हे खूप कॉमन लक्षण असतं. बऱ्याच वेळेस निदानच ह्या गोष्टीमुळे होते की व्यक्ती एखादी हरवली किंवा सारखी हरवते. मग अशा वेळेस आपल्याला पेशंटला आय कार्ड किंवा आता नवीन जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली तर एअर टॅग्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला GPS एनेबल्ड काही टॅग्स असतात ज्याच्यामध्ये पेशंटची पोझिशन कळते आपल्याला कुठे आहे, किंवा पेशंटला काही बँड्स दिले जातात ज्याच्यावर त्याचं आयडेंटिफिकेशन किंवा कॉन्टॅक्ट नंबर संपर्क करण्याची माहिती असते. तर अशा काही आपल्याला नॉन फार्माकोलॉजिकल मॉडिफिकेशन्स करावे लागू शकतात.
1: श्रोते हो, अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा करणारा सार्वत्रिक उपचार सध्या तरी उपलब्ध नाही. त्यामुळं वय वाढत असताना या आजाराला शक्य तितकंच लांब ठेवलेलं हे अधिक चांगलं. आणि म्हणूनच अल्झायमर पासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायांना विशेष महत्व आहे. अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी आपली दैनंदिन जीवनशैली कशी असावी याविषयी माहिती सांगताना डॉक्टर निखिल नवले.
2: अल्झायमर टाळण्यासाठी किंवा तो उशिरा व्हावा यासाठी सर्वप्रथम आपली लाईफस्टाईल चेंजेस बदलणे हे खूप गरजेचे असतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे की व्यायाम करणे. दर आठवड्याला 150 मिनिटं व्यायाम, मॉडरेट इंटेन्सिटी एक्झरसाइज किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपण स्नायूचे बळकटीकरणासाठी केले जाणारे व्यायाम करतो ते करणे हा अल्झायमर्सची रिस्क कमी करण्यात किंवा त्याला त्याची सुरुवात प्रोलॉंग करण्यास मदत केली जाते. त्या व्यतिरिक्त डाएट ज्याच्यामध्ये ताजी फळं, भाज्या, ड्राय फ्रुट्स, परत मासे किंवा अंडे, मांसाहार काही प्रमाणात, बॅलन्स्ड डाएट हा महत्वाचा. त्यानंतर स्मोकिंग, अल्कोहोल पूर्णपणे बंद करणे, त्यानंतर ब्लड प्रेशर,

0: डायबिटीज, थायरॉइड व कोलेस्ट्रॉल याचं योग्य नियंत्रण करणे हे त्याचे महत्वाचे लाईफस्टाईल चेंजेस आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जसं शरीराला व्यायाम करतो तसं मेंदूचा व्यायामही तितकाच महत्वाचा आहे. ज्याच्यामध्ये शब्द कोडी सोडवणे किंवा कुठला तरी छंद जोपासणे, बुद्धिबळ खेळणे, या खेळाव्यतिरिक्त सोशल इंटरॅक्शन्स म्हणजे सामाजिक वावर आपण किती जास्त ठेवता येईल त्याच्यामुळे देखील अल्झायमर्सची रिस्क कमी होते किंवा अल्झायमर्सची सुरुवात आपण पुढे ढकलू शकतो. कुठल्या तरी क्रियाशील गोष्टी करणे, मेंदूला रोजच्या रोज चॅलेंज करणे आपल्या मेंदूला, ह्याच्याने आपल्या मेंदूची कॉग्निटिव्ह कॅपॅसिटी, ब्रेनची कॅपॅसिटी सुधारते. नवीन एका रिसर्चमध्ये आढळण्यात आलंय की 50 वर्षाच्या नंतर एखाद्याची हँड ग्रीप स्ट्रेंथ, पकड, याच्या स्ट्रेंथ अनुसार तुम्ही अल्झायमर्सची रिस्क प्रेडिक्ट करू शकता. त्यांचे काही कट ऑफ्स आहेत, त्या कट ऑफपेक्षा तुमची स्ट्रेंथ कमी असेल तर तुम्हाला अल्झायमर्सचा धोका जास्त आहे असं आढळलं जातं. त्यामुळे डेफिनेटली शारीरिक क्षमता वाढवायचे जे काही व्यायाम आहेत त्याच्यामुळे अल्झायमर्स आपण टाळू शकतो किंवा जी सुरुवात आपण पुढे ढकलू शकतो.
1: श्रोते हो, स्मृतीभ्रंश किंवा डिमेन्शिया या आजाराविषयी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाविषयी अधिक माहिती सांगताना आणि आजच्या अल्झायमर दिनानिमित्तानं आपल्या संदेशात प्राध्यापक डॉक्टर आशिष चेपुरे म्हणतात,
2: शासन स्तरावरून यासाठी बऱ्याचशा योजना चालू आहेत. जसं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम चालू असतो त्यामध्ये घरोघरी जाऊन स्क्रीनिंग वगैरे करण्यात येते आशा कार्यकर्त्यांकरवी. प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, हॉस्पिटल्स असतील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत, इथे मेमरी क्लिनिक चालू करण्यात आलेली आहेत ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग नेहमी करण्यात येते वयोवृद्धांची. तर ह्या स्क्रीनिंगचा फायदा घेतला पाहिजे, त्याचं नियमित प्रमाणात तपासणी करून घेतली पाहिजे की कुठेतरी आपल्या जवळच्या व्यक्तीला, आपल्याला स्वतःला डिमेन्शियाची लक्षणं तर येत नाही आहेत ना. सो ह्या लक्षणांबद्दल आपण खबरदार राहिलं पाहिजे. मी म्हटलं की हा पूर्णपणे बरा न होणारा आजार आहे, यासाठी कुठलंही आजार पूर्णपणे बरं करणारा औषध अस्तित्वात नाही आहे अजून तरी. त्यावर संशोधन चालू आहे, त्यामुळे औषधं उपलब्ध नसतील तर आपण प्रिव्हेंशन शिवाय आपल्या हातात दुसरं महत्वाची गोष्ट नाही आहे. म्हणून निदान होण्याच्या अगोदर आपल्याला जी काळजी घेता येईल ती आपण घेतली पाहिजे. निदान झाल्यानंतर योग्य औषधोपचार करणं, आपल्या डॉक्टरांशी तज्ज्ञांशी संपर्कात राहणं, शारीरिक आजारांची काळजी घेणं, नातेवाईकांनी स्वतःची काळजी घेण्याबरोबरच त्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, त्याच्या मानसिकतेची, भावनिकतेची, शारीरिक सुरक्षितेची काळजी घेणं हे सुद्धा फार महत्वाचं ठरतं. तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की अतिशय चोरपावलांनी आपल्या घरात येणारा हा आजार आहे आणि डिमेन्शिया न झालेलाच बरा कोणाला. त्यामुळे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हटल्याप्रमाणे डिमेन्शिया होण्याआधी जर काळजी घेतली तर नक्कीच आपण ह्याला प्रिव्हेंट करू शकू. आणि आपण एक मानवजात म्हणून सगळ्यांनी ह्याबद्दल एक पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन ठेवायला हरकत नाही.
1: श्रोते हो, कुठल्याही आजाराची लक्षणं जाणवत असतील तर स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यामुळं आजच्या अल्झायमर दिनानिमित्तानं विस्मरणाकडे दुर्लक्ष करू नका आणि विस्मरणाला अल्झायमर समजू नका. आणि श्रोते हो, लक्षणं वारंवार दिसत असतील, वाढत असतील किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करत असतील तर योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. रुग्णाला फक्त रुग्ण म्हणून पाहू नये तर तो आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला औषधोपचारा इतकीच गरज असते ती आपल्या प्रेमाची, संयमाची आणि आधाराची. कारण आठवणी कमी होत गेल्या तरी माणसांची किंमत मात्र नक्कीच कमी होत नाही. आत्ताच आपण ऐकलत जागतिक अल्झायमर दिनानिमित्त समन्वित रूपक स्मृतींच्या वाटेवर आपुलकीची साथ. निवेदन केलं होतं श्वेता माळी यांनी. निर्मिती सहाय्य होतं दौलत निपाणीकर यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती होती.
3: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
4: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
5: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
4: द कोल्हापूर अर्बन बँक.
6: कमी वेळात जास्त नफा,
7: बस एका क्लिक वर कमाल हसला.
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
9: जाणकार बना, सतर्क रहा.

0: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: श्रुते हो, आता पत्रांकडे वळूया. कार्यक्रम स्नेहांकित. ही प्रतिक्रिया आहे किरण सबनीस यांची. त्यांनी आम्हाला पाठवलेली आहे ही प्रतिक्रिया. 7 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबरला प्रसारित झालेल्या मुलाखतीबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. भावेकाकूंची मुलाखत प्रसारित करण्यात आली होती. एका अत्यंत स्वाभिमानी, कर्तव्यदक्ष, विद्यादानाचं मोलाचं कार्य करत मुलांना उत्तम नागरिक घडवण्याचं कार्य करणाऱ्या एका हाडाच्या शिक्षिकेची ही जीवन कहाणी. तर त्यांनी पुढे असं म्हटलंय, ही कहाणी आम्हाला फारच आवडली. तो काळ असा होता की ध्येयाने प्रेरित होऊन विद्यार्थी घडवण्यासाठी आपलं आयुष्य झोकून द्यायचा तो काळ. अपार कष्ट करत स्वतःचा संसार सांभाळून ज्ञानाने स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी नवनवीन शिकून आणि त्यात अव्वल स्थानावर टिकून राहत शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना समर्पित करायचे आपली सेवा. वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षाही करावी लागे, पण तेवढंच प्रेमही करायचे. पालकांचाही पूर्ण पाठिंबाच असायचा, कारण त्यांना खात्री असायची की आपलं मूल उत्तम नागरिक बनवायचा वसा शिक्षकांनी घेतलेला आहे. तर अशा शिक्षकांची सध्या नितांत गरज आहे, जे उत्तम नागरिक बनवू शकतात, असं लिहिलं होतं किरण सबनीस यांनी. अजून एक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचलेली आहे, ती म्हणजे ती प्रतिक्रिया आहे देवळे सरांची. तर देवळे सर काय म्हणतात, माझे जीवन गाणे या कार्यक्रमातून भावे काकूंचा जीवन प्रवास ऐकण्याचा सुंदर योग आला. वयाच्या 81व्या वर्षीही त्यांचा उत्साह, सकारात्मक विचारसरणी, त्यानंतर अनुभवांची समृद्ध शिदोरी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खरोखरच प्रेरणादायी असाच आहे. सन 2018 पासून शेजारी म्हणून भावे काकी काकांचा सहवास आम्हाला लाभला, हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल. तर ते पुढे म्हणतात, भावे काकूंचा जीवन प्रवास म्हणजे कष्ट, जिद्द, स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मकतेचा प्रेरणादायी धडा आहे. त्यांच्या अनुभवांची ही समृद्ध शिदोरी पुढील पिढ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. देवळे सरांनी हा अभिप्राय पाठवला होता. तर इंद्रधनुविषयी 2 अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ते म्हणजे सुरभी कुलकर्णी मॅडम यांचा पोषण मास आहार या विषयावर इंद्रधनू कार्यक्रमात मुलाखत झाली, ती फारच आवडली. श्रुतीताई यांनी हा अभिप्राय कळवलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की नुसतंच 2 वेळचं भरपूर जेवण महत्त्वाचं नसून त्यात काय काय असलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला काय फायदे होतात याचे बारकावे कळले. त्यानंतर जेवणाचे, नाश्त्याचे मेनू कार्डच घरासाठी मी बनवलेलं आहे, जेणेकरून विविधता आणि पौष्टिकता मिळू शकेल. दुसरा हा अभिप्राय श्रुतीताई यांनी कळवला होता. आणि दुसरा एक अभिप्राय, इंद्रधनू कार्यक्रमासाठी सुरभी कुलकर्णी यांची मुलाखत आवडल्याचा. त्यांनी म्हणजे त्या आहेत सानवी पाटील. त्या असं म्हणतात की लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत सर्वांनी कशा पद्धतीचा आहार घ्यावा हे अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीनं समजावून सांगितलं गेलं. डाएटच्या बाबतीत बरेच गैरसमज दूर झाले आणि त्यामुळे आपणही आपल्या आहाराकडे योग्य ते लक्ष द्यायला हवं याची जाणीव झाली. तर हा अभिप्राय पुन्हा एकदा त्यांचं नाव सांगते, सानवी पाटील यांचा हा अभिप्राय होता. धन्यवाद. स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी.

आणि कोल्हापूर केंद्रावरून थोड्याच वेळात म्हणजे 10:30 माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे पत्र आहे मुक्काम पोस्ट मही तालुका करवीरचं महेश्वर रेडिओ श्रोता संघ लहुराज नवाळे चारिका नवाळे आणि नवाळे परिवाराचं काय म्हणतात बघूया. हां, त्यांनी शुभेच्छा कळवलेल्या आहेत सर्वांनाच, म्हणजे आकाशवाणीच्या परिवाराला त्यांनी शुभेच्छा कळवलेल्या होत्या गणपतीविषयी. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा असं त्यांनी कळवलेलं आहे. आमचा रेडिओ सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत चालूच असतो. उद्बोधक अशी माहिती, मनोरंजन सगळंच काही आम्हाला मिळतं आणि आमचा वेळ फारच प्रसन्नरित्या जातो. काम करता करता आम्ही नेहमीच रेडिओ ऐकत असतो आणि त्यात त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते असं त्यांचं म्हणणं आहे. हे पत्र आहे दीपाली अमोल सुला एकनाथडी कांबळे मौजे सांगाव तालुका कागलचे श्रोते शिवानी कांबळे आलाबादकर निगडी पुणे याच पत्रात त्यांचं सुद्धा नाव होतं. तर मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7:50 मौखिक आरोग्य 6:50 असेल ते. त्यांनी 7:50 लिहिलेलं आहे. मौखिक आरोग्य याविषयी डॉक्टर मुस्कान जमादार यांनी दिलेली माहिती त्यांना आवडली. ही माहिती खूपच उपयुक्त अशी होती. तसंच 3 सप्टेंबरचा गीत बहारही आवडला. तसंच 13 सप्टेंबरचा गीतकार अंजन यांच्यावर आधारित गीत बहार सुरेखच वाटला. पत्राबद्दल धन्यवाद. हे पत्र आहे विद्यानगर कवठे महांकाळ येथून आलेलं संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर यांचं. त्यांनी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्हा सर्वांनाच. ते पुढे म्हणतात ऐसी अक्षरी रसिके यामध्ये गोडी अपूर्णतेची हा ललितबंध खूपच मनापासून आवडला. मांडलेले विचार फारच सुंदर होते. रविवारचा आवड शेतकऱ्यांची हा कार्यक्रम मनापासून आवडला. तसंच श्रीकृष्ण अष्टमी निमित्त सादर करण्यात आलेलं कीर्तन भक्तिमय असं होतं त्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन गेलं. हे पत्र आहे मैत्री श्रोता संघचं सुरेश रामू साबळे वसंत तुकाराम डावरे रेखा सागर साबळे अलका दयानंद साळवी आशा अंकुश गोरे किशोरी दत्ता गोरे मेघा सुभाष सातवेकर बजरंग नंदाताई श्रीपती कुंभार विजयकुमार स्वामी त्यानंतर संदीप मस्कर मुक्काम पोस्ट तबनाकपाडा तालुका कागलचं हे पत्र होतं. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 गाणं मनातलं हा कार्यक्रम सादर करण्यात आला. तो आम्हाला खूपच आवडला आणि इतर कार्यक्रम जे दिवसभरात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र प्रसारित करत असत ते कार्यक्रम तर आमच्या सगळ्यात आवडीचे असतात असं त्यांचं मत आहे. पत्राबद्दल धन्यवाद. हे पत्र महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरीचे श्रोते त्यांचं आहे. मधुमक्ष पालन विषयी दिनकर चौगुले यांची प्रसारित झालेली मुलाखत त्यांना फारच आवडली. मुलाखतीतून मधमाशाच्या पोळ्यातून किंवा पेट्यांतून मध काढताना त्यातील मधमाशांना कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये याची कशी काळजी घ्यावी हे आम्हाला कळलं. तसंच अजून एक गोष्ट कळली, मधमाशांचं पोळं हे आपल्या शेताच्या बांधावरील झाडावर असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा खूपच फायदा होऊन पिकांच्या परागी भवनाने उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते याची उद्बोधक अशी माहिती मिळाली असं त्यांचं मत आहे. आता ही अजून काही म्हणजे पत्र आहेत त्यांना आम्ही पोस्ट देतोय. 3 पत्र माझ्या हातात आहेत. हे पत्र आहे व्ही पी जोशी यांचं. व्ही हे कोल्हापूरचे श्रोते आहेत. त्यानंतर रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट बतवाड तालुका शिरोळचे श्रोते विजयकुमार स्वामी शिवप्रसाद अभिलाष अनिकेत सोहम प्रीती श्रुती स्नेहा मियारा महादेवी ताई वीरभद्र जंगम बस्तवाड बाजीराव वाघमोरे वाघमारे केरूर सलीम नायकवडे भैरेवाडी भीमराव कबाडे बुबनाळ गजबर अत्तार कुरुंदवाड गुलफाम पटेल सूरज मडिवाळ औरवाड भोला जाधव नरसिंहवाडी आणि वीरभद्र जंगम यांची या पत्रात नावं होती. आणि अजून एक पत्र रेवण अनिता राहुल भामे

विष्टे कबनूर अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे एळगोडचे श्रोता विलास पाटील तुषार प्रसिक एकता मेघना उत्कर्ष कांबळे अरुण कांबळे अरुण येळगुडकर चंदूरचे श्रोते. तर आम्ही आपल्या सर्व पत्रांना पोच दिलेली आहे. आता स्नेहांकित कार्यक्रमात आम्ही आता इथंच थांबतोय. नमस्कार.

श्रुती हो ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा. 10:30 वाजून गेलेले आहेत. आता माझे जीवन गाणे हा कार्यक्रम.

0: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण या कार्यक्रमातून वेगवेगळ्या लोकांची जीवन कहाणी जाणून घेत असतो, त्यातनं बरंच काही शिकत असतो आणि वेगवेगळ्या व्यक्तींचा परिचय आपल्याला आपलं आयुष्य घडवण्यासाठी खूप काही देऊन जात असतो. तर मग बघूया आज आपल्या सोबत कोण आहे आणि त्यांची जीवन कहाणी काय आहे. नमस्कार, आपलं नाव काय?
1: नमस्कार, माझं नाव खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे.
0: आपण राहणार कुठले?
1: शिरूरमध्ये राहतो मी.
0: हा, बर बर. किती वर्षापासून तिथे आहात?
1: आता माझं वय आता 70 चालू आहे. मी माझा जन्म झाला शिरूर मध्ये.
0: बर,
1: तिथून आम्ही आमच्या आईचं माहेर ते शिरूर, आणि मग आमचे वडील गवंडी काम करत होते, आणि मग ते आमच्या बहिणी चार, मला भाऊ एक. मग ते वडिलांचं काय अगदी गवंडी काम ते व्यसनी होते ते जास्त,
0: बर,
1: त्यामुळे ते घरचं सगळे तारवजी कसं सगळी कामात वेळेवर व्हायचं, घरात 18 वर्ष दारिद्र्य, तरी मी नवी पर्यंत शिकलो मी.
0: तुमच्या त्या लहानपणीच्या, म्हणजे आता तुम्ही म्हणला तशी बेताची परिस्थिती किंवा गरीब परिस्थिती होती तुमची, पण तरीही तुम्ही बहीण भावंड आणि तुमची शाळा 9वी पर्यंत शिक्षण झालं म्हणालात, तर त्या शाळेतल्या काही आठवणी याबद्दल काही सांगा.
1: शाळेत असा मी ढेच होतो म्हणायचं, मला आम्हाला इंग्लिश आणि गणित लय अवघड वाटणार.
0: बर,
1: मी 2 वर्ष मी नापास झालो. चौथीला 1 वर्ष जेव्हा चौथीला केंद्र होता,
0: हा,
1: चौथीला नापास झालो, पर 6वीला नापास झालो. आणि
0: बर
1: आपलं रडत करत शाळा शिकली, घरात काय वडील पैसे देणार काय नाहीत, मग सुट्टी दिवशी कुठे कामाला जायचं, तेवढ्याच मग ते वह्या पुस्तकं आणायची, असं करत आम्ही तिथपर्यंत शिकलो आम्ही 9वी पर्यंत.
0: काही एखादा प्रसंग सांगण्यासारखा लक्षात राहिलेला काही तुमच्या मित्रांबरोबरचा किंवा एखाद्या शिक्षकांबरोबरचा काही लक्षात असलेला आहे का?
1: कसं कसं माहिती सांगायचं मला, त्यानंतर माझं काही एवढं हे झालं नाही काय एवढं.
0: बर
1: त्यानंतर 78 नंतर माझ्या जीवनाचा फरक पडला, आमचं वडील पडला 78 ला.
0: हा
1: मग त्यावेळी मी निश्चय केला की आपण कुठली व्यसन करायचं नाही आणि आपण हे करायचं काम. त्यावेळी मी सगळी कामं केली, मी गवंड्यातील काम केल्यात, ट्रकवर काम केलं मी, बाकी सगळी कामं केली. मग 78 ला आमच्या जवळ कुलकर्णी पॉवर टूल म्हणून कंपनी आहे, तिथं आमचा चुलत भाऊ गवंडी काम करत होता, त्यानं मला तिथे नेलं. 4 रुपये पगारावर तिथं मी काम केलं. अगदी घरी 4-2 महिने लग्न झाली, एक बहीण आमच्या मामाला दिली
0: बर,
1: आणि एक बहिणीचं अकोला दिली बहीण ती, आणि 2 महिने लग्नात होत्या. मी ते जुनी बहीण लहान होत्या आणि त्यावेळेला वडील वाढले, त्यावेळेला सगळी परिस्थिती माझ्या अंगावर पडली नाही, सगळी परिस्थिती घरचे सगळी.
0: बर,
1: मग त्यावेळेला मला कामाला पाळी आली. मग आम्हाला मदत केली आमच्या मामाने, शिवणीच्या मामा आमचे कुंडली पूजार म्हणून, त्याने आम्हाला भरपूर मदत केली, सगळ्या गोष्टी मदत केली. कारण मग ते 4 रुपये पगार काय चालणार आमचं,
0: बरोबर,
1: गैरपगार चांगला होता. तर ती कायमची नोकरी म्हणून गेली होती, नुसती फॅक्टरी चालू झाली कारखाना 77 ला. मग तिथे बरेच असे प्रसंग आले, बरेच म्हणजे असं कामाच्या ठिकाणी दिवस पाळी कायम असणार, दिवस पाळी जायचं, सायकल आमची खराब, सारखं सायकल पंक्चर होण्याचं, तिथनं ढकल जाणार गावापर्यंत, तिथनं परत जायचं. मग असं एक प्रसंग सांगतो तुम्हाला की आम्ही मित्रांनी ठरवली की

0: पिक्चर बघायला जायचं सांगलीला,
1: बर
0: 7 दिवस पिक्चर बघायचं आणि परत जायचं. मग काय काय झालं, आम्ही सुट्टी केली, सायकल घेऊन आम्ही जयसमोर सायकल ठेवली, तिथनं बसनं सांगली गेलो. सांगलीला पिक्चर हाऊसफुल
1: बर
0: हाऊसफुल झाला, मग पिक्चर पिक्चर बघून तो जायचं आहे. मग 9 ते 12 वाजे ठरला,
1: बर
0: घरात तोपर्यंत इकडे बघायला अजून कसं आलं नाही, अजून कसं आलं नाही, घरात काही करायला काळजी करायला घे. मग घरात मग त्यावेळेला फोन वगैरे काय नव्हतं नाही
1: होय.
0: त्यावेळेला. मग आमच्या शेजारी एक ट्रक होती, ट्रकच एक 1/2 लोक बसून कारखान्या पैसे आले, आमच्या कारखान्याची चौकशी केली. मग वाचपण काय सांगितला की ते 5 लोक सुट्टीवर गेलेत. मग त्या टाइम असा प्रसंग घडला होता की तिथं आमच्या एक निरोप मिळाला होता की लिंबा टेक म्हणतात जे मार्केट आहे पशी, तिथं एक माणसाचा ऍक्सिडेंट झाला आहे की सायकल पडल्या आणि तो मेलेला आहे असं समजलं.
1: बर
0: घरातले सगळे घाबरले की काय अजून आलं नाही, त्यावर काय जयशुमला कसं लाईव्ह विचार काढले त्यांनी. मग शेवटी काय झालं, आम्ही पिक्चर बघून रात्री 12 वाजता आलो आणि ते दिसलं जे पडलेलं दिसले कापड वगैरे टाकलं, तर आमच्या मित्राला म्हणलो की कोणतं मेल्यावर ऍक्सिडेंट झालाय. घरातून बघतोय तर दारात सगळे लोक थांबलेली, तर प्रत्येकाने मला कावाली कुठे गेलं तर सांगायचं नाही काय नाही काय, आम्ही घाबरतो सगळे असं विषय झाला तो. आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी होती सोमवारी, प्रत्येक मला काल तर मेलाची बातमी समजली नाही, जेवण झालं झालं म्हणजे जेवण असा प्रसंग साध्य आठवण होय. आणि ही बातमी मी पेपर दिली,
1: अरे बापरे
0: प्रसंग आठवलं मला अजून असू येते मला.
1: अरे वा छान, एक वेगळी मजेशीर प्रसंग आहे.
0: होय
1: आता तुम्ही म्हणलात की सुरुवातीला वेगवेगळी कामं, तुम्ही एक उत्पन्न मिळावं, आर्थिक हातभार लागावा घराला म्हणून तुम्ही वेगवेगळी कामं केली,
0: काम
1: ही
0: केले होय.
1: तिथं आलेला अनुभव, ही वेगवेगळी प्रकारची कामं नेमकी काय आणि तिथं आलेला अनुभव त्याबद्दल काय सांगा?
0: मी सांगतो, आमचे आमचे कंत्राटर दोघं होते, भेटची काम करणार, रस्त्याची काम, पूल बांधायची, पूल बांधायची. मग मी काय सायकलून जाणार, आम्ही सायकलून डब्बल घ्यायची की व्यक्ती त्याला घेऊन जायचं, मला वाटतं 20-25 किलोमीटर जायचे. दळण तिथनं मी दिवसभर पाणी आणायचं आणि जिथं विहिरीतनं पाणी आण, कुठं गटारीचं पाणी आण, मग विहिरीत आम्हाला लोक भीती घालणार, ते विहिरीत भूस आहे विहिरीत, त्या दिवसा जायला मला भीती वाटणार, धाडस करून पाणी आणणार आम्ही, ते पाणी का घालणार, असं सगळे करत आम्ही जीवन काढले. आणि त्यानंतर मग मी आमच्या जवळपास केस आहेत शिर्टी, आसूर, टाकळी, त्या ठिकाणी मी गवंड्यात काम केलं. मी रोज सकाळी लवकर उठून जायचं, तिथे कामं सगळं त्यांच्या गवंड्यात काम करायचं, ते सुरू केलं मी काम मी तिथं.
1: त्यावेळेला किती मिळत होते त्यामधन पैसे
0: महिन्याला? मला वाटतं 5 रुपये पगार होता त्यावेळेला, 5-6 रुपये पगार होता त्यावेळेला.
1: बापरे. पण त्यावेळेला तुमचं हे चार, तुम्हाला बहिणी आई हे सगळं, तुमचं कुटुंब, तुम्ही म्हणजे इतक्या कमी पगारात होत होतं का सगळं? कसं
0: आमची मामाची मदत होती ना, आम्हाला मामा मदत करणार नाही.
1: आणि मग हे अशा स्वरूपाचं काम करत करत मग तुम्ही कायमस्वरूपी एखादी नोकरी बघितली का काय केलं नेमकं? तुमचा व्यवसाय काय होता नंतर?
0: मी कसं केलं हे बघत बघत मग आमचं आमचा पिला भाऊ कुलकर्णी पॉल्ट मध्ये गवंडी काम करतो तिथं. मग त्यानं काय सांगितलं की तू कामाला तू बघितलं पगार कमी आहे तिथं. मी म्हणलं होतो म्हटलं काय आता कायमची नोकरी आहे, नवीन कारखाना चालू झाला तिथं एखाद्या परमानंद झालं तर बरोबर म्हणलं. मग त्यावेळेला दुसरा 4 रुपये पगार, आठवड्याला पगार होणार थोड्या पगार. मग जे कसं ते मामाची मजा असल्याने आम्ही ते घर खर्च चालत होता. आणि त्यावेळेला असं काय त्याने वस्तू काय नव्हत्या, आता चैनीची वस्तू नव्हती त्यावेळेला,
1: बरोबर.
0: त्यामुळे जे चालतो आम्ही काय कुठली चैनी वस्तू करत नव्हतो, फक्त काम करण्याने असं का होतं आमचं.
1: आणि मग तिथं ती नोकरी तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला अनुभव कसे आले तिथं?
0: तिथं अनुभव कसं तिथं किस्तमीची असतं, बरोबर टायमात जायला पाहिजे तिथं, रोज दाढी करणे करून जायचं, जरी वेळ आता घराकडे पाठवत होती त्यांनी.
1: बर
0: अशी एवढी कडक होती आणि मी ते आम्हाला शिस्त आवडली मला, त्यामुळे मी तसं तसं वागत गेलो मी तसं. आणि आता तसं आहेच तसं आता तसं. आणि ते इतकं कडक होतं तिथं की प्रत्येक गोष्ट अगदी म्हणजे काळजीपूर्वक करा पाहिजे होती.
1: बरोबर बरोबर.
0: आणि प्रत्येक आम्हाला ओट आम्हाला थांबा लागत होतं रात्री, चालू करून पेटणे चालू करून त्याचं बंद केलं मी, तर रात्री उजळूपर्यंत मी काम करणार, बाकी सगळे कामावर होऊन चहा वगैरे पिणार हे करणार, सगळं नाश्ता दिन करणार, कारण मी काय करणार तुम्ही असं काढलं गोष्टीच.
1: मग नंतर तुम्ही म्हणलात की ह्या नोकरीमध्ये तुमचा किती अनुभव, म्हणजे किती वर्ष काम केलं तुम्ही?
0: मी बघा जवळजवळ 25 वर्ष काम केलं तिथं.
1: बर, मग तिथंच निवृत्त झालात?
0: तिथे म्हणजे स्वयंची निवृत्ती घालवली मला.
1: बर बर. आता पहिल्यांदा कसं तुम्ही वेगवेगळी कामं केली, त्याच्यानंतर ही नोकरी मिळाली, मग घरच्यांच्या दृष्टीनं विवाहाचा प्रश्न पण आला असणार.
0: मग 1984 ला मुली बघायला चालू केल्या मी, दोन मुली बघितल्या, मग ते मला पसंत आली की घरच्यांना पसंत असणार. मग शेवटी मग धामणीला गेलं बघायला, मग तिथली मुलगी पसंत गेली, मग ते झालं की मग ते नुसतं याद्या करून आल्या. मग लग्नाला बी 6 महिने पुढे ढकलले ते 6 महिने.
1: बर.
0: मग ते त्यावर कामाची जरा मंदी होती ना, मग कसं ते 4 दिवस

0: काम करायचं, 2 दिवस सुट्टी द्यायची असते, त्यामुळे ती एक मोठी भेटी होती. नोकरून काढलं टाकलं तर काय करायचं.
1: बर बर.
0: 84 ला लग्न झालं आमचं.
1: त्यांची, तुमच्या पत्नीची आजवर तुम्हाला कशी साथ लाभली, त्यांच्याबद्दल काय सांगाल, मुलांच्या बद्दल काय सांगाल?
0: मला 2 मुलं आहेत. एक थोरला मुलगा आहे, इथेच जवळ बसून जाऊ कामाला, आणि दुसरा मुलगा आहे तो मुंबईला पोलीस आहे.
1: अरे वा, छान.
0: हो, आणि मग पत्नी साथ चांगली आहे. म्हणजे माझ्या प्रत्येक कार्याला ती म्हणजे मदत करते, आम्हाला सगळी काळजी घेते. सुनावे चांगले आहेत, नातवंडे चांगले आहेत.
1: अरे वा, छान. खरं तुमचं शिक्षण जरी कमी झालं असलं, तुम्ही नोकरीसाठी, घर चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली असली, कष्ट करत असला, तरी मुलांना तुम्ही शिक्षण चांगलं दिलं. काय सांगाल त्यांच्याबद्दल आणखी?
0: धडपड प्रयत्न करून पोलिसाला देऊ.
1: अरे वा,
0: किती पार गडचिरोलीपर्यंत गेला भरतीसाठी.
1: अरे वा, छान.
0: एवढा प्रयत्न करून झाला दिवस 14 वर्ष झाले त्या मुंबईमध्ये.
1: अरे वा, छान छान.
0: त्याला 2 मुलं आहेत, थोरला मुलगा आहे, त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. ज्यावेळेला मुलगी झाली त्यावेळेला मी बजली वाटले, पेढे वाटले ते मी.
1: अरे वा, छान. मुलीच्या जन्माचा आनंद केला तुम्ही.
0: आनंद व्यक्त केला होय. आणि त्याला मी सावित्री म्हणतो, त्याला मी बाकी तिने आराध्य म्हणतात, मी सावित्री म्हणतो तिला.
1: छान छान. वेगळं आहे म्हणजे, खर तर पूर्वी मुलींचा जन्म, किंवा आजही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मुलगी नको, अशा वेळेला तुम्ही, तुमच्या घरी एका मुलीचा जन्म झाला, नात झाली, म्हणून छान अशा पद्धतीने आनंद व्यक्त केला. म्हणजे समाजात एक प्रकारचा वेगळा आदर्श घालून देताय तुम्ही खर तर. हे जसं तुमचं वेगळेपण झालं, तसंच त्या बरोबरीनं तुम्ही नेत्रदानाचा, देहदानाचा संकल्प सुद्धा केलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: 1988 ला मी पेपरमध्ये बातमी वाचली की नेत्रांची माहिती वाचली मृत्यूनंतर, की याचे आपले डोळे दुसऱ्याला बसवायचे, म्हणजे एकाला एकच डोळा बसवायचो. मी बातमी वाचली, मग म्हटलं याचे फॉर्म कुठे मिळणार, कोल्हापूरला. घरातून बाहेर पडलो होते, कुठे ऑफिस बघत आलो, ऑफिसमध्ये सापडलं. मग तिथे ते मेहता म्हणून होते, त्यांना त्यांच्या साहेब म्हणून मला असं, मला फॉर्म पाहिजे म्हणलं. मग त्यांनी मला फॉर्म दिला, तर बघ ते नातेवाईक साहेब पाहिजे, नातेवाईक म्हटलं तर घरचे पाहिजे त्यावर. आता मग आमच्या बहिणी सही घेतली, बहिणीने भाऊजी सही घेतली त्यावर, फॉर्म भरून दिला. आणि त्यांच्याकडे मी फॉर्म थोडे फॉर्म घेतले. मी सांगितलं बरे पेपर लेवल दिले, बातमी पेपरला बातमी आली, लोक म्हणले तुमचे फॉर्म आले, आम्ही फॉर्म भरणार आहे. बऱ्याच आमच्या मित्राचे फॉर्म भरून दिले आम्ही ते.
1: अरे वा, छान. म्हणजे फक्त तुम्हीच संकल्प केला नाही, तर तुमचं हे सगळ्यांना सांगून, तुमच्या मित्रमंडळींना पण हे काम या पद्धतीनं कार्य करायला प्रोत्साहन दिलं, असं म्हणायला हरकत नाही.
0: मी 1989 ला परत बातमी वाटली देहदानाविषयी. आपण बॉडी जाळतोय, एका बॉडी जाळायला कमीत कमी 8 ते 10 मण लाकड लागतात. मग पूर्ण 15 वर्ष जगलेले झाड पाहिजे, 3 झाड लागतात त्यांना. ज्याला औषध किती झाड लागतो, आम्ही एकदम झाड लावत नाही. मग मी विचार केला, आपली बॉडी दिली तर मुलं शिकतील डॉक्टर होणारे,
1: म्हणजे
0: संकल्प केला मी. आणि दुसरं म्हणजे कसं, आपण सगळं अवयव जाळून टाकतो सगळं कंपनीचं,
1: बरोबर,
0: फायदा काय नाही. मग त्यावर डॉक्टर मुलं तर शिकतील. मग त्यावेळेला प्रयत्न मिळत होती कसली, की बेवारी प्रति मिळत होती, सडलेली कुजलेली, त्यावर अभ्यास करता येत नाही काय नाही. म्हणून विचार केला आपण जे संकल्प करायचा, तर त्यावेळेला अशी अशी परिस्थिती झाली, मी ज्यावेळेला संकल्प केला, तर आमच्या कोल्हापूरच्या मित्रांना एक पत्र पडलं घरात, की तू असं संकल्प केला, तू एक एक पार्ट काढून येणार. तर आमची आई रडत बसली घरात, असं काय केलं, तू तुझं पार्ट नाही. आई तसं नाही म्हणलं, मेल्यानंतर आहे म्हणलं ते, मेल्यानंतर घरातले ठरणार काय करायचं, द्यायचं का द्यायचं ते, आणि तुझं रोड नको म्हणलं. त्यानंतर काय झालं, मग मी परत 2014 ला परत मिरजेचं फॉर्म आणले. मी मिरजेच्या जवळ आतापर्यंत मी सांगतो तुम्हाला, आमच्या घरातले सगळ्याच फॉर्म भरलेत मी. आमच्या 2 सुना, आमची आई, पत्नी, 2 मुलं, सगळ्याच फॉर्म भरलेत मी. आणि आम्ही त्याचं मी घरात मी हे लावलोय, मी मेल्यानंतर काय करायचं ते मी बोर्ड करून लावलाय घरात, दुसरं कुठलं काय कार्य करायचं नाही काय नाही. आणि आमच्या पती पत्नीने आम्ही दोघांनी, आमच्या लग्नाला 35 वर्ष झाली, त्यावेळेला अवयवदानाचा संकल्प केला. आता कसं, आताचं कसं आयुष्य कसं आहे, आता धावतं जग आहे, कुठं ऍक्सिडेंट वगैरे सांगतात नाही.
1: बरोबर.
0: ऍक्सिडेंट झाल्यानंतर पहिला दवाखान्यात जातोय आपण, तिथे विचारतात मृत्यू झाल्यानंतर, मेंदू मृत्यू झाल्यानंतर, आपले जे अवयव आहेत, डोळे म्हणा, त्वचा म्हणा, हृदय म्हणा, किडन्या म्हणा, हे त्यांनी विचारत नाही, आपण ते काढून घेतात आणि परत येतो तुम्हाला. मग हे झालं, हे झाल्यानंतर तुम्हाला आणि सांगतो की 2018 ला मला एक्साइटी पूर्ण झाली, कारण मी विचार केला आपण वेगळं काय तर करायचं म्हणले. मग मी त्यावर ठरलं की मशानभूमी रक्तदान शिबिर घ्यायचं. बघा कल्पना कसली, मशानभूमीत कोणी इथे रक्तदान करायला तिथं. मग आमच्या मित्राला विचारलं, तो म्हणला तुम्ही किती जात येणार आहे, मी म्हणलं मी एकटाच आहे, एकटाच तर कसं येणार आम्ही. त्या दरम्यान आमच्या शिवमध्ये एक हॉस्पिटल आहे, रक्तपीड चालू झाली, तिथे जाऊन विचारलो. मग तिने म्हणलं तिथे सगळं हे भोसन पडदे लावा पाहिजे, करा पाहिजे. मग शेवटी तिने म्हणलं आमच्या मेन डॉक्टरने विचारा, सनाई सर साहेब म्हणलं असं आम्ही आलोय. काका भाषण म्हणले आम्ही काम करायचं, तुम्ही करायला या वयात सांगितलं, तुम्ही परवानगी दिली तुम्ही करा म्हणलं तिथं. त्यावेळेला मग सगळं आम्ही आमच्या मुलांनी काय केले, ते व्हॉट्सअपला पाठवून मित्रांनी तयार केले. जवळजवळ 25 मुलांनी

0: रक्तदान केलं तिथं पंचवीस मुलांनी. मी
1: अरे
0: त्यावेळेला
1: वा,
0: केलं तिथं, त्यावेळेला
1: बर
0: माझं 40 हजार रक्तदान आलं. मग मी
1: हा
0: त्यावेळेला संकल्प केला जवळ 50 वेळेला रक्तदान करायचं आपण.
1: बर बर बर
0: मी
1: अरे
0: आतापर्यंत
1: वा
0: 52 वेळा रक्तदान केलोय मी.
1: अरे वा किती छान.
0: होय
1: म्हणजे खर तर शासन यासाठी प्रयत्न करतंय आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण जनजागृती करत असतो, ऐकत असतो की
0: होय
1: नेत्रदान, अवयवदान, रक्तदान हे केलं पाहिजे.
0: होय
1: आपल्या पूर्ण संस्कृतीमध्येच दानाला फार महत्व आहेच
0: होय
1: आणि त्याचसाठी हा विचार कुठेतरी तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणजे रुजवलाय स्वतःच्या आयुष्यात आणि त्यानुसार प्रयत्न करताय की म्हणजे स्वतःचा नेत्रदानाचा संकल्प असेल, अवयवदानाचा असेल, देहदानाचा असेल हे तुम्ही केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूची तुमची मित्रमंडळी जी आहेत त्यांना सुद्धा प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून सुद्धा हे संकल्प करून घेतलेले आहेत.
0: हो
1: खरंच खूप छान आहे. आणि आत्ताच तुम्ही म्हणालात की 61 वयाची जी साजरी
0: हो
1: करतात त्याला सुद्धा तुम्ही असं वेगळेपण दिलत आणि
0: आणि
1: रक्तदानाचा संकल्प केलात, इतक्या वेळेला केला आहेत तुम्ही. खरंच खूप छान आहे, हा आदर्श घेण्यासारखा आहे तुमच्याकडून.
0: आणि त्यावेळेस सांगतो तुम्हाला की बऱ्याच पेपरवर बातमी दिली, माझी मुलाखत दुखून घेतली माझी. मग त्यावेळेला आम्ही काय केलं, म्हणजे एसटी स्टँड नवीन झालं तिथे बस स्टँड दुकानात, तिथे आम्ही झाडं लावली. आम्ही पाच मित्र आहे, आम्ही पाच झाडं लावली. मग असं आम्ही जवळ 25 झाडं लावली तिथं. तुम्ही येऊन बघा कधी सुरळ येऊन तुम्ही. ते झाडं
1: बर
0: जगले मी, पाणी घालून जगले झाडं. ते
1: बर
0: गेल्या
1: बर
0: वर्षी झाडं जांभळं खाल्ली आम्ही, झाडं
1: बर
0: जांभळं
1: बर
0: गेली तेव्हा.
1: अरे वा खूप छान
0: आणि
1: खूप छान.
0: मी 2025 ला सांगतो तुम्हाला,
1: हा
0: मी असं संकल्प केला की मी उलट चालायचं. मी 4 तास उलट चालू तिथं,
1: अरे वा
0: आणि
1: हा
0: ह्या
1: हा
0: वर्षी 1 तास उलट पळवून 1 तास उलट चाललो, 2 तास केले या वर्षी.
1: अरे वा वा वा छान छान. म्हणजे खरंच तुम्ही एक वेगळे पण जपत आहात, दरवेळी काहीतरी वेगळा संकल्प करून त्यानुसार वागायचं,
0: हो
1: त्यानुसार प्रयत्न करायचे.
0: आणि
1: हा
0: सांगतो तुम्हाला की मी जवळजवळ 100 महामानवांची जयंती साजरी करतो. मी मी घरापर्यंत पोस्टर तयार करून घेतलेत, घर
1: हा
0: आमच्या रस्त्याकडेला आहे.
1: हा
0: पोस्टर लावायचं आणि
1: हा
0: बोर्डावर त्यांची माहिती, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांच्या आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय,
1: बर
0: त्यांनी काय काय कार्य केलं त्याची माहिती असं मी रोज मात चालू असेल दिनविशेष. रोज
1: बर
0: मी दिनविशेष तुमचं महिला दिन असून दे, तुमचं
1: हा
0: कामगार दिन असून दे, त्यांचे बोर्ड तयार करून घेतले मी. ते त्या दिवशी लावायचं, त्या दिवशी ज्या
1: अरे वा
0: जन्मदिवशी. आणि
1: अरे वा
0: आणि दुसऱ्या दिवशी सांगतो तुम्हाला की
1: हा
0: प्रत्येक वर्षी 2 जानेवारीला पोलीस स्थापना दिन असतो. त्या टायमाला पोलिसांना जाऊन भेटून त्यांना प्रेम देऊन शुभेच द्यायच्या.
1: बर
0: महिला दिनाला दुखून मी 100 महिलांपर्यंत पोहोचतोय. मी
1: अरे वा
0: महिलांपर्यंत
1: वा वा
0: त्यांना प्रेम देऊन शुभेच द्यायचं.
1: हा
0: डॉक्टर
1: हा
0: डे असून दे, प्रत्येक करतोय मी. आता
1: बर
0: परवाच बघा पोलीस सहकार्य दिन, त्यांना
1: हा
0: जाऊन भेटून प्रेम देऊन त्यांना शुभेच दिल्या मी.
1: वा वा वा
0: तरी म्हणतात तुमची वाट बघायला तुम्ही येणार 100%.
1: वा वा वा छान छान.
0: असं
1: म्हणजे
0: वेगळं काय तर करायचं असं माझी हे असते, जिद आहे माझी, वेगळं काय तर करून दाखवायचं.
1: बरोबर आहे. आणि यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रातली, अनेक वेगवेगळ्या स्तरातली माणसं सुद्धा छान जोडून ठेवलेली आहेत आणि तो जिव्हाळा जपलेला आहे असं म्हणेन मी.
0: आता पण सांगतो मला, मला 72 पुरस्कार मिळाले मला.
1: वा या पुरस्काराबद्दल काय सांगाल, म्हणजे कशामध्ये मिळाले, कशा कारणासाठी?
0: सामाजिक कार्यासाठी फार मी दिल्लीभर नावले, दिल्लीला, इंदोर, दिल्ली, इंदोर, बारामती, पुणे, मुंबई, इकडे बेळगावला
1: बर बर
0: पुरस्कार मला मिळाले माझ्या कामाची दखल घेऊन. कारण आम्ही
1: बर
0: कुठेही केलं नाही, कामाची दखल घेऊन माझ्या मला पुरस्कार मिळालेत.
1: वा वा वा
0: आणि
1: छान.
0: माझं कसं आहे माहिती का, वेगळं काय करून दाखवायचं
1: हा हा
0: जगापेक्षा वेगळं.
1: हा
0: तो
1: हा हा
0: तो करतो आपण करायचं नाही. मी लग्नात जरी गेलो अक्षर दुखून टाकत नाही. एका
1: हा
0: वेळेला लग्नात 8 ते 10 किलो समजा आपण चिडूच आहे आपण.
1: बरोबर बरोबर बरोबर
0: आणि जेवताना दुखून 7 ताट स्वच्छ धुवून कडीपत्र दुखून ठेवून त्या सगळं खाऊन टाकतोय मी
1: बरोबर
0: काठीवर मी.
1: बरोबर अरे वा छान. म्हणजे खरंच खूप एक वेगळं पण आहे जगणं आपलं कसं असावं, तर ते निसर्गाला पूरक, पर्यावरण पूरक असावं आणि त्याचबरोबर इतरांना सहाय्यही करावं,
0: अनेक समजू
1: तरच
0: मला. मी
1: खूप.
0: प्रत्येक पौर्णिमेला 1 तास घरात लाईट बंद ठेवतोय मी,
1: बर
0: प्रत्येक पौर्णिमेला. होय
1: अरे वा
0: विजेची
1: छान
0: बचत
1: आहे.
0: म्हणून.
1: अरे
0: होय
1: वा खरंच खूप छान आहे, हे वेगळे पण आहे. नक्कीच तुमचा हा जीवन आदर्श प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. प्रत्येक एक वेगळे पण जरी एक एक व्यक्तीने घेतलं तरी सुद्धा खूपसा बदल आज समाजामध्ये घडेल असं वाटतंय. कारण हे छोटे छोटे बदल आपण आपल्या जगण्यामध्ये केले तर पर्यावरण पूरक जगणं आपलं नक्कीच होणार आहे.
0: नक्की नक्की.
1: आणखी मला तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असं विचारायचंय की
0: आता
1: आजवरच्या आयुष्यातला तुमचा एखादा कठीण प्रसंग काय सांगाल तुम्ही?
0: आता कटिंग प्रसंग म्हणजे आमचं वडील वाडील त्यावेळेला आम्हाला कटिंग प्रसंग होता त्यावेळेला आमचा
1: हा हा
0: वडील
1: बर
0: त्यावेळेला म्हणजे आपण जगायचं कसं आपण इथं.
1: हा हा
0: घर
1: बरोबर
0: कसं चालायचं, 2 बहिणी आहेत,
1: हा
0: भाऊ आहेत, लग्न कसं करायचं.

0: आमचं चालणार का, जम मोठा कटिंग पर्सन होता. आमच्या मामाने आम्हाला मदत केली त्यावेळेला, भरपूर मदत केली, प्रत्येक गोष्टी मदत केली. त्यामुळे आम्ही इथंपर्यंत आलो. मी इथंपर्यंत
1: वडील गेले, तुमचे कठीण प्रसंग आला, कुटुंबावर संकट आलं, तुम्ही सगळी लहान होतात, पण ती जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र पेललीत आणि जबाबदारी वाटून घेऊन त्यातनं मार्ग काढत काढत पुढे आलात. आजवर आयुष्य इतक्या छान विचारांनी तुमचं घडवलेलं आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आता त्याचबरोबर कठीण प्रसंग जसे येतात तसे आनंदाचे प्रसंग सुद्धा आपल्या आयुष्यात येतात, तर एखादा आनंदाचा प्रसंग आणखी काय सांगाल तुम्ही?
0: आनंदाचा प्रसंग, भरपूर आनंदाचे प्रसंग आहेत. जे आम्ही कुठली गोष्ट चांगली केली ते समाधान वाढते. आता आम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून कल्याण तलाव म्हणून आहे, नवीन चेष्टा केली तिथं, तिथं आम्ही सगळी ज्येष्ठ नागरिक अर्धा तास बोलत बसतो, एकमेकांची चेष्टा करत हे करत. तिथं आम्ही आता चालू केले महामहाराज जयंती साजरी करायची. पहिली जयंती आम्ही शाहूमहाराज जयंती साजरी केली, शाहूमहाराजांनी तलाव मांडले इथे, अण्णाभाऊ साठे जयंती केली, आता कर्मराणे जयंती साजरी करणार आहे. तिथं आम्ही मजेत असतो तिथं, अगदी म्हणजे एकमेकांची चेष्टा करत सगळं आम्ही उचलून जातो तिथं. आणि घरात आमचे नातवंड असतात, आमची आई वय आता 91 वय आमच्या आईचं. अगदी सगळ्याची काळजी, मी नसलो म्हणजे नुसतं काळजी करत बसते. परसवंड आमच्या आईनं खापरतोंड दुखून बघितलं आमच्या आईनं.
1: अरे वा, किती छान. म्हणजे ही बाजू सुद्धा सगळी समाधानकारक आनंदाचीच आहे असं तुम्ही मानता, खरंच खूप छान आहे. आणि तुमचं हे कार्य तर सगळं, तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या आयुष्यात वैयक्तिक वागता आहात त्याबद्दल खरंच खूप सगळं घेण्यासारखं आहे असं म्हणेन मी. या सगळ्या बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या, एक कमाईसाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, नोकरी सुद्धा एक 25-30 वर्ष केली, स्वतःचं आयुष्य इतकं सगळं जगत असताना कुठली खंत राहिली असं काही वाटतं का तुम्हाला की अमुक एक करायचं होतं पण ते आजवर काही जमलं नाही असं काही आहे का?
0: प्रत्येक विचार माझ्या पूर्ण झाला, मुलांनी माझे विचार पूर्ण केल्यात.
1: हा,
0: मला मुलं एवढी मोठी आहेत, मला एक शब्द बोलत नाहीत, मला उलट बोलत नाहीत.
1: वा वा, छान.
0: आता आम्ही असं वागतो सगळं, मी सांगतो, मी अंधश्रद्धा निर्मूलनचा कार्यकर्ता आहे, मी शिरोळ तालुक्याचा उपाध्यक्ष आहे. आणि 2007 जेव्हा मी घराची वास्तुशांती केली, मी काहीच केली नाही इथं, मी म्हणलं जेवण फक्त खाणार, म्हणलं मी त्या फक्त आंबोजी जेवण घातलं ते. अजून दोघं सायकलने प्रवास करतोय मी,
1: अजूनही. वा वा,
0: सायकलने प्रवास करतोय, सायकल लिहिलोय मी, नेत्रदान देहदान करा मध्ये लिहिले सायकलवर मी.
1: अरे वा, किती छान. म्हणजे जाता जाता सुद्धा तुम्ही लोकांना हे प्रबोधन करण्याचं कामच करताय. खरं तर
0: कामच करतोय.
1: वा वा, छान. तुम्ही आपल्या या गप्पांच्या सुरुवातीलाच सांगितलं की 70 वय आहे तुमचं आता, आणि इतके सगळे वेगवेगळे तुम्ही संकल्प केले करत असता, त्याचबरोबर व्यायामाचे म्हणजे स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सुद्धा प्रयत्न करता, तर आजच्या ह्या वयात इतकं छान तुम्ही आयुष्य भरभरून जगताय म्हणेन मी, तर त्याचं रहस्य काय सांगाल किंवा तुमचा दिनक्रम कसा असतो, तब्येतीची काळजी कशी घेता?
0: मी सांगू तुम्हाला, तुम्हाला आशीर्वाद वाटले, मी सकाळी 5 उठतोय मी.
1: बर,
0: मग कोमट पाणी प्यायचं,
1: बर,
0: मग स्वच्छता करायची, त्यानंतर मग योगासन करायचं, सूर्यनमस्कार घालायचं, त्यानंतर लिंबू पाणी सगळ्यावर, मग आंघोळ करायची, मग आवरून मग व्यायामाला जायचं.
1: बर बर.
0: तर मग पेपर वाचा जायचं, आमचं वाचनालय येतं, शव वाचनालय म्हणून सगळे पेपर वाचाय सगळं, पेपर आणि मग तुमचं रेडिओ ऐकायचं, तुमचं आणि कोल्हापूर केंद्र सगळे कार्यक्रम ऐकायचं सगळे, ते आम्हाला आवडतात सगळे सगळे कार्यक्रम, सगळे आरोग्याविषयी माहिती असे ना, जुनी गाणी सगळे आवडतात आम्हाला, ते 3-4 रेडिओ आहेत
1: माझ्याकडं,
0: ते रेडिओ चालू करायचे.
1: वा वा वा,
0: तुमचे कार्यक्रम मध्ये अगदी आम्ही सकाळचं आयुक्त त्याचं हे होतच नाही.
1: बर बर. अरे वा,
0: कोल्हापूर केंद्र म्हणजे आमचं जीविक प्राण आहे माझा, कोल्हापूर केंद्र म्हणजे.
1: अरे वा वा, खूप छान खूप छान खूप छान वाटलं हे तुमचा अनुभव ऐकून.
0: आमच्या इथं 2004 मी गणपती विसर्जन शेतात केला.
1: बर,
0: म्हणजे प्रदूषण म्हणून, पाण्याचं प्रदूषण म्हणून कोल्हापूर चालू होतो कोल्हापूर मध्ये.
1: बर,
0: मग त्यानंतर 2013 पासून आपलं तो घरामध्ये शिरवला, घरामध्ये दत्त कारखाने, त्यांनी 1 निर्माल्य दानी घ्यायचं असं ठरवलं त्यांनी. मग तिथे मी दिवसभर होतो, त्यानंतर मग गणपती दानाने प्रत्येक वर्षी असतो जिथं. आता आता या वर्षी त्यांना मी सुचवले ते गणपती दानने त्यांना सर्टिफिकेट द्या म्हणून सांगितलं, असं नियोजन केलं मी. आणि बाकी आमचं नेहमीच काम सगळं रोज चालवलंच आहे, आमचं काम रोज बोर्ड लिहायचा, व्हीलचेअर लिहायचा, रोज चालूच आहे माझं रोज. मी खंड कधी पाडत नाही, मी कायम कंटिन्यू चालू आहे.
1: अरे वा वा वा, खरंच एकच मला वाक्य म्हणावं असं वाटतं की आदर्श कसा कुणाचा घ्यावा, कसा घ्यावा, तर तो तुमच्यासारख्या व्यक्तींचा घ्यावा. कारण आपल्या रोजच्या जगण्यातली प्रत्येक कृती ही तुम्ही

0: समोरच्या व्यक्तीला एक आदर्श घालून देणारी अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जगणं ठेवलेलं आहे.
1: होय होय
0: मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम ऐकून खूप लोकांना खरंच खूप काही नवीन शिकण्यासारखं नक्कीच मिळालेलं असणार आहे. तुम्ही स्वतःचं आयुष्य जगत असताना, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही कुठं फिरणं, वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन, अशा काही गोष्टी झाल्या का, काही बघितलं का तुम्ही?
1: नाही कसं ज्यावेळा मी कारखाना सुरू होतो नी त्यावेळा आमचं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ट्रिप वाढत होतं बेंगलोर वगैरे बेंगलोर नाशिकला इकडे त्यांच्यावर बसून जात होतो आम्ही. कारण मी पूर्ण शाकाहारी आहे बाकी सगळे ते ड्रिंकिंग वगैरे करणार मी अजिबात नाही त्यात मी बहिरच पडलो त्यात नाही त्यात तो अनुभव म्हणजे त्यांच्यावर जायचं आपण एन्जॉय करायला 2 दिवसात फक्त गाडीत बसून जायला मिळते बाकी कुठे मी मग सगळं दैनंदिन जीवन हे कोणत्या जास्त कुठे जायला बघत नाही फक्त आपलं घरीच आपलं हे करत राहायचं ते तरी
0: बर.
1: घरातले मंत्र कुठे जावा जावा एक जायचं करायचं पाहुण्याच्यात पण
0: हा
1: माझं
0: हा
1: कसं सगळं बंद पडते माझं जर आयात की नाही मी
0: हा
1: उठतोय 4:30-5 उठतोय मी
0: वा
1: बाकीचे जण लवकर उठत नाही कोण मग
0: हा
1: बाकी
0: हा
1: सगळं आमचं आवरायचं करायचं म्हटलं हे होते सगळं.
0: बरोबर बरोबर. छान. आणि तुमची ही आवड हेच तुमचे छंद आहेत असं म्हणायला हरकत नाही तुम्ही, की वेगळेपण म्हणजे रोजचं एक सुविचार, एक संदेश सर्वसामान्यांना देणं हे तुम्ही करत आहात, ही तुमची आवड आहे. आणि बरोबर समाजकार्य हे होतंयच आहे याच
1: हो
0: मार्गानं. त्या व्यतिरिक्त आणखी काही समाजकार्य म्हणजे विशेषत्वानं केलेलं असं काही सांगण्यासारखं आहे का तसं काही?
1: मी आमच्या घराच्या गच्चीवर मी 2014 पासून झेंडा वंदन करतोय मी
0: बर.
1: आणि मी लिंबू पाणी पितो की नाही आमच्या गच्चीवर मी 25 कुंड्यात माहिती मी टाकणार लिंबा सरळ त्याच्यात टाकणार पण
0: बर
1: त्यात ते बियामुळे ते झाड उगवतो त्यात ते
0: बर.
1: प्रत्येक वेळा काढून टाकणार नाही तर
0: हा
1: ज्यावेळा नर्सरीमध्ये गेलो लिंबा झाड घ्यायला
0: हा
1: 50 रुपये किंमत सांगितलं त्यांना
0: हा
1: मग मी
0: हा
1: विचार केला आपण रोपं जर वाढवली
0: हा
1: वाढवायला काय हरकत आहे मी असं जवळजवळ 400 लोकांना मी ती लिंबाची रोपं तयार करून दिल्यात मी
0: अरे वा, की हे सुद्धा एक निसर्गपूरकच पुन्हा हे काम तुमचं म्हणता येईल.
1: आमच्या गच्चीवर मी चिमण्याना कावळ्या पाणी प्यायसाठी ठेवले तिथं ते रोज चिमण्या कावळ्या पाणी पिऊन जाते तिथं.
0: वा वा वा, खरंच छान. तुमच्या आयुष्यातली रोजच्या जगण्यातली ही प्रत्येक कृती आज प्रत्येकाने घेण्यासारखी आहे असं मला म्हणायचं आहे खरं तर.
1: अनेक दुसरा अनुभव सांगतो
0: हा.
1: आमचं बस स्टँड आहे तिथं पिंपळ झाड आहे 40 वर्षापूर्वी पिंपळ झाड आहे मग ते भुयारी काटारी काढताना ते काढणार होतं आम्ही ते जाऊन नगर बाजू सांगितलं झाड काढायचे ते झाड काढायला दुसरीकडे लावायचं झाड ते काढून ते पुन्हा काढून पण नगरपालिकेने काय म्हणले कंत्राटदाराला ते 40 वर्ष झाड आहे वर्षाला 1,000 रुपये 40,000 पर्यंत झाड काढते मग तो नाही म्हटलं मी काढत नाही मग त्यानं दुसऱ्या बाजून गटार करून घेतला ते झाड
0: अरे
1: एक
0: वा,
1: वाचलं ते झाड वाचलो
0: छान.
1: आम्ही ते आणि त्या
0: नक्कीच
1: झाडावर
0: नक्कीच
1: आता 1,000 पक्षी येऊन बसतात तिथं
0: नक्कीच
1: विश्रांतीसाठी.
0: नक्कीच नक्कीच बरोबर आहे. म्हणजे पुन्हा खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, तुमचा हा सगळा अनुभव ऐकून. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकता आल्या. नक्कीच आज हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना सुद्धा खूपशा गोष्टी तुमच्या या जीवन कहाणीतून नक्कीच शिकायला मिळाल्या असणार आहेत याची मला खात्री वाटते. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते, की तुम्ही आयुष्यात आजवर जे काही अनुभवलं, बरे वाईट प्रसंग बघितले, चढ उतार बघितले, त्यावरून तुम्हाला श्रोत्यांना, आजच्या पिढीला काय सांगावंसं वाटतं, काय संदेश द्यावासा वाटतो, काय बोलाल?
1: आताच्या पिढीने मोबाईल मधून बाहेर पडा पाहिजे आणि व्यसनापासून दूर राहायला पाहिजे जगायचं असेल तर. आता बघतोय पिढी सगळी मोबाईल शिवाय दुसरं काय बघत नाही नुसता मोबाईल आणि मावा गुटखा खाऊन सही करायचं काम नको राहायचं पाहिजे त्यापासून दूर राहिले पाहिजे आणि महत्वाचं वाचन केलं पाहिजे वाचलं पाहिजे
0: बरोबर
1: वाचाल तर टिकाल
0: बरोबर.
1: लिवतच नाही पोर आता नुसता ते बाहेरचे पदार्थ खायचं 5 रुपये 10 रुपये मिळतात ते आपलं शरीर परकोती जपली पाहिजे आताच्या पोरांनी तरच तुम्ही पुढलं आयुष्य चांगलं राहणार आहे तुमचं.
0: बरोबर बरोबर नक्कीच.
1: आता मी जे कार्य सांगितले आता ते मी पर्यावरण विषयी बोललोय प्रत्येक गोष्टी बोललोय की प्रत्येक नागरिकांनी युवकांनी हे अंगीकारलं पाहिजे
0: नक्कीच.
1: प्रत्येकाने.
0: खरंच तुमची ही जीवन कहाणी नक्कीच आदर्शवत अशी आहे. भरपूर आम्हाला शिकायला मिळालं. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात, तुमची ही जीवन कहाणी सांगितलीत, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.

माझे जीवनगाणे हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11 वाजतायत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल.

कविता सुब्रमण्यम, अलका याज्ञिक, अमित कुमार, उदित नारायण आणि सोनू निगम यांनी हे गीत गायलं होतं. गीत होतं समीर यांचं आणि संगीत धुन होती जतीन ललित यांची. चित्रपट होता कभी खुशी कभी गम, अजून एक गीत याच फिल्ममधलं.

श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी, कोल्हापूर आकाशवाणी, ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी, उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz. संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7 वर.

श्रोते हो, आज आहे करीना कपूर यांचा वाढदिवस. त्यांना आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण त्यांच्यावर चित्रित चित्रपटातली गीतं ऐकत आहोत.

मुझसे दोस्ती करोगी या फिल्मसाठी लता मंगेशकर यांचा हा आवाज होता. त्यांच्यासोबत होते उदित नारायण, आनंद बक्षी यांचे बोल राहुल शर्मा यांनी संगीतबद्ध केले होते. आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

श्रुते हो रेफ्युजी या चित्रपटातली दोन गीतं आपण ऐकली, पंछी नदिया हे गीत आणि त्यानंतर ऐकलं मेरे हमसफर. सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचा आवाज होता. जावेद अख्तर यांचे हे बोल अनुमलिक यांनी संगीतबद्ध केले होते.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मैं प्रेम की दिवानी हूँ या चित्रपटातलं देव कोहली यांचं गीत, ज्याला संगीत दिलंय अनु मलिक यांनी. चित्र आणि शान यांचा आवाज़.

0: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्नाची उत्तम साधनं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.
2: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
3: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

श्रोते हो, आज गीत बहार या कार्यक्रमात अभिनेत्री करीना कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी भूमिका साकारलेल्या काही चित्रपटातील गीत आपण ऐकलीत. आणि आता वेळ झाली आहे निरोपाची, तेव्हा सीमा माकोटे आपली अनुमती घेते. पुन्हा भेटूस. नमस्कार.

श्रुते हो, हा होता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। दुपारचे 12 वाजतात। यानंतर आकाशवाणीचं मुंबई केंद्र कार्यक्रम वनिता मंडळसाठी।

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, या गाण्यानंतर आपण ऐकणार आहोत बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची दीपक केसावलेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: भगिनींनो नमस्कार. विवाह संस्था आपल्या समाजाची एक अतिशय महत्वाची अशी संस्था आहे. विवाह वेळेवर झाले पाहिजेत हे अत्यावश्यक असतं. परंतु आजकालच्या काळामध्ये शिक्षण आणि आपल्या जीवनात स्थैर्य आल्यानंतर लग्न करू असं म्हणताना लग्नासाठी बऱ्याच वेळा उशीर होतो. पण त्याच सोबत अनेक ठिकाणी असंही पाहायला मिळतं की बालविवाह आपल्या समाजातून अजूनही संपलेला नाही. अजूनही बऱ्याच ठिकाणी बालविवाह होत आहेत, होत असतात, आणि त्या संदर्भामध्ये शासन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच विषयाला घेऊन आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी, त्यांच्याशी आपण संवाद करूया. दीपकजी नमस्कार.
2: नमस्कार
1: दीपकजी. जागतिक बालविवाह प्रतिबंध दिवस जाहीर झालाय 27 नोव्हेंबर रोजी, याची एक पार्श्वभूमी आम्हाला थोडीशी सांगा ना.
2: सर सर्वात आधी धन्यवाद हा जो विषय घेतल्यासाठी, खूप खूप धन्यवाद, कारण या विषयावर बोलणारे खूप कमी जे म्हणतात की सेक्टरल आहे किंवा एनजीओ आहे. कारण बालविवाह हे आजचं इश्यू नाही, हे गेल्या म्हणजे अधिक पारंपरिक ह्याच्यामध्ये कल्चर जुळलेलं आहे, ह्याच्यामध्ये बरेच सामाजिक संस्था यंत्रणा जुळली. आणि कारण कुठलंही त्यामध्ये फॅमिली जुळलेलं आहे, तर बालविवाह निर्मूलन दिवस हे जाहीर करण्यासाठी आय थिंक

0: गेल्या 100 वर्षाची तरतूद मी म्हणायला नकार नाही देणार, कारण सध्या आता युएन जेव्हा 162 कंट्री एकत्र येऊन युएनमध्ये 4 सप्टेंबरला एक कॉन्फरन्स झाला आणि त्यामध्ये जेव्हा प्रत्येक देशाने ज्यात मध्ये भारताचा नंबर वन आपण कुठे ना काय प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नंबर वन आहोत, पण बालविवाहाच्या केसेसमध्ये पणही आपण नंबर वन सध्या सिद्ध झालोय. मग तेव्हा जेव्हा कंट्री एकत्र येऊन आणि या विषयावर चर्चा झाली म्हणून हे 27 नंबर हे चाइल्ड अँटी चाइल्ड मॅरेज एलिमिनेशन डेट म्हणून जे बाल विवाह निर्मूलन दिवस म्हणून असं साजरा आपण म्हणे चुकीचं नाही आहे.
1: बरं, आणखी एक प्रश्न असा आहे की बालविवाह नेमकं कशाला म्हणता येईल?
0: कुठलाही विवाह ज्यामध्ये मुलं आणि मुलीचं वय जे वय ठरल्याप्रमाणे कमी असेल, जर मुलीचं वय 18 खाली असेल आणि मुलाचं वय 21 खाली असेल, ते असलं कुठल्याही विवाहाला आपण बालविवाह म्हणू शकतो. ते विवाह जर दोन्ही कन्सेशुअल असेल किंवा नॉन कन्सेशुअल असेल, या दोन्ही विवाहाला भले दोघांची हमी असेल किंवा दोघांची हमी नसेल, असेल किंवा नसेल तरी असल्या विवाहाला आपण बालविवाह ठरवतो कानूनी तौरवर.
1: भारतामध्ये बालविवाहाची काय परिस्थिती आहे सध्या परिस्थितीमध्ये?
0: भारतामध्ये जर गेल्या एनएफएचएसचा जे डेटा तुम्ही बघितलं तर 23% केसेस रिपोर्ट झाले होते, म्हणजे 23% केसेस महिलांचे रिपोर्ट झाले होते जे बालविवाह झाले. म्हणजे जास्त करून बालविवाहाचा परिणाम मुलींवर होतो, कारण मुलांचा वयगट दरवेळी 21 खाली नसतं पण मुलीचं 18 खाली असतंच. आता त्याला बरेच कारण आहे पण 23% म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे वुमेन्स मध्ये रिपोर्ट होणार. तर तुम्ही समजू शकतात की काय परिस्थिती आहे भारताची बालविवाहाला घेऊन.
1: महाराष्ट्रामध्ये काय सध्या परिस्थिती?
0: महाराष्ट्र आपण जर बोलायला गेलो तर भारतात 3rd नंबरवर येतं बालविवाह केसेस लागेल, म्हणजे राजस्थान बिहार नंतर महाराष्ट्र. महाराष्ट्र तसं आहे मोठं, पण एक बघायला गेलो एक चांगली गोष्ट आहे की रिपोर्ट होते त्यामुळे आपल्याला केसेस करतात, तर महाराष्ट्र 3rd म्हणजे रँकवर आहे म्हणायला गेलो भारतात बालविवाहाला घेऊन.
1: बरं, हे रिपोर्ट कसे होतात म्हणजे?
0: तर कुठलाही विवाह एकतर आज आपल्याला माहिती आहे की विवाह प्रत्येक ठिकाणी जे होतं तर ते सगळ्यांना जेव्हा कुठलेही बालविवाह असतं ते सगळ्यांना सांगितलं जात नाही, कारण जर तुम्ही पत्रिका बघितलं त्याच्यावर वयगट नसतं. तर जर ज्यांना अवेअरनेस असेल, ज्यांना माहिती असेल की बाबा कुठलाही विवाह ज्या मुलीचं 18 खाली असेल किंवा मुलाचं 21 असेल हे बालविवाह आहे, आणि जर कोणी रिपोर्ट केलं, रिपोर्ट इन द सेन्स जे गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे, प्रत्येक गावात आपल्याला चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर आहे, प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका ज्या विषयावर काम करतात, 1098 चाइल्डलाईन जो गव्हर्नमेंटचा नंबर आहे, 118 आहे जो महिलांच्या हितासाठी काम करतो हा नंबर, जर ह्या नंबरवर कोणी रिपोर्ट केला आणि त्या रिपोर्टच्या आधारवर ते बालविवाह

0: तर असे तर बरेच कारण आहे, पण आपण सर्वात आधी गरिबी म्हणू शकतो, ठीक आहे, कारण तोच एक मोठा कारण आहे की घरात जास्त मुलं आहे आणि मुलगी कसं बसं आपण फॅमिलीमधून बाहेर काढून, कारण नंबर ऑफ कमी करता येईल. दुसरा हे एज्युकेशन लेवल जिथे कमी आहे, म्हणजे असाक्षरता म्हणता येईल, जिथे आता मुलीचे शिक्षण बंद केलं मग आता घरी बसून करणार काय. तिसरा हल्ली आता जो केसेस येतोय लव्ह अफेअर्स, म्हणजे हल्ली पेरेंट्स घाबरतात की बाबा जर मुलगी घरी असली की हिचं जवळ आहे ना वयाच्या जवळ आहे की लग्न लावून टाका, म्हणजे आपल्या समाजात म्हणजे आपल्या पारिवारिक किंवा कुटुंबामध्ये असं कायला नको. चौथं मेन कारण बोलेल की आता सोशल मीडिया हा जो एक जो एक डिजिटली लोक इन्फ्लुएन्स होत आहे. आणि पाचवा कारण आपल्याला हे झालं की संस्कृती पारंपरिक जे गोष्टी आहे, माझ्या आम्ही जेव्हा काम करतो जेव्हा गावात जातो तर आमच्याकडे आजीबाई येतात ते म्हणतात की माझं लग्न तर 13 वर्ष झालं होतं, माझ्या सुनीचं माझ्या मुलीचं लग्न 15 पण ते सुरक्षित आहे, मग हिचं का नाही, म्हणजे ही पारंपरिक रूढी प्रथा हेच चालली. मग हे पाच कारण जे मेन आहे ज्याच्यामुळे बालविवाहासाठी ह्या मुली बळी पडतात.
1: आपण एनजीओ मध्ये काम करता आणि बालविवाह प्रतिबंधासाठी काम करता, तर काय एखादा अनुभव असा सांगता येईल का की जो तुम्ही जवळून पाहिलेला आहे?
0: तर मी सध्या सीसीडीटी म्हणून कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट हे एनजीओ आहे. आम्ही 1200 गावात काम करतोय, म्हणजे 1200 गावांनी जे हे गाव असे आहे जिथे बालविवाहाचं प्रेव्हलन्स जास्त रिपोर्ट झालं होतं गेल्या काही वर्षांमध्ये. आणि मग आम्ही जेव्हा गावात गावात व्हिजिट किंवा आमची टीम जेव्हा जाते आणि आम्ही आमचं एवढं हे आहे की आम्ही गव्हर्नमेंट बरोबर काम करणं आम्हाला खूप गरज, कारण कुठलेही एनजीओ काही वर्ष काम करते ते निघून जातात, पण जर गव्हर्नमेंट तिकडच्या यंत्रणाला आपण सक्षम केलं तर कुठलाही इश्यू भविष्यात येईल ते स्वतःहून त्याला सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी दरवेळी गव्हर्नमेंट किंवा एनजीओची गरज लागत नाही. तेव्हा आम्ही जेव्हा काम करताना आम्हाला असे केसेस आले जिथे की एक मुलगी 15 वर्षाची आहे आणि ती सोशल मीडियावर तिने कोणाशी कनेक्ट झाली आणि त्यांचं लव्ह अफेअर झालं, त्यांना पकडलं गेलं, म्हणून त्या मुलीचं लग्न लावून दिलं. आणि पण मुलगी 15 वर्षाची होती, आता समाजाला कळेल आणि तो मुलगा 22 वर्षाचा होता, तिचं लग्न लावून दिलं आणि ती म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यात ती प्रेग्नेंट झाली. आता मुलगी प्रेग्नेंट झाली तर आता मुलगा घाबरला, कारण ऍक्च्युली जर लॉ म्हणतं बालविवाह कायदा अधिनियम तर लागेल 2006, पण पॉक्सो कायदा पण लागतो कारण मुलगी 18 खाली आहे आणि कुठेतरी सेक्शुअल एन्काउंटर चालू, मुलगा होता 22 वर्ष, मग त्यांनी येऊन हिला परत सोडून दिलं घरी. घरी आल्यानंतर आता ती जेव्हा पण हेल्थ सर्व्हिसेसला गेला, म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा हेल्थ पोस्टला जे प्राथमिक उपचार सेंटरला घेऊन गेले, तिथे आता त्या मुलीला केस घेतलं जात नाही कारण हे कानूनच्या अंतर्गत त्याने सांगितलं गेलं की कुठलं असं मूल आलं की आधी रिपोर्ट झाल्याशिवाय करायचं नाही. दुसरे असे केसेस आहे की एका घरामध्ये 5 मुली आहे आणि खायला नाही आहे, मग आता काय करायचं, मुलींचं लग्न लावून टाका. मग आता तिथे ऍज अ एनजीओ आम्ही फक्त त्यांना लाईव्हलीहूड किंवा स्किलिंग ह्याशी जोडू शकतो, पण त्यांचं भरण पोषण नाही करू शकत. कुठेतरी आपण त्यांना अवेअरनेस करू शकतो, त्यांना अवगत करू शकतो की बाबा कानून तर तुम्ही पण लीगल ह्याच्यात आला तर तुम्ही पण जेलमध्ये जाल, पण आता 5 मुले तर करणार काय, मग त्यांना बालविवाह करणं भाग आहे. तिसरं आम्ही ज्या ट्रायबल कम्युनिटीमध्ये काम करतो ज्या आदिवासी पाडा आहे तिथे त्या ऐकतच नाही, जर आम्ही गेलो तर ते आम्हाला कोयता वेता मारायला येतात की आमची परंपरा आहे, तुम्ही आमची परंपरा मोडू नका. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे इशू आहे आणि त्या प्रत्येक इशूला एन्काउंटर एनजीओ करणं, म्हणून इथे गव्हर्नमेंटचा खूप मोठा रोल येतो की कसं त्याने एकत्र येऊन या विषयावर काम केलं पाहिजे, कारण शेवटी मूल बळी पडतं, म्हणजे ती मुलगी ही बळी पडते, कारण कमी वय जर लग्न झालं तर आणि जर ती तिचं शरीर तयार नाही आहे आणि जर ती गर्भवती झाली तर ते दोन्ही जच्चा बच्चा, म्हणजे मुलामध्ये मूल असं बोलणं बोलायला चुकीचं नाही, कारण ती छोटी मुलगी स्वतःच आहे आणि त्यामध्ये जर ती मुलाला जन्म दे त्याचं शरीर तयार नाही, उलट तो मुलगा कुपोषण होऊ शकतो, त्या मुलीचं लाईफ रिस्क मध्ये आहे, मग ह्या बरेच गोष्टी आहे. नंतर अशा जबाबदारीमध्ये जो मुलगा भले तो 22 वर्षा असो 21 वर्षा खाली तर तो आपण त्याला काउंटच करत नाही, पण तो किती मॅच्युअर असेल त्याचाही लाईफ कुठे ना काही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात का, लीगल पर्स्पेक्टिव्हनी तो भरपूर ह्याच्यात अडकू शकतो. म्हणून हा बालविवाह आणि कुठलीही फॅमिली येतात हॅपी राहत नाही, म्हणजे कुठे ना काही एक भीती असते मनात किंवा कुठे ना काही एक सुंदर आपण विवाह म्हटलं की 2 कुटुंब जोडणं एक नवीन सुरुवात करणं, पण बालविवाहामध्ये कधी नवीन सुरुवात झाली, उलट नवीन प्रॉब्लेम्स म्हणू शकतात किंवा नवीन त्यांना जे म्हणतात ना त्रास किंवा नवीन वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना प्रॉब्लेम फेस करावं लागतात आणि कुठलं याचं बेस्ट सोल्युशन निघतं. म्हणून मला असं वाटतं की बालविवाह जेवढं आपण अवेअरनेस करू शकतो आणि आता जागतिक ज्या दिवस जे आपण साजरा करणार त्याचा हेच उद्देश होता की बाबा सगळ्यांना कळावं की असा एक हा दिवस का साजरा केला जातो. बालविवाहाच्या खिलाफ कोणी नाहीये, पण बालविवाह होण्याच्या मागे जे कारण आहे, जे निगेटिव्ह कारण आहे, परिणाम आहे, जे नकारात्मक परिणाम आहे ते कशामुळे होऊ शकतं, त्यामुळे कुठलंही कुटुंब कुठलंही मूल खुश नसणार आणि हे आपल्या समाजासाठी पण चांगलं नाही
1: आहे. आता समजा बालविवाह एखादा

0: लेला आहे आणि त्याला होऊन काही वर्ष झालेली आहेत. मग अशा संदर्भामध्ये शासनाची भूमिका काय असते?
1: तर बघा, जे बाल विवाह प्रतिबंध कानून आहे 2007 त्याच्यानुसार कुठलंही लग्न आपण त्याला नल आणि वाईट ठरवू शकतो, पण त्याची कारण वेगवेगळी परिस्थिती असतात. आता बरेच वर्ष झाले, मग ते केस बेस केस असतात, म्हणजे असं प्रत्येक केसला तुम्ही नल आणि वाईट करू शकत नाही. कुठलंही बालविवाह झाले खूप वर्ष आधी आणि जर ते आता रिपोर्ट होते, मग त्यामध्ये कोण रिपोर्ट करतंय, ठीक आहे, का रिपोर्ट करतंय, है ना, आणि आत्ता का रिपोर्ट करते, आधी का ना रिपोर्ट झाला, या प्रत्येक गोष्टीवर इन्व्हेस्टिगेशन होतात. सीएमपीओ जे चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असतात, अंगणवाडी सेविका, ब्लॉक ऑफिसर, जे गावात झालं असेल किंवा शहरात झालं असेल, ते चाइल्ड लाईन किंवा महिला बालविकास डिपार्टमेंट रोल घेतात. आणि त्यामध्ये की सध्या जर मुलीची परिस्थिती खूप विकट आहे किंवा अवघड आहे तिथे जगण्यासाठी, किंवा त्या शारीरिकवर त्रास होतोय किंवा मानसिक त्रास, कुठलाही त्रास आहे, आणि आणि त्यामुळे त्या मुलीला परिणाम, तिचा जो परिणाम आहे तो खूप भयंकर असेल, मग अशा केस बेस केसेसवर ठरवलं जातं. आणि त्या दोघांचं कन्सेक्शुअल घ्यायचं होतं, पारिवारिक दोघांना इन्व्हॉल्व्ह केलं जातं, कारण कुठल्याही बालविवाहामध्ये दोन्ही कौटुंबिकला तेवढीच आपण बोलतो ना सजा आहे, म्हणजे 2 वर्ष कारावास आहे आणि 1,00,000 रुपयाचं फाईन आहे, आणि ते दोन्ही होऊ शकतात. मग ते केस बेस केसवर येतं की किती जुनं लग्न आहे, आता काय त्यांची सिच्युएशन आहे, त्यांचं इकॉनॉमिकल कंडिशन बघितलं जातं, त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं जातं, त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, प्रत्येक केसला घेऊन काय सिच्युएशन आहे, किती ती सिच्युएशन क्रिटिकल आहे, ह्याच्या पुढे याचा रेपरकशन काय होऊ शकतो, परिणाम काय झाला जर आता आपल्याला रिपोर्ट केला, मग हे वेगवेगळे असतात. तर केस बाय केस त्याला आपण आपण असंच बोलू, डिक्लेअर नाही करू शकत की प्रत्येक बालविवाह रिपोर्ट झाले की त्याच्यावर काहीतरी कानूनी कारवाई होईल, पण केस बाय केसवर क्रिटिकल सिच्युएशन आणि मुलीचं स्पेशली, कारण जास्त करून त्याच बळी पडतात आपल्या मुली, मग तिचं जे काय कन्सिडरेशन, तिचं काय पार्श्वभूमी आणि तिचं काय बोलणं या विषयावर, त्या बेसवर ह्या विषयावर आपण ठरवलं जातं.
0: बालविवाहाचं रिपोर्टिंग ज्यावेळेस प्रशासनाकडे येतं, तर बालविवाह ज्या दोघांचा झालेला आहे त्याच्यानंतर दोघांकडचे पालक आणि त्या बालविवाहाला उपस्थित असलेले वऱ्हाडी मंडळी, या सगळ्यांच्या संदर्भात प्रशासनाची भूमिका काय असते?
1: सर्वात आधी कुठलाही बालविवाह जर होत असेल तर त्यामध्ये डीजे पासून, कार्ड प्रिंटिंग पासून, भटजी पासून, वाराडती आहेच फॅमिली तर, कारण ते तर पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग, पण डीजे वाल्याला माहित नसतं, ठीक आहे, ज्यांनी कार्ड प्रिंट केलं, भटजी किंवा जे केटरस, ह्यांनाही अटॅक होतो, ह्यांना म्हणजे ते तर अटॅक होणार, पण ह्या ज्या गोष्टी इनडायरेक्टली, हे तर डायरेक्ट लोक इन्वॉल्व्ह आहे, पण इनडायरेक्टली ह्या लोकांनाही अटॅक होतो. आणि हा जो कायदा आहे बाल विवाह अधिनियम 2006 अंतर्गत 2 वर्षाचं अटक किंवा 1,00,000 रुपये त्यांना फाईन आहे, पण तीच जबाबदारी की बाबा बालविवाह होत असेल तर थांबवा. थांबवायचा एकच उद्देश असतो की जे आपण रेपोकेशन ज्या मुलीवर पडतात की उद्या जाऊन, कारण काय जर कुठलाही बालविवाह झाला आणि जर आई वडील तयार नाही आहे, मग काय असतं, तर जे नियम म्हणतं की मुलीला मग बालगृहात ठेवलं जातं सुरक्षित असून 18 वर्षापर्यंत, आणि मुलाला जर मुलगा 18 वर्षाच्या म्हणजे 21 खाली असेल तर त्याला भाई समजून काउन्सिलिंग केलं जातं, पण जर ते लोक अग्री नसतात, कारण बरेच ठिकाणी ते लोक अग्री नसतात, मग त्याला अटॅक केलं जातं. मग जर एक पहिला रोल असतं सगळ्यांचं की त्यांना काउन्सिलिंग करावं, समापदेशन करावं की समजून द्यावं की बाबा हे बालविवाह गुन्हे, म्हणजे कुठेतरी तुम्ही गुन्हा करताय आणि ह्या गुन्ह्याचे ह्या कायदा आहे, त्या कायद्यानुसार तुम्हाला अटक किंवा जे काय होऊ शकतं. आणि जर ते समजले फॅमिलीने, बालविवाह थांबवलं तर काय होऊ शकतं, पण जर ते नाही अग्री झाले किंवा त्यांना करायचंच नाही, आम्ही एवढं खर्च केलंय, आता आम्ही आमचे हे कारण आहे, बरेच कारण, कारण बरेच असे प्रॉब्लेम होतात, लोक मारायला येतात, काही लोक चक्कर येऊन पडतात, काही लोक सुसाईड करायला प्रयत्न करतात, आई वडील कारण आम्ही एवढे पैसे खर्च केले, मग त्या पार्श्वभूमीवर ठरवलं जातं की पुढचं काय करायचंय. पण बालविवाह थांबवणं आणि मुलीला बालगृहात पाठवलं जातं, मग सगळ्यांचा एवढाच रोल आहे की बाबा अशा कुठल्याही गोष्टीला तुम्ही साथ देऊ नका. बालविवाह करायचंच नाही, लपून असो किंवा हे नसो, असतं की बरेच समाजमध्ये आम्हाला ठरवायचंय, आम्ही साखरपुडा, हा साखरपुडा ही एक प्रमाणे तुम्ही जबाबदारी टाकली, म्हणजे एकदा साखरपुडा जर मी समाजासमोर केला तर उद्या काय बिनसला म्हणून तुम्ही त्या भीतीपाळी त्या लग्न करतात, ठीक आहे. म्युच्युअली म्हणजे दोन फॅमिलीचा अग्रीमेंट करून ठेवा की आम्ही मुलाचं किंवा मुलीचं लग्न करणार आहे, पण 18 वर्षाच्या नंतर आणि 21 वर्षाच्या नंतर, पण ते सामाजिक करू नका. म्हणजे जर तुम्हाला आम्ही तसंच बोलतो की तुम्ही काउन्सिलिंग, जेव्हा आम्ही बालविवाह थांबवतो, आमचं हेच काउन्सिलिंग असं की तुम्ही हे फिक्स करून ठेवा, म्युच्युअली फिक्स करून ठेवा, तुमच्या इंटरनल अंडरस्टँडिंग ठेवा, आणि जर त्यांचं वय झालं 18 वरती आणि 21 वरती, मग तुम्ही पार पडा सामाजिक जे काय तुम्हाला प्रोग्राम करायचा रिच्युअल किंवा, पण कमी वय असेल आणि हे वयगट असेल त्या वयगटच्या अंतर्गत जर हे लग्न होत असेल तर करू नये, कारण ते कानूनी गुन्हा आहे.
0: बालविवाह कुठेतरी ठरतोय, होतोय किंवा होणार आहे असं जर कळलं सामाजिक वातावरणामध्ये, तर हे आपल्याला कोणाला रिपोर्टिंग

0: करता येतं, काय करता येतं की हा बालविवाह रोखला जाऊ शकेल?
1: सध्या आम्ही काय करतोय, आम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविकाने हेच ट्रेनिंग देतोय की बालविवाह हा विषय, जे कारण आम्ही सांगितले की जर मुलगी ड्रॉपआउट असेल, मुलगी शाळेत जात नाही मग एक मोठा कारण असतो, गरीबी असेल, लव्ह अफेअर असेल किंवा एका वयात तिथे अडॉलेसन्स आणि डिजिटली ती जास्त ऍक्सेस, तर अशा गोष्टीला, अशा मुली जास्त करून बालविवाहाला बळी पडतात. मग अशा ठिकाणी तुम्ही जाऊन 1-to-1 अवेअरनेस करा. आणि एक अंडरटेकिंग म्हणून एक फॉर्म आहे जिथे ते आम्ही प्रत्येक पालकांना समजवतो आणि भरून घेतो की बाबा मी माझ्या मुलीचा बालविवाह करणार नाही, मला या सगळ्या गोष्टीची ना अवेअरनेस आहे आणि मी शपथ घेते का एक काइंड ऑफ अ प्रतिज्ञा आहे की मी बालविवाह करणार नाही. ह्याच्यामुळे काय होतं की ती अंगणवाडी सेविका घरोघरी जाते, या विषयावर बोलते, एक फॉर्म साईन करून घेते आणि त्या फॉर्मचा इनडायरेक्टली अर्थ आहे की बाबा जर मी केलं तर मी कुठे ना काही गुन्ह्याला भागीदारी आहे. मग त्यानिमित्ताने प्रत्येक पॅरेंट्स अवेअर आहे. दुसरी गोष्ट, जर मग त्यानिमित्ताने ते ऑलरेडी घाबरले असतात की या विषयावर बोलायचंच नाही कारण आपण कुठे ना काही अग्रीमेंट करून दिलंय छोटस, म्हणजे हे अनऑफिशियली आम्ही करतो पण एक अवेअरनेसचा पार्ट आहे की त्यांना की बाबा, कारण आम्हाला माहिती आहे की कुठल्या घरी किंवा कुठल्या वस्तीमध्ये बालविवाह होऊ शकतात, अंगणवाडी किंवा आमचे सोशल वर्कर जाऊन ह्या गोष्टी अवेअरनेस करतात आणि त्यांच्याकडे साईन करून घेतो की बाबा नका करू. एक आहे. दुसरा अवेअरनेसच्या पार्ट आम्ही काय, जेवढे पण आपण हे रिजनल प्लेस आहे तिथे आम्ही एक पोस्टर लावलं की हे मंदिर बालविवाह मुक्त आहे, हे गाव बाल, म्हणजे जे जिथे जाईल तिथे हे बालविवाह त्यांना दिसेल की बाबा बालविवाह हे प्रतिबंधक आहे, बालविवाह प्रतिबंधक. तर एक ती भीती ऑलरेडी मनात आहे, पण जर आणि ऑलरेडी अवेअरनेस आहे की जर तुम्हाला कुठे हे आढळलं किंवा कुठे ऐकलं तर 1098112118 ह्या 3 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आता बरेच मुलं कॉल करतात. आता सध्या काय का छोट्या भावानी कॉल करून सांगितलं की तिच्या बहिणीचं, कारण 2 दिवस ती शाळेत आली नाही मग आणि अचानक म्हणजे परीक्षाच्या वेळी केस काय होती की मुलगी आहे होती 10वी, तिचं वय 15 होतं आणि मुलगा होता 7वी, ते रोज शाळेत एकत्र जायचे. एक दिवस आई वडील बोलले की बाबा आज तू जा, ताई येणार नाही. त्यांनी विचारलं की का नाही येणार, कारण पाहुणे येणार आहे घरी, मग थोडं काम आहे. मग तो थांबला, पाहुणे येणार तर मी पण नाही जाणार, बोलले नको तू जा, पण तो मुलगा थांबला. नंतर त्यांनी बघितलं की मुलीला सजवून म्हणजे पाहुणे आले आणि ती चहावा देतो, त्याला कळलं की हे लग्नच आहे. कारण त्यांनी अवेअरनेस, आता आपण शाळेत करतोय, गावात गावी नुक्कड नाटक करतोय, बरेच प्रोग्राम करतोय, त्यांनी 1098 कॉल केला आणि लगेच बीडीओ म्हणा ना व्हिलेज डेव्हलपमेंट म्हणा ग्रामसेवक सगळे आले आणि ते बालविवाह थांबवलं गेलं. म्हणजे कुठे ना काही ते ठरत होतं.
0: बरोबर.
1: मग अशा गोष्टीनं त्यांनी 1098 केलं. इमिजिएटली चाईल्डलाईनची टीम, आमची एनजीओ टीम, सीसीडीचे लोक प्लस बीडीओ, ग्रामसेवक, पोलीस पाटील सगळे येऊन ते समजवलं दोन्ही पॅरेंट्सची काउन्सिलिंग, तिला शाळेत जाऊ द्या, तिचं वय झाल्यावर करा. आणि मग त्यामुळे त्या मुलीचं लाइफ वाचा आणि आज ती शाळेत जाते, आज ती 11वीत आहे, म्हणजे 1 वर्ष झालं गोष्टीला आणि तिचं 12-13 वर्ष म्हणजे तिला जे शिकण्याचं जेवढं आहे तेवढं तिला सपोर्ट होतं. पण त्या छोट्या मुलामुळे इथे कुठे ना काही वडिलांचा, मग तो 7 वर्षाचा मुलाला पण जर आपण अवेअर केलं, म्हणजे कुठे ना काही अवेअरनेस खूप गरजेचं एज्युकेशन.
0: दीपकजी, बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी शासनाचे कायदे आहेत, सगळं आहे, पण काही योजना अशा आहेत का ज्यामुळे बालविवाहाला प्रतिबंध होऊ शकेल?
1: हा ऍक्च्युली हा खूप सुंदर, असं वाटायला नको की दरवेळी फक्त प्रतिबंधन करून कुठे ना काही आपण फक्त त्यांचा निगेटिव्ह परिणाम होतो, पण त्यासाठी बरेच योजनाही शासनाने बनवल्या आहेत. तर त्यासाठी एक योजना आहे बालसंगोपन. कुठेही जर बालविवाह मध्ये विक्टीम मुलगी जर म्हणजे ती ठरली की बाबा या मुलीचा बालविवाह आणि आता काय करायचं, तर त्यासाठी एक बालसंगोपन योजना आहे. त्यानंतर चाइल्ड केअर इन्स्टिट्यूटमध्ये बरेच त्यांचं 18 वर्ष शिक्षणाचं गव्हर्नमेंट जबाबदारी घेते की बाबा या कारणामुळे तुम्ही बालविवाह घेताय. त्यामध्ये एक संजय गांधी निराधार योजना आहे. जर कुठलंही बरेचदा असतं की आजार आहे घरात, आजारी व्यक्ती आहे म्हणून आम्ही तिला सांभाळू शकत नाही औषधं नाही, मग त्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे. त्यानंतर स्पॉन्सरशिप योजना आहे, त्यामध्ये मुलीचं 18 वर्षापर्यंत सगळं शिक्षणाचं जे काय भार असेल ते गव्हर्नमेंट घेतं. तर कुठे ना काही पॉक्सोचे केसेस रिपोर्ट झाले, बालविवाह झाल्यानंतर रिपोर्ट होतात, त्यासाठी मनोधैर्य म्हणून योजना आहे, म्हणजे मुलीला दिलं जातं तसे. आणि प्रत्येक आता राज्यामध्ये ना भारतात म्हणलं की प्रत्येक राज्याची पण एक वेगळी योजना आहे, प्रत्येक गावात त्यांनी एक योजना ठरवली, प्रत्येक गावकरी म्हणजे आता प्रत्येक ग्रामपंचायतनी ग्रामसेवकनी एक योजना बनवून ठेवली की जर आमच्याकडे असे कुठले केस रिपोर्ट झालं तर आपण कसं त्या मुलीला पाठिंबा करून की त्यामुळे तिचा बालविवाह होऊ नये. कारण काही ना काही कुठे ना काही हेच असतं की शिक्षण नाही आहे किंवा गरिबी आहे किंवा जे काय आहे मग पॉवर्टी, या सगळ्याला घेऊन बरेच योजना जे युजफुल आहे.
0: बालविवाह रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था ही कार्यरत आहेत, त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं?
1: तर सामाजिक संस्थाचा खूप मोठा रोल म्हणेल, कारण गव्हर्नमेंटला बघायला गेलो ते ऑलरेडी बऱ्याच इश्यूवर काम करतात आणि कुठे ना काही एक पाठिंबा एक सपोर्टची गरज आहे जिथे सामाजिक संस्था येतात. आणि सामाजिक संस्था एक जस्ट राईट फॉर चिल्ड्रन म्हणून एक मोहीम सुरू झाली आहे भारतात, त्यांचा मोठा रोल आहे हे जे बालविवाह प्रतिबंध

0: निर्मूलन दिवस ठरलाय 27 नोव्हेंबरमध्ये. हे भारतात 726 डिस्ट्रिक्टमध्ये काम करत आहे बालविवाला घेऊन या विषयाने, आणि त्यांचा हेच उद्देश आहे की 2030 पर्यंत कसं बालविवाह मुक्त भारत करायचं. कारण आपण बालविवाह मुक्त भारत हे फक्त स्लोगन किंवा धरणा नाही आहे, आपल्याला अॅक्च्युअलमध्ये कसं बालविवाह मुक्त करायचं 2030 पर्यंत त्या विषयावर काम करणं. हे जे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन हे जे जे आपण कॅम्पेन म्हणून शकतात, यांनी एकत्र येऊन आय थिंक 7 कंट्री म्हणजे 7 देशात ह्या मोहीम चालू जिथे बालविवाहाचे जास्त प्रमाण येत आहे आणि हे एक उद्देश घेऊन चालले. मग सामाजिक संस्थाचा रोल आहे मोठा, कारण जिथे गव्हर्नमेंट कमी पडतो जीएनजीने एकत्र काम केलं पाहिजे गव्हर्नमेंट आणि एनजीओ. जिथे गव्हर्नमेंट कमी पडतं तिथे एनजीओ त्यांना ब्रिज करतं एकत्र येऊन, आणि एनजीओचा रोल तेवढाच आहे की ते वेगळं काही करत नाही, ते गव्हर्नमेंटला सप्लिमेंट करतं म्हणजे एकत्र येऊन. कारण हा विषय एनजीओचा नाही आहे, हा विषय गव्हर्नमेंटचा, हा विषय देशाचा आहे. तर सामाजिक खूप मोठा रोल आहे.
1: सामाजिक संस्थांची एक भूमिका, प्रशासनाची भूमिका आणि कायदा, इतक्या सगळ्या गोष्टी समोर असताना बालविवाहाची आजची महाराष्ट्रातली परिस्थिती कशी आहे?
0: महाराष्ट्राची आजची परिस्थिती म्हणायला गेलो तर खूप सुधारणा झाली, कारण जो गेल्या वर्षीचा डेटा होता जे एनएफएचएसचा 6 मध्ये जो रिसेंटली एक सर्व्हे झाला होता, कारण आता अवेअरनेस, आता महाराष्ट्र खूप ऍक्टिव्ह झालाय. ज्याप्रमाणे जेव्हा आपण हे नॅशनल कन्सल्टेशन मध्ये कळालं की महाराष्ट्र बालविवाह मध्ये पुढे होत चाललंय, त्यामध्ये महाराष्ट्राने खूप खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. त्यामध्ये आता गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो किंवा गावातली आजी रिपोर्ट करू शकते किंवा अंगणवाडी स्वतःहून रिपोर्ट करताय, म्हणजे कुठे ना काही त्यांना या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये. आणि कुठे ना काही आय थिंक आपण जे बालविवाह मुक्त भारत किंवा महाराष्ट्र किंवा गावचा एक मोहीम घेऊन चालतोय, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू सिद्ध करायचं.
1: बालविवाह खरं तर एक म्हणजे सामाजिक समस्या नाही, ही त्या व्यक्तिगत त्या बालकांची सुद्धा समस्या आहे, ज्यांचं जीवन म्हणजे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं फार मोठं नुकसान आहे. तर आशा करूया की लवकरच आपण बालविवाह मुक्त महाराष्ट्र, भारत आणि जगभरात सुद्धा ही मोहीम चांगल्या पद्धतीनं कार्य करेल आणि बालविवाह मुक्त असा संपूर्ण समाज होईल अशी अपेक्षा करूया. दीपकजी, आपण आमच्या या कार्यक्रमात आलात आणि बालविवाह संदर्भामध्ये जी माहिती दिली आमच्या श्रोत्यांना, ज्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की बालविवाह ते करतात, त्यांच्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शक ही मुलाखत ठरेल. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
2: श्रोते हो, बालविवाह वर्तमानातील वास्तव याविषयी सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी यांची दीपक केसावलेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

श्रोते, आता ऐकूया ललितबंध शांततेचा शोध. लेखन सुहिता मराठे. सहभाग दिनेश अडावतकर आणि सुहिता मराठे. ऐकूया ललितबंध शांततेचा शोध.

0: शांतता हवी आहे हे वाक्य आपण किती सहज म्हणतो नाही. घरात भांडण झालं की अरे शांत बसा, ऑफिसमध्ये गोंधळ झाला की अरे जरा शांतता ठेवा ना, आणि रस्त्यावर हॉर्नचा कर्णकर्कश आवाज झाला की काय हा गोंधळ आहे.
1: पण गंमत अशी आहे की आपण शांतता बाहेर शोधतो आणि तिचा सर्वात मोठा अभाव मात्र आपल्या मनात आणि माणसामाणसात निर्माण झालेला असतो.
0: आज गोंगाट फक्त रस्त्यावर नाही, हॉर्नचा गोंगाट आहे, टीव्हीचा गोंगाट आहे, मोबाईलच्या नोटिफिकेशनचा गोंगाट आहे, सोशल मीडियावरच्या मतांचा गोंगाट आहे, सतत पुढे जाण्याच्या धावपळीचा गोंगाट आहे, आणि या सगळ्या आवाजांमध्ये कधी कधी आपल्या मनाचा स्वतःचा आवाजच हरवून जातो.
1: पूर्वी गावात दुपारी अशी शांतता असायची की दूर कुठेतरी वाजणारी घंटाही ऐकू यायची. घराच्या ओट्यावर दोन माणसं निवांत बसून बोलायची. शेजारच्या घरात काय शिस्तय, कोण आजारी आहे, कोणाच्या मुलाचं लग्न ठरलंय, या सगळ्या गोष्टी माणसांना माहीत असायच्या.
0: आणि आज परिस्थिती उलटी आहे. आपल्या हातामध्ये स्मार्टफोन आहे पण शेजाऱ्याचं नाव माहिती नसतं. आपल्याकडे शेकडो कॉन्टॅक्ट आहेत पण मन मोकळं करून बोलायला एखादा माणूस शोधावा लागतो. आपण जगाशी सतत जोडलेलो आहोत पण कधी कधी आपल्या घरातल्या

0: माणसांपासून मात्र मनाने खूप दूर गेलो आहोत. म्हणूनच प्रश्न पडतो, शांतता खरंच कमी झाली आहे का, की आपणच तिच्यासाठी वेळ देणं बंद केलं आहे?
1: पूर्वी माणसं गरीब होती, पण नाती श्रीमंत होती. पूर्वी साधनं कमी होती, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, प्रत्येक मिनिटाला कोणीतरी अपडेट मागत नव्हतं, पण माणसांकडे एकमेकांसाठी वेळ होता.
0: संध्याकाळी काम आटोपलं की अंगणात बसून गप्पा होत, शेजारी आले की चहा व्हायचा, कोणी दुःखी असेल तर विचारपूस व्हायची, आणि महत्वाचं म्हणजे माणसांमध्ये मतभेद झाले तरी नातं संपत नसे.
1: आज मात्र एखाद्या किरकोळ कारणावरून ब्लॉक, कधी अनफॉलो, कधी तुझ्याशी बोलायचंच नाही.
0: पूर्वी भांडण झालं की दोन दिवसांनी एखादा माणूस म्हणायचा, अरे चल चहा घेऊया जरा, आणि भांडण संपायचं. आणि आज चहा घेण्याआधीच दोघं आपापल्या मोबाईलवर स्टेटस टाकतात. ही बदलाची गंमतच नाही का?
1: आज माणूस जास्त शिकला, पण एकमेकांना समजून घेणं कमी झालं. आपण विज्ञानात पुढे गेलो, चंद्रावर पोहोचलो, एका क्लिकवर जग समोर आणलं, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली, पण समोर बसलेल्या माणसाच्या डोळ्यातलं दुःख ओळखण्याची आपली बुद्धिमत्ता मात्र कमी होत चालली आहे का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
0: आज प्रत्येकाकडे मत आहे, आणि ते मत व्यक्त करण्याची घाई त्याहून जास्त आहे. कोणी काही बोललं की लगेच उत्तर, कोणी काही विरोध केला की लगेच प्रतिवाद, कोणी आपल्याशी असहमत झालं की लगेच त्याला चुकीचं ठरवायचं. आपण ऐकण्यापेक्षा उत्तर देण्याची तयारी जास्त ठेवतो का? आणि कदाचित इथूनच शांतता हळूहळू निसटते.
1: कधी कधी वाटत सगळा गोंगाट मागे सोडून एखाद्या तळ्याकाठी बसावं, जिथे ना हॉर्न, ना नोटिफिकेशन, ना वाद, ना घाई, फक्त पाणी, वारा, झाड, पक्षी आणि स्वतः सोबत काही क्षण. कवी अनिलांनी याच शांततेचं किती सुंदर चित्र त्यांच्या कवितेत उभं केलंय.
0: अशा एखाद्या तळ्याकाठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधी थकून आली असते. जळातला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवलय उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचाराची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते.
1: तळ्याकाठी ही कविता मला शांततेकडे जाण्याचा एक सुंदर मार्ग वाटते. बाहेरचं जग आपण पूर्णपणे शांत करू शकणार नाही, पण आपल्या मनातील अस्वस्थता आपण नक्की कमी करू शकतो. आणि मन शांत झालं की आपल्या शब्दात, आपल्या वागण्यात आणि आपल्या नात्यातही ती शांतता उतरते.
0: कवीला जसा तो निवांत क्षण हवा आहे, तसाच एक निवांत कोपरा आपल्या मनातही निर्माण करता आला तर कदाचित शांततेचा शोध बाहेर घ्यावा लागणार नाही, तो आपल्याला आपल्या आतच सापडेल.

0: शांतता भंग करण्यासाठी अनेकदा आपण मोबाईलला दोष देतो, पण मोबाईल दोषी नाही, आपण त्याचा वापर कसा करतो हे महत्वाचं. मोबाईलनं आपलं जीवन किती सोपं केलंय. दूर असलेल्या मुलाशी क्षणात बोलता येतं, परदेशात असलेल्या नातलगाला पाहता येतं, ज्ञानाचा खजिना आपल्या हातात आलाय, आणि म्हणूनच मोबाईलला दोष देण्यात अर्थ नाही.
1: कधी कधी एक विचित्र दृश्य दिसतं. एकाच घरात चार माणसं, चार मोबाईल, चार वेगवेगळ्या स्क्रीन आणि बोलायला मात्र एकही शब्द नाही.
0: आई म्हणते,
1: अरे जेवायला ये.
0: मुलाचं उत्तर,
1: एकच मिनिट.
0: ते एक मिनिट कधी अर्धा तास होतं कळतही नाही. नवरा बायको शेजारी बसलेले असतात, पण दोघंही वेगवेगळ्या जगात रमलेले असतात. म्हणजे माणसं जवळ आली पण मन दूर गेली. तंत्रज्ञानानं अंतर कमी केलं पण संवाद कमी होऊ नये एवढी काळजी आपणच घ्यायला हवी, नाही का?

0: श्रोतहो, शांतता म्हणजे फक्त आवाज नसणं नाही, शांतता म्हणजे घरात कोणी बोलत नाही अशी अवस्थाही नाही, शांतता म्हणजे मनात सूड नसणं, शांतता म्हणजे मतभेद असले तरी द्वेष नसणं, शांतता म्हणजे राग आला तरी शब्दांवर नियंत्रण ठेवणं, शांतता म्हणजे समोरचा चुकीचा असला तरी त्याचं माणूस पण नाकारणं नाही।
1: दोन माणसांची मतं वेगळी असू शकतात, पण त्यांच्यात माणुसकी समान असू शकते। तुझं मत माझ्यापेक्षा वेगळं आहे, पण म्हणून तू माझा शत्रू नाहीस हे आपण पुन्हा शिकण्याची गरज आहे।
0: मंडळी, 21 सप्टेंबर जगाला शांततेची आठवण करून देणारा दिवस। दरवर्षी 21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभरात पाळला जातो। संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस शांततेच्या मूल्यांना बळकटी देण्यासाठी निश्चित केला आहे। सन 2001 मध्ये 21 सप्टेंबर हा अहिंसा आणि युद्धविरामाचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला। पण मला वाटतं शांततेसाठी वर्षातून फक्त एकच दिवस पुरेसा नाही।
1: 21 सप्टेंबरला शांततेची आठवण करून घेणं चांगलंच, पण 22 सप्टेंबरला पुन्हा भांडण सुरू केलं तर? शांतता ही दिनदर्शिकेत

0: आपण्यापुरती नसावी, ती आपल्या रोजच्या वागण्यात दिसायला हवी.
1: 2026 साठी संयुक्त राष्ट्रांनी इन्व्हेस्ट इन पीस फॉर एव्हरीवन एव्हरीवेअर एव्हरी डे अशी संकल्पना सांगितलेली आहे. म्हणजे शांततेत रोज गुंतवणूक करण्याचं आवाहन केलंय.
0: किती सुंदर विचार आहे.
1: आता शांततेत गुंतवणूक म्हणजे काय? पैसा खर्च करणं नव्हे, एखाद्याला वेळ देणं, एखाद्याचं म्हणणं ऐकून घेणं, गैरसमज झाला तर स्पष्ट बोलणं, चुकीच्या शब्दांसाठी माफी मागणं, द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी पुढे न पाठवणं आणि सर्वात महत्वाचं माणसाला माणूस म्हणून पाहणं.
0: पूर्वी आपली माणसं होती, आज आपले ग्रुप झालेत.
1: पूर्वी शेजारी म्हणजे शेजारी, आज व्हॉट्सअप ग्रुप आहे.
0: पूर्वी सणाला घराघरात जाणं होतं, आज शुभेच्छांचा एक कॉमन मेसेज पाठवला की काम झालं.
1: पूर्वी आजारी व्यक्तीला आपण भेटायला जायचो, आज गेट वेल सून असं लिहून इमोजी पाठवतो.
0: पूर्वी एखाद्याच्या घरी दुःख झालं तर माणसं प्रत्यक्ष उभी राहायची, आज 2 मिनिटांचा फोनही कधी कधी जड वाटतो.
1: मंडळी, तंत्रज्ञान वाईट नाही, पण माणुसकीची जागा तंत्रज्ञानानं घेऊ नये आणि हा फरक आपण लक्षात ठेवायला हवा. शांतता हवी असेल तर आधी ऐकायला शिकावं लागेल. आपल्या आयुष्यातली कितीतरी भांडणं कोणी काय म्हटलं यावर नसतात, ती कोणी कोणाला समजून घेतलं नाही यावर असतात. कधी मुलगा आईशी रागानं बोलतो, आई म्हणते
0: याला माझी किंमतच नाही.
1: कदाचित मुलगा थकलेला असतो. कधी नवरा शांत असतो आणि बायकोला वाटत
0: याला माझ्याशी बोलायचंच नाहीये.
1: कदाचित तो एखाद्या चिंतेत असतो. कधी मित्र फोन करत नाही,
0: आपण लगेच निष्कर्ष काढतो
1: याला आता माझी गरजच नाहीये.
0: कदाचित तो स्वतःच एखाद्या संकटातून जात असतो.
1: म्हणून प्रत्येक वेळी निष्कर्ष काढण्याआधी एक प्रश्न विचारूया, काय झालं? हा छोटासा प्रश्न कितीतरी मोठी भिंत पाडू शकतो, नाही का?
0: माफी म्हणजे हार नाही. आज सॉरी म्हणणं काही लोकांना कमीपणाचं वाटतं, पण खरं तर माफी मागण्यासाठी मोठं मन लागतं. माझी चूक झाली हे 4 शब्द उच्चारायला अहंकार आडवा येतो, पण एकदा ते शब्द बाहेर पडले की नात्याचं ओझं हलकं होतं आणि समोरच्यानेही माफ केलं तर नात्याला पुन्हा श्वास मिळतो.
1: म्हणूनच जिंकण्यासाठी प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नसते, काही वाद सोडून देण्यातच नातं जिंकतं.
0: शांत माणूस म्हणजे कमजोर माणूस नाही. शांत राहणाऱ्याला आपण कधी कधी काय बावळट आहे असं म्हणतो,
1: पण खरं तर शांतता ही मोठी ताकद आहे. राग आला असताना न बोलणं म्हणजे कमजोरी नाही. प्रत्युत्तर देता येत असूनही योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे कमजोरी नाही. बदला घेता येत असूनही क्षमा करणं म्हणजे कमजोरी नाही.
0: स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं ही खरी ताकद आहे. जग जिंकणं सोपं असेल कदाचित, पण स्वतःच्या रागावर विजय मिळवणं कठीण आहे.
1: शांत घरात वाढलेली मुलं वेगळी असतात. शांततेचा सर्वात सुंदर परिणाम पुढच्या पिढीवर होतो.
0: घरात सतत भांडणं, आरडाओरड, टोमणे असतील तर मुलं तेच शिकतात, पण घरात संवाद असेल, मतभेद असले तरी आदर असेल, माफी असेल, प्रेम असेल तर मुलंही तसंच शिकतात. मुलांना आपण 1000 गोष्टी शिकवतो,
1: अभ्यास कर, यशस्वी हो, स्पर्धा कर, पुढे जा,
0: पण त्याबरोबर हेही शिकवायला हवं.
1: हरलास तरी शांत राहा, जिंकलास तरी नम्र राहा, मतभेद झाले तरी माणूस गमावू नकोस.
0: ही शिकवण आयुष्यभर उपयोगी पडते.
1: तर मंडळी, शांतता बाहेरून येत नाही, ती आपण निर्माण करतो. आपण म्हणतो आजकाल समाजात शांतताच नाही, पण समाज कोण बनवतं? आपणच. आपण रस्त्यावर संयम ठेवतो तेव्हा रस्ता शांत होतो. तसंच आपण घरात प्रेमानं बोललो तर घर शांत होईल. आपण सोशल मीडियावर खोट्या किंवा द्वेषपूर्ण गोष्टी पुढे पाठवल्या नाहीत तर वातावरण शांत होतं. आपण दुसऱ्याचं मत ऐकलं तर संवाद वाढतो. म्हणून शांततेसाठी एखाद्या मोठ्या नेत्याच्या भाषणाची किंवा मोठ्या संस्थेची वाट पाहण्याची गरज नाही. शांततेचा पहिला दूत आपण स्वतः होऊ शकतो.
0: चला एक छोटासा प्रयोग करूया. उद्या सकाळपासून एक दिवस ठरवूया.
1: कोणी काही बोललं तर मध्येच तोडणार नाही.
0: राग आला तर लगेच मेसेज पाठवणार नाही.
1: कोणाचं

0: स्टेटस पाहून त्याचा अर्थ लावणार नाही.
1: गैरसमज झाला तर थेट त्या माणसाशी बोलू.
0: घरातल्या एका माणसाशी मनापासून 10 मिनिटं बोलू.
1: ज्याच्याशी काही दिवस बोललो नाही त्याला फोन करू.
0: आणि शक्य असेल तर कोणाला तरी मनापासून म्हणूया, तू आहेस हे माझ्यासाठी महत्वाचं आहे.
1: बघा मंडळी, कदाचित जग लगेच बदलणार नाही, पण आपल्या छोट्याशा जगात नक्कीच काहीतरी बदलेल.
0: शेवटी काय, शांतता म्हणजे युद्ध नसणं एवढंच नाही, शांतता म्हणजे
1: आईच्या चेहऱ्यावरची चिंता कमी होणं,
0: वडिलांना आपली मुलं आपल्या जवळ आहेत असं वाटणं,
1: मुलांना घर सुरक्षित वाटणं,
0: मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्याकडे मन मोकळं करता येणं,
1: शेजाऱ्याला संकटात मदत मिळणं,
0: आणि दोन वेगवेगळ्या मतांच्या माणसांनी एकमेकांना शत्रू न समजणं.
1: पूर्वी माणसांकडे साधनं कमी होती, पण एकमेकांसाठी वेळ होता. आज साधनं अफाट आहेत, आता पुन्हा वेळ आणि मन द्यायचं आहे.
0: तेव्हा आज 21 सप्टेंबरला आपण जागतिक शांतता दिन साजरा करत असताना फक्त प्रतिकात्मक मेणबत्ती पेटवण्यापेक्षा मनातला रागही थोडा कमी करूया. फक्त शांततेची पोस्ट टाकण्यापेक्षा एखाद्या माणसाशी खरोखरच शांतपणे बोलूया. फक्त पीस लिहिण्यापेक्षा एखाद्या नात्यात शांतता आणूया, कारण
1: शांतता कुठेतरी दूरच्या देशात सुरू होत नाही,
0: ती आपल्या घरात सुरू होते,
1: आपल्या शब्दात सुरू होते,
0: आपल्या मनात सुरू होते.
1: आणि कदाचित उद्या कोणी आपल्याला विचारलं जगात शांतता कशी येईल, तर आपण सहज म्हणू शकू,
0: एकमेकांना हरवून नाही तर एकमेकांना समजून घेऊन. अहो, कारण शेवटी माणसाला जगण्यासाठी फक्त हवा पाणी आणि अन्नच लागत नाही, तर त्याला एक शांत मन, एक आपलं माणूस आणि थोडीशी माणुसकी सुद्धा लागते. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक दिवसात शांततेची सुरुवात होऊ दे.

श्रोते हो, शांततेचा शोध हा ललितबंध आत्ताच आपण ऐकला. लेखन केलं होतं सुहिता मराठे हिने आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर आणि सुहिता मराठे. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल.
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे. या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे. साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला. 2017 त्याची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले. महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 झाली. नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं. कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली. रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं. रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली. रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 दिवसात निवारण ही कामं होतात. त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे. त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे. रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो. घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते. प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
2: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भरत पाराशर, आदिती चौधरी, दिनेश भट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. फार्माको व्हिजिलन्स अर्थात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीच्या क्षेत्रातला गेल्या काही वर्षातला भारताचा प्रवास हा आत्मनिर्भरतेचं एक उल्लेखनीय उदाहरण ठरलं आहे असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियाच्या 7व्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. सध्या देशात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणारी 1100 जास्त केंद्र कार्यरत आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांइतकीच या केंद्रांची संख्या विस्तारण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पटेल म्हणाल्या. जागतिक आरोग्य संघटनेकडे औषधांच्या दुष्परिणामांची माहिती पुरवण्याच्या बाबतीत भारतानं 2024 तुलनेत 123व्या क्रमांकावरून 8व्या क्रमांकावर झेप घेतल्याचंही पटेल यावेळी म्हणाल्या. नागरिकांनी स्वतःहून औषध घेणं टाळावं, तज्ज्ञांनी लिहून दिलेल्या औषधाच्या सूचनांचं पालन करावं आणि कोणत्याही औषधाचा अचानक आणि अनपेक्षित दुष्परिणाम दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये असं आवाहन पटेल यांनी केलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचार साथी पोर्टल किंवा मोबाईल ऍपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा IMEI क्रमांकात फेरफार करणं हे शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी

0: तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 गुणांनी जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशु धिल्लॉनं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशु, रुद्रांश आणि पार्थ मानेच्या चमूनं रौप्य पदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारच्या सुचिका तरियालनं कांस्य पदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानो इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टियुद्धात भारताच्या सुमित कुंडूनं 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुंजोंग सिनसरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेननं आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान आपल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ यांनी स्पष्ट केलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातला तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळांच्या 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र, तेलंगणा इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडच्या राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्यारचा लगता है, कभी यही नजरें झुक कर शर्माती हैं, तो कभी दूर होकर यादों में बस जाती हैं. इनमें कभी विरह के आंसू उतर जाते हैं और कभी वही आंखें शिकायत बनकर सवाल करने लगते हैं. वही तो आंखों की खूबसूरत भाषा है जिसे दिल पढ़ लेता है. अगर उसे सुरों में ढाल दें तो एक सुरीला मधुर गीत बन जाता है. तो ये तो बात हो गई. एक सुरीला मधुर गीत आपका इंतजार भी कर रहा है इस कार्यक्रम में और आपकी बातें तो आप भेज ही रही हैं, लेकिन हमें ये बताइए कि क्या आपने कभी ऐसा सोचा कि आप नजरों से या इशारों से कोई बात किसी को कहें लेकिन वो व्यक्ति आपकी बातें समझता ही नहीं या समझती ही नहीं, तो क्या करते हैं आप ऐसे मामले में? और हमें पूरा यकीन है कि जो गीत अब आपको सुनवा रहे हैं आपको पता होगा किस फिल्म का ये गीत है, और नायक का नाम बताएंगे तो और भी अच्छा होगा.

मैं मिला, तू मिली, तू मिली, मैं मिला, मैं मिला, तू मिली, तू मिली, मैं मिला, दुनिया जले तो जले, प्यार करे।

0: इसके साथ ही आज का सदाबहार नगमे कार्यक्रम अब समाप्त होता है। कुछ ही देर में आप सुनेंगे कार्यक्रम सखी सहेली।
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार। रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1588 नियुक्त्यांची नोंदणी। सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध। स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच। भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही। येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीने वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। या करारामुळे वस्त्र, प्रावरण, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं ते म्हणाले। तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही। व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल।
2: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे। या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे। साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला। रिअल इस्टेट

0: रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला. 2017 त्याची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले. महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 झाली. नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं. कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली. रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं. रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली. रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 दिवसात निवारण ही कामं होतात. त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे. त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे. रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो. घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते. प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
1: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भारत पराशर, अदिती चौधरी, दिनेश भट्ट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा असंही ते म्हणाले. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या

0: हिमांशु दिल्लोने रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलने कांस्य पदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशु, रुद्रांक्ष आणि पार्थ मानेच्या चमूने रौप्य पदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारात सुचिका तरियालने कांस्य पदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानू इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टीयुद्धात भारताच्या सुमित कुंडूने 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुनजोंग सिनसिरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेनने आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. कच्च्या तेलाच्या दरवाढीला बसलेला लगाम आणि शेअर बाजारातला सकारात्मक कल यामुळे आज रुपयाचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 रुपये इतकं राहिलं. जागतिक तेल बाजारात मानक असलेल्या ब्रेंट क्रूड तेलाचा दर आज 2.10% घसरून 101.69 डॉलर आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सध्या 600 अंकांच्या वाढीसह 75,000 झेपावतोय तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे 100 अंकांची वाढ नोंदवण्याची चिन्ह दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळाच्या तर 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. नांदेड जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. विष्णुपूर इथल्या काळेश्वर मंदिरात ही घटना काल दुपारी झाली. उमरी तालुक्यातल्या मंडळा गावात गृहरक्षक दलाचा एक जवान कामावरून परत चालला असताना त्याच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे मरण पावला. दुसऱ्या दुचाकीवरचं दाम्पत्य गंभीररित्या जखमी झालं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक डुला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1,588 नियुक्त्यांची नोंदणी. सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: इस साल पास हो गए और दर्जे में अव्वल आ गए तो तुम्हें दिमाग हो गया, मगर भाईजान घमंड तो बड़े बड़ों का नहीं रहा, तुम्हारी क्या हस्ती है. महज इम्तिहान पास कर लेना कोई चीज नहीं, असल चीज है बुद्धि का विकास. जो कुछ पढ़ो उसका अभिप्राय समझो. मेरे दर्जे में आओगे लाला तो ये सारे पापड़ बेलने पड़ेंगे, तब आटे दाल का भाव मालूम होगा. इस दर्जे में अव्वल आ गए हो तो जमीन पर पांव नहीं रखते, इसलिए मेरा कहना मानिए. लाख फेल हो गया हूं लेकिन तुमसे बड़ा हूं, संसार का मुझे तुमसे ज्यादा अनुभव है. जो कुछ कहता हूं उसे गिरह बांधिए, नहीं पछताएंगे.
2: स्कूल का समय निकट था, नहीं ईश्वर जाने ये उपदेश माला कब समाप्त होती. भोजन आज मुझे निस्वाद सा लग रहा था. जब पास होने पर भी ये तिरस्कार हो रहा है तो फेल हो जाने पर तो शायद प्राण ही ले लिए जाएं. भाई साहब ने अपने दर्जे की पढ़ाई का जो भयंकर चित्र खींचा था उसने मुझे भयभीत कर दिया. कैसे स्कूल छोड़कर घर नहीं भागा, यही ताज्जुब है.
3: आइए अब सुनते हैं आगे की कहानी.
2: लेकिन इतने तिरस्कार पर भी पुस्तकों में मेरी अरुचि ज्यों की त्यों बनी रही. खेल कूद का कोई अवसर हाथ से न जाने देता. पढ़ता भी था मगर बहुत कम, बस इतना कि रोज का टास्क पूरा हो जाए और दर्जे में जलील ना होना पड़े. अपने ऊपर जो विश्वास पैदा हुआ था वो फिर से लुप्त हो गया और फिर चोरों का सा जीवन कटने लगा. फिर सालाना इम्तिहान हुआ और कुछ ऐसा संयोग हुआ कि मैं फिर से पास हो गया और भाई साहब फिर फेल हो गए. मैंने बहुत मेहनत न की, पर न जाने

0: मंडळी काव्यवाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्रमैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते.
0: नक्कीच.
1: कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी.

0: साथ द्यावया असे समुद्रच.
1: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
0: सगळं सामावून घेणारा.
1: खरंच खरंच, तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहेच, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहे?
0: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत, त्यांच्या कविता ऐकत आले आहे. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
1: खरंय खरंय.
0: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
1: कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
0: हो,
1: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
0: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे ही.
1: अच्छा.
0: मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली, हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का, उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का. तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का, मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का.
1: वाह वाह.
0: काळ्या कुट्ट नभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का, की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का. विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का, जे हे तारांसाठी म्हणते की विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का, की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का. पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का, मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का, मग जातील दिवे पडेल पडदा नभ शृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
1: वा वा वा वा वा, म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना ते सुंदर आहे. नाही खरंच खरंच खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अमेघा, तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियानी सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग व्यापून
0: घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठ सूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होतं.
1: अगदी अगदी, म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये अडकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात.

0: आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजीमध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतंच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा.
1: वा वा.
0: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रू ढाळणारे इमोजी. दोन अश्रू ढाळणारे इमोजी.
1: वा वा वा वा. खरंच खरंच खूप सुंदर. आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यातनं कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
0: खूप हरवलंय.
1: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्याच सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
0: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
1: खरंच.
0: आणि ही कविता केव्हा सुचलेली? तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता, तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते. आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे.
1: वा वा.
0: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे. गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपण जमेल का?
1: वा वा.
0: दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल?
1: वा वा.
0: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. पण होईल का कधी तो श्वास भारल्या सुगंधाची साठवण. पण होईल का कधी तो श्वास भारल्या सुगंधाची साठवण.
1: वा वा वा वा. सुंदर. तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद.

0: आजचाच आपण ऐकलात कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:57 आणि 26 सेकंद झालेले आहेत. ठीक 6 आपण ऐकणार आहोत हिंदी बातम्या, 6:05 इंग्रजी बातम्या. दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. बातम्या ऐकण्यापूर्वी ऐकूया काही संदेश.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, चिंचपोकळी हे नाव आलं कुठून? त्याबद्दलची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये

दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

आताच आपण तांबडी माती ह्या चित्रपटातील गीत ऐकलत. हृदयनाथ मंगेशकर यांचा स्वर होता, आनंद घन यांनी संगीतबद्ध केलं होतं, योगेश यांचं हे गीत होतं.

0: आताच आपण ऐकलं सगळीकडे बोंबा बोंब ह्या चित्रपटातील गीत, सुरेश वाडकर आणि अनुराधा पडवाल यांच्या स्वरातील, अरुण पडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं, सुधीर मोघे यांचं गीत आपण आताच ऐकलं. याचबरोबर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त होत आहे.
1: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
0: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:20 होत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत बातम्या, ज्या दिल्ली केंद्रावरून

0: नमस्कार श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत कवी साहित्यिक डॉक्टर उत्तम अंभोरे यांच्याशी. डॉक्टर उत्तम अंभोरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथून विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांनी महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन इथे संचालक म्हणून बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्यांचा सामाजिक आणि साहित्यिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. त्यांचे पत्ता बदलत जाणारा गनिम आणि धगीवरची अक्षरं हे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर ते समीक्षा लेखन सुद्धा करतात. त्यांचा अस्मितेच्या नव्या वाटा हा समीक्षणात्मक ग्रंथ सुद्धा प्रकाशित झालेला आहे. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, तुम्ही इंग्रजीचे प्राध्यापक आहात. मराठीची आवड आणि मराठी भाषेत लिखाण कधीपासून सुरू केलं, त्याची प्रेरणा काय होती?
1: मी इंग्रजीचा प्राध्यापक जरी असलो तरी मातृभाषा माझी मराठी आणि माझं जवळपास बीए पर्यंत शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातून झालं. त्याच्यातला प्रमुख विषय माझा इंग्रजी होता, परंतु मराठी भाषा ही मुळात माझी मातृभाषा असल्यामुळं त्या विषयीचं प्रेम. त्यानंतर मी ज्या शाळेत होतो, माझ्या गावच्या शाळेत, त्या गावामधलं भाषेवर अनेक प्रकारचे जे काही लोक प्रयोग करायचे बोलताना, वागताना, जीवन जगताना, ते मी पाहायचो. किंबहुना मी असं म्हणेल की मी ज्या शाळेत जायचो तेव्हा ती एकच गुरुजी चार वगैरेला शिक पहिली ती चौथी पर्यंत एकच गुरुजी असेल, एक शिक्षकी शाळा. परंतु ते गुरुजी मराठी जितकं चांगलं शिकवायचे तेवढंच ते गणित पण शिकवायचे. सगळ्या मुलांना असं भोवताली उभं करून ती खुर्चीवर बसून शिकवायचे आणि ते कवितेचा आस्वाद घेताना विद्यार्थी हा कवितेमध्ये डुंबून जाईल इथपर्यंत ते रसग्रहण त्या कवितेचं करायचे. आणि काही मुलांना ती कविता किंवा कथा हे कृतीरूपानं सादर करण्याचं सांगायचे, म्हणजे ती कविता कृतीरूपानं कसा वाचणार, कशा पद्धतीने सादर करणार, याचा एक संस्कार मला असं वाटतं तो माझ्या मनावर होता. आणि म्हणून शब्दांशी खेळणं, आपला अनुभव शब्दामध्ये मांडणं, तो लोकांपर्यंत पोहोचवणं, ही काहीशी एक मला सवय लागली. आणि ती सवय मला न कळत पण ती कवितेमध्ये कधी रूपांतरित झाली हे मला कळलं नाही. म्हणजे मला एक सांगायला आवडेल की 8वी 9वी मध्ये असताना मी चांगल्या स्टेजवर एक माझी कविता सादर केली, ज्या संमेलनात अनेक प्रकारचे मोठे मोठे कवी होते आणि मला तेव्हा असं वाटलं की आपली कविता लोक ऐकू शकतो. आणि म्हणून मग तो मराठी कविता लिहिण्याचा छंद मी पुढे जोपासला. आणि मला असं वाटतं की ती कविता नंतर मग ती संग्रहाच्या रूपानं सुद्धा प्रकाशित झाली, ती अभ्यासक्रमामध्ये सुद्धा लागली विद्यापीठांच्या, आणि त्याच्यावर अनेक लोकांनी संशोधन पण केलं. जगण्याची आवड, साहित्याची आवड, मांडण्याची आवड आणि साहित्याचं रसग्रहण करण्याचं माझं मुख्य भाषा ही मराठी असल्यामुळं मी तिला विकसित केलं कवितेच्या माध्यमातून आणि समीक्षेच्या माध्यमातून सुद्धा. मी ज्या अनेक कवींच्या कविता ऐकायचो, खरं म्हणजे मला सांगायला आवडेल की मी 1978 औरंगाबादला आलो आणि मी असं पाहिलं की या ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, साहित्यिक कार्यक्रम होतात, मोठे मोठे कवी येतात. म्हणजे मी अनेक प्रकारचे कवी या ठिकाणी पाहिले. आणि 1978-1979 एक मोठा इव्हेंट औरंगाबादला झाला होता त्या काळातल्या, तो होतो म्हणजे अखिल भारतीय दलित साहित्य समय, ज्याचं उद्घाटन कमलेश्वर हे हिंदीमधले फार मोठे लेखक आहेत, और कितने पाकिस्तान नावाचे

0: यांची कादंबरी आंतरराष्ट्रीय ख्यातीची, त्यांच्या हातून त्याचं उद्घाटन झालं. तेव्हा मी पहिल्यांदा कविता सादरीकरण हे पाहिलं, नाटकाचे प्रयोग पाहिले, भाषणं ऐकली आणि मला असं वाटलं की आपण साहित्यामध्ये काहीतरी करू शकतो, आपल्याला सुद्धा असं बोलता येऊ शकतो. आणि मला असं वाटतं की माझ्या मनातल्या ज्या काही भावना होत्या त्या भावना आणि ते समोरचं जे काही वातावरण आहे याच्यातून माझ्या मनात एक प्रेरणा निर्माण झाली की आपण कविता लिहिली आणि मग मी कविता लिहायला.
1: तुम्ही तुमच्या लेखनात काही शोधनिबंध सादर केलेले आहेत, त्यात विशेष काय सांगता येईल?
0: हा, म्हणजे मी जसा इंग्रजीचा प्राध्यापक झालो तेव्हा केवळ प्राध्यापक असणं हे सुद्धा खरं म्हणजे पूरक आहे जगण्यासाठी, परंतु जर एखाद्या विषयामध्ये रस असेल तर त्याचं आपण संशोधनामध्ये रूपांतर करू शकतो. मी एम ए ला असताना अमेरिकन साहित्य हा माझा एक पेपर ठेवला होता आणि त्याच्यामध्ये मला अतिशय महत्वाचे कवी लेखक अभ्यासाले, म्हणजे जसं की अमेरिकन जीवनाला एक दिशा देणारा जी काही टीम आहे ज्याच्यामध्ये वॉल्ट व्हिटमन आहे, एमर्सन आहे, या लोकांनी अमेरिकेला एक नवं जीवन तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न केला आणि ते साहित्य त्यांचं निर्माण झालं. त्याच प्रकारे त्या अमेरिकन साहित्यामध्ये मला आणखी एक अशी ओळख झाली की अमेरिकेत जो नेटिव्ह ज्याला आपण म्हणतो, मूळ रहिवासी ज्याला भारतीय भाषेमध्ये आपण मराठीमध्ये आदिवासी म्हणतो, असा एक आदिवासी फार मोठा घटक अमेरिकेत आहे ज्याच्या जवळपास 360 जमाती आहेत अमेरिकेमध्ये. आणि मग मी त्या काळामध्ये आपल्या विद्यापीठामध्ये असं कुठलंही साहित्य उपलब्ध नव्हतं, तेव्हा मी ते साहित्य वाचण्यासाठी हैदराबादला गेलो आणि 10-15 दिवस हैदराबादला थांबून तिथल्या ASRC मध्ये मी सगळ्या पुस्तकं उपलब्ध करून पाहिले. ते पुस्तकं तेव्हा फोटोकॉपी करण्याची पद्धत होती त्यांच्याकडे, ते आपल्याला त्याची सत्यप्रत द्यायची फोटोकॉपी करून, तर ती पुस्तकं मी आणली 3 लेखकांची, त्याच्यावर अभ्यास केला आणि अमेरिकेतल्या आदिवासी जगण्यामधल्या संस्कृतीमधल्या वागण्यामधल्या भाषेमधल्या व्यक्त करण्याच्या पद्धती, किंबहुना त्यांचा जो अतिशय समृद्ध असा इतिहास आहे जीवनाचा, ज्याच्यामध्ये माया कल्चर नावाची फार मोठी संकल्पना आहे की माया नावाचं एक फार मोठं पिरॅमिड आहे अमेरिकेमध्ये, ते जगामधल्या अनेक आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे की इतकं मोठं त्या काळात त्यांनी कसं बांधलं आणि त्यांना आपण आदिवासी म्हणतो परंतु अतिशय सुंदर अशा प्रकारची शेती ते करायची, प्रगत शेती असं म्हणतो, सगळ्या प्रकारची पिकं ते घ्यायची, म्हणजे आपल्याकडचा बटाटा आहे हे त्यांचं पीक आहे मुळात अमेरिकेचं, मका आहे हे आदिवासींनी घेतलेलं अमेरिकेतलं पीक आहे, ते आपल्याकडे नंतर मायग्रेट झालं. तर या साहित्यावर मग नंतर मी अभ्यास केला, त्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला, संस्कृतीचा अभ्यास केला, भाषेचाही अभ्यास केला आणि मग ते मी साहित्याच्या रूपाने हे मांडलं. आणि मला एक मांडताना आणखी एक असं जाणवलं की ह्या आदिवासी लोकांना जे व्हाईट अमेरिकन्स होते हे खऱ्या अर्थाने माणूसच मानत नव्हते. ह्या लोकांनी 1968 ते 1970 काळामध्ये प्रचंड मोठा संघर्ष केला, सामाजिक न्यायाच्या भूमिका त्यांनी मांडली, आम्हाला न्याय भेटला पाहिजे याचं आंदोलन उभं केलं आणि या सामाजिक आंदोलनातून त्यांनी त्यांचं साहित्य सुद्धा उभं केलं आणि या साहित्याला त्या काळामध्ये 1968 त्यांच्याकडे एनस्कॉट मम्माडे नावाचा एक फार मोठा लेखक आहे, त्यांचं हाऊस मेड ऑफ डॉन नावाचं पुस्तक प्रकाशित झालं होतं जी अमेरिकन साहित्यामधली एक महत्वाची कादंबरी आहे, तिला 1969 पुलित्झर पुरस्कार भेटला जो की जागतिक साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार एवढाच मान्यता प्राप्त असा पुरस्कार आहे. आणि त्यानंतर मग नेटिव्ह अमेरिकन किंवा अमेरिकन आदिवासींचं साहित्य, आदिवासींच्या कला, आदिवासींचा डान्स, आदिवासी म्युझिक हे सगळ्या जगासमोर आलं, त्याचा एक मला चांगल्या प्रकारे अभ्यास करता आला आणि त्याच्यावर मी माझं संशोधन पूर्ण केलं आणि त्याचं ग्रंथरूपात सुद्धा मी नंतर इंग्रजीमध्ये त्याचं प्रकाशित.
1: सर, तुमचा प्रथम कविता संग्रह पत्ता बदलत जाणारा गनिम हा आहे, त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: खरं म्हणजे पत्ता बदलत जाणारा गनिम जो आहे याच्यामधला गनिम हा जो शब्द आहे तो शत्रू या अर्थाने येतो आणि शत्रू हा फक्त युद्धामधला शत्रू नसतो, हा बाह्य जगतामधला शत्रू असतो, हा आपल्या मनामध्ये पण एक शत्रू असतो. मला असं वाटतं की हा एकच शत्रू नसतो, अनेक प्रकारचे गनिम, अनेक प्रकारचे शत्रू आपल्या अंतर्गत असतात. खरं म्हणजे आपला कोण पराभव करतं यापेक्षा आपण कोणत्या मानसिकतेने जगतो याच्यावर विचार करण्याची सुद्धा गरज आहे. त्यामुळे गनिमाच्या अनेक छटा मी समाजामध्ये जगताना या जातीव्यवस्थेमध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये, भारतीय समाज जीवनामध्ये शोधण्याचा एक प्रयत्न केला आणि मग त्याच्यावर मी त्या काही कविता रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला. ही खरं म्हणजे एका अर्थाने माझीच मला ओळख आहे. मला असं वाटतं की माझ्या सुद्धा एक गनिम आहे आणि प्रत्येक माणसामध्ये सुद्धा एक गनिम आहे जो कधी कधी त्याच्या विरुद्धच काम करत असतो. अशा काही कविता, जवळपास 100 कविता मी गनिम हे थीम घेऊन त्या लिहिल्या आणि मग त्या प्रकाशित केल्या आणि त्या कविता मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी त्याच्यावर नंतर मग त्याची मांडणी केली, त्याचं भाषांतर केली आणि त्यानंतर पुढे.
1: या पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी एक उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारावं असं वाटतं की काय सांगायचंय तुम्हाला?
0: मॅडम, हे जे पुस्तक आहे गनिम याचं मुखपृष्ठ महत्वाचे चित्रकार दासू भगत यांचं आहे. दासू भगत हे असे चित्रकार की त्याने माझ्या कविता सगळ्या वाचल्या आणि मग त्यांनी चित्र तयार केलं.

0: त्याच्यामध्ये जो गनिम आहे, ह्या गनिमाची अंतर्गत आणि बाह्य दोन्ही रूप त्यांनी आपल्या या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक अर्थाने जो गनिम येतो तो असा भाता बाण असं घेऊन येतो, त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा, त्याचं रूप सुद्धा त्यांनी आपल्या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मनाच्या दाट गुहेमध्ये सुद्धा एक गनिम असतो, त्याचं सुद्धा एक चित्रण कुठतरी आलं पाहिजे, हेही त्यांनी या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि या चित्राला पूरक म्हणून या संग्रहामध्ये अनेक प्रकारचे त्यांनी रेखाटनं तयार केली जी की त्या त्या कवितेला पूरक आहेत. म्हणजे जवळपास 100 कवितांमध्ये जवळपास 30-40 रेखाटनं त्यांनी केली आणि त्या प्रत्येक रेखाटनामध्ये ही कविता काय सांगते
1: हे दाखवून दिले,
0: कोणत्या प्रकारचा आवाज हिला द्यायचा आहे, कोणत्या प्रकारची साथ घालायची आहे हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न. त्यामुळे दासू भगतने याच्यावर खूप काम केलेलं असं मला वाटतं.
1: सर, तुमच्या कविता संग्रहातील काही कविता अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत,
0: हो
1: काय सांगाल?
0: खरं म्हणजे ही कविता जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा काही लोकांनी उत्स्फूर्तपणे याची भाषांतर केली. म्हणजे मला न सांगता मला एका गुजराती कवीनी असा फोन केला की सर, तुमच्या संग्रहामधल्या ह्या कविता मला फार आवडल्या. डॉक्टर वनकर नावाचे कवी आहेत, म्हणजे ते सायकॉलॉजिस्ट आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत फार मोठे. त्यांनी उत्स्फूर्तपणे त्या कविता भाषांतरित केल्या आणि गुजरातीमध्ये भाषांतरित करून मला ते पाठवल्या की ह्या कविता सर मला अशा अशा आवडल्या, मी ह्या गुजरातीमध्ये आता ट्रान्सलेट करू. ह्या मला एक आश्चर्याचा धक्का होता. त्याचबरोबर एक हिंदीमधले ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक नानासाहेब गोरे म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी हा संपूर्ण संग्रह हिंदीमध्ये गनिम या नावाने भाषांतरित केला आणि तो राजस्थानमधल्या एका प्रकाशकाकडून तो प्रकाशित झाला. त्यानंतर याच्यामधल्या काही कविता, खरं म्हणजे हा संग्रहच ओझोन लेयर या नावाने डॉक्टर सुनील राऊत, जे की महात्मा फुलेंच्या साहित्याचे अतिशय चांगले अभ्यासक आहेत, त्यांनी महात्मा फुलेची अखंड भाषांतरित केली इंग्लिशमध्ये. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाचे एक सन्माननीय विद्यार्थी आणि एसआरटी विद्यापीठाचे पहिले माननीय कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या मुठभर माती नावाचं जे आत्मकथन आहे, बंच ऑफ सॉइल, हे त्यांनी भाषांतरित केलं. तर त्यांना माझ्या कविता आवडल्या आणि मग त्या कविता त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या. त्याचं शीर्षक त्यांनी ओझोन लेअर असं ठेवलं, ओझोन वायू जो आहे तो माणसाच्या जगण्यासाठी किती आवश्यक आहे, त्याच्यावरून त्यांनी ओझोन लेअर असं त्याचं भाषांतर केलं. आणि पुण्याचे प्रकाशक दिलीप लाठी यांनी त्यांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून ते प्रकाशित केलं. तर ह्या तीन भाषेमध्ये तर गेल्याच कविता, त्याशिवाय काही मित्रांनी आमच्या उर्दूमध्ये पण ह्या कविता भाषांतरित केलेल्या आहेत. हो, उर्दूमध्ये पण त्या कविता पोहोचलेल्या आहेत.
1: कविता लेखन तर तुम्ही करताच, पण तुमचं समीक्षा आणि वैचारिक लेखन सुद्धा बरंच आहे, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: हा, कविता लिहितानाच जो काही विचार आपल्या मनात येतो, प्रामुख्यानं सामाजिक विचार ज्या अंगाने मी विचार करतो, त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं वैचारिक वाटचालीमध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठे किंवा सामाजिक परिवर्तनामध्ये जे काही पूरक अशा प्रकारचे विचार असतात त्या विचारांना मी बऱ्याचदा प्राधान्य देतो. आणि त्यामुळं समीक्षेमध्ये सुद्धा मी काय केलं की या लेखक कवींचं जे काही लिखाण आहे त्याचा एक चिकित्सकपणे मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यावर भाष्य करण्याचं काम मी माझ्या संग्रहाच्या माध्यमातून केलं. जसं की अस्मितेच्या नव्या वाटा जसा आपण उल्लेख केला, या समीक्षा ग्रंथामध्ये मी प्रामुख्याने वामनदादा कर्डकांची एकूण कविता, खरं म्हणजे वामनदादा कर्डकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही चरित्र आहे ते काव्यरूपानं मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मराठीमधलाच नव्हे तर जगातल्या एकूणच वाङ्मय प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीचं जीवन बालपणापासून ते अंत्यविधीपर्यंत कवितेच्या माध्यमातून मांडण्याचं काम वामनदादा कर्डक या कवीनी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खरं म्हणजे मराठीमध्ये कविता लिहिल्या, हिंदीमध्ये पण त्याच्या कविता आहेत आणि केवळ बाबासाहेबांचं जीवन नाही तर जागतिकीकरणापर्यंत त्यांच्या अनेक प्रकारच्या कविता आहेत. जवळपास 15-16 हजार कविता वामनदादा कर्डकांनी लिहिल्या असं म्हणतात. तर मी त्यांच्या कवितेवर सुद्धा एक वैचारिक लेख समीक्षेच्या माध्यमातून मांडला. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर एक निळ्या नभातला लाल तारा असं त्या लेखात शीर्षक आहे, तो या ठिकाणी मांडला. वसंत आबाजी डहाके जे मराठीमधले अतिशय महत्वाचे कवी आणि समीक्षक आहेत, लेखक आहेत, त्यांनी मराठी साहित्य आणि संस्कृती यावर एक अतिशय मोठा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं परीक्षण मी केलं. जवळपास 350-400 पानाचा तो डेमी आकारातला मोठा ग्रंथ आहे, त्याचं मी परीक्षण केलं. अरुण काळे, हेमंत दिवटे किंवा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, ज्यांनी की आदिवासी साहित्यावर फार मोठा संशोधन प्रकल्प केला होता, त्याच्यावर सुद्धा

0: मी भाष्य करण्याचं काम केलं. तर हे एकूण समीक्षेच्या अंगाने ते मांडण्याचा प्रयत्न केला मी स्मृतीच्या नव्या वाटामध्ये. आणि त्यासोबत काही परिवर्तनवादी जी काही विचार परंपरा आहे त्याची मांडणी सुद्धा मी माझ्या वैचारिक लिखाणामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं फुले आंबेडकरी साहित्य भान आणि भूमिका असा एक समीक्षा ग्रंथच म्हणा तो मी त्या वैचारिक लिखाणाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेला आहे. समीक्षेमध्ये मला प्रामुख्यानं विलास सारंग जे आहेत अतिशय मोठे लेखक आहेत, इंग्लिशचे प्राध्यापक होते, मुंबई विद्यापीठात ते होते, नंतर व सौदीमध्ये त्यांनी काही दिवस काम केलं. त्यांनी समीक्षेमध्ये, कथेमध्ये, कवितेमध्ये आणि कादंबरीकार म्हणून फार मोठं काम केलेलं आहे. त्यांची समीक्षा मी खऱ्या अर्थाने महत्वाची मानतो. त्यासोबत भालचंद्र नेमाडे आणि नागनाथ कोतापल्ले सर यांचं सुद्धा समीक्षेमधलं काम मला महत्वाचं वाटतं.
1: सर, आपण वाचन भरपूर करत असाल, आवडता लेखक किंवा कवी कोणता आहे?
0: खरं तर आता खूप आवडते कवी लेखक आहेत असं एक सांगणं म्हणजे थोडस बाकीच्या कवी लेखकावर अन्याय करण्यासारखं होऊ शकतं. परंतु मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे इंग्रजीमधले मी अनेक कवी वाचले ज्याचा मला कविता लिहिताना खरं म्हणजे न सांगता काही त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर, ज्याच्यामध्ये डब्ल्यू बी येट्स आहे हा अतिशय महत्वाचा कवी इंग्रजीमधला, किंवा पी बी शेली आहे, किंवा वर्ड्सवर्थ आहे, किंवा मी त्याचा उल्लेख केला होता की एन स्कॉट ममाडी आहे, लेसी मर्मन सिल्कू आहेत, हे इंग्रजीमधले फार महत्वाचे लेखक कवी आहेत. फ्रान्सिस बेकन नावाचा एक फार मोठा निबंधकार इंग्रजीमधला आहे, तो मला फार अतिशय चांगला वाटतो आणि जीवनावर भाष्य करणार वाटतो. मराठीमध्ये खरं म्हणजे खूप नावं मला सांगता येतील असं या निमित्ताने, परंतु ज्याचा माझ्या एकूणच लिखाणामध्ये मी महत्वाचा रोल मानतो त्याच्यामध्ये दोन कवी खरंच म्हणजे महत्वाचे वाटतात मला. एक वसंत आबाजी डहाके आणि दुसरे कवी ग्रेस, यांच्या कविता मी फार बारकाईने वाचल्या आणि मला त्या कविता बऱ्याचदा माझ्याच कविता अशा वाटायच्या, तर त्यांचा मला फार महत्वाचा रोल असं वाटतो. अनेक कवींचे नाव मला सांगतात, जसं की मी अरुण काळेचं नाव सांगितलं. अरुण काळे हा जागतिकीकरणावर अतिशय चांगल्या प्रकारची कविता लिहिणारा एक कवी आहे. नंतर लोकनाथ यशवंत नावाचा एक कवी आहे ज्यांचे चार कविता संग्रह प्रकाशित झाले, परंतु त्यांनी मी असं म्हटलं त्यांच्यावर भाष्य करताना की मराठी कवितेची बाराखडी बदलणारा हा कवी आहे. त्यांनी म्हणजे गझल पण नाही, मुक्त छंदातली कविता पण नाही, परंतु तुकड्या तुकड्यामधून एक अतिशय गंभीर स्वरूपाची वैचारिक कविता मराठी जगताला दिलेली आहे, त्यामुळे मला ते पण आवडतात. असे बरेच नाव सांगते, परंतु मी काही म्हणजे वानगी दाखल काही नाव तुम्हाला
1: सांगते. सर, तुम्हाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, प्रथम पुरस्कार तुम्हाला केव्हा मिळाला आणि त्यावेळेची तुमची मनस्थिती काय होती?
0: खरं तर आता कविता कळणं किंवा एखाद्या कवीची कविता आपल्याला कळती का हा एक फार मोठा प्रश्न असतो.
1: नक्कीच,
0: बऱ्याचदा माझी कविता अनाकलनीय आहे असं मला बऱ्याचदा माझे मित्र म्हणतात किंवा काही समीक्षक पण म्हणतात. तर मला असं वाटलं की आपल्याला कविता आवडते आपण ती लिहित जायचं, त्याला पुरस्कार मिळतील न मिळतील हा पुढचा भाग आहे. परंतु अचानकपणे मला एक पुरस्कार घोषित झाला औरंगाबादचा. त्यावर्षी मला असं वाटतं पहिल्यांदाच त्यांनी महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी साहित्य पुरस्कार देण्याचं ठरवलं होतं. आणि मग त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काव्य पुरस्कार मला घोषित केला 2010-12 दरम्यान. तर तो घोषित केल्यानंतर मला थोडं आश्चर्य वाटलं की आपली कविता पुरस्कारापर्यंत जाऊ शकते याचं मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. तर मला असं वाटलं की आणि ही कविता आवडण्यासारखी आहे याचं मला खूप छान वाटलं आणि त्याचा मला की मनस्वी आनंद झाला की आपली कविता लोकांपर्यंत जाते. ते म्हणजे कविते एखादा पुरस्कार मिळणं म्हणजे एखाद्या अर्थाने ती कविता मान्यता प्राप्त होते, तर तो मान्यता प्राप्त होण्याचा जो काही आनंद होता तो मला त्या कवितेच्या माध्यमातून मिळाला, त्याचा एक मनस्वी आनंद मला वाटला.
1: तुम्ही देश विदेशातील साहित्य संमेलनांना भेटी दिलेल्या आहेत,
0: हो यस.
1: एखादा अनुभव, छान असा अनुभव सांगता येईल?
0: हे खरं म्हणजे थोडंसं गमतशीर आहे की मी बाहेर जाऊन मराठी साहित्यामध्ये काहीतरी आपण असं करू असं मला काही वाटलं नव्हतं. परंतु काय झालं की आमचे काही मित्र आहेत नागपूरचे, त्यांनी एक दिवस काय केलं की कोविडचा काळ होता आणि एकमेकांना भेटणं संभाषण करणं शक्य नव्हतं, मग त्यांनी वामनदादा कर्डकच्या जयंतीच्या निमित्ताने एक व्याख्यान ठेवलं आणि मला सांगितलं की सर याच्यावर तुम्ही बोलाल का तेव्हा माझ्याकडे वामनदादा कर्डक अध्यासन होतो विद्यापीठाचं, त्यामुळे मग

0: त्यांनी माझं नाव शोधून काढलं आणि मला त्यांनी फोन केला. म्हटलं हरकत नाही. तर मग मी वामनाच्या निमित्ताने जवळपास एक दीड तास त्या विषयावर बोललो होतो तेव्हा ऑनलाईन व्याख्यानाच्या माध्यमातून. तर त्यांना ते माझं एवढं आवडलं की ते म्हणाले की सर आम्ही अशा अशा प्रकारचा उपक्रम राबवतो आणि आमचं दुसरं आंबेडकरी साहित्य संमेलन हे मलेशियामध्ये होणार आहे, तर तुमची इच्छा आहे का यायची? म्हटलं हरकत नाही, बघेन म्हटलं मी. मग त्यांनी मला सांगितलं की आम्हाला असं वाटतं की या संमेलनाचं अध्यक्षपद तुम्ही स्वीकारावं. तर मी पहिल्यांदा मलेशियाला त्या संमेलनासाठी गेलो आणि अध्यक्ष म्हणून तिथं मी भाषण केलं आणि पाहिलं की मलेशियामधले काही लोक आणि काही आपली महाराष्ट्रीयन माणसं ही त्या ठिकाणी संमेलन अटेंड करतायत, कविता वाचतायत, कथा सांगतायत, वैचारिक देवाणघेवाण करतायत. तर हा एका आपल्या सीमेच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारचा विचार मांडणं मला असं वाटतं तेव्हा महत्वाचं होतं आणि अध्यक्ष म्हणून मला त्याचा एक फार चांगला अनुभव त्या ठिकाणी आला.
1: नवसाहित्यिकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: खरं म्हणजे नवसाहित्यिकांना संदेश देणं तसं सोपी गोष्ट नाहीये, कारण हे जे नवसाहित्यिक आपण ज्यांना म्हणतो हे अतिशय सजग अशा प्रकारचे म्हणजे लेखक आहेत. आणि आता आपण जर थोडा विचार केला 50, 60, 70, 80 किंवा 90, 2000 दरम्यानचा आणि 2020 नंतरचा, आपल्या असं लक्षात येतं की आता जग हे ओपन झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे सगळ्या लोकांना. एक काळ असा होता की तुम्हाला महत्वाचा ग्रंथ पाहिजे असेल तर तुम्हाला बाहेर कुठतरी जाऊन तो ग्रंथ प्राप्त करावा लागायचा, तो सहजपणे मिळत नव्हता.
1: त्या गावाला जाऊन
0: आता जसं मी हैदराबादला,
1: तुम्ही सांगितलं
0: हैदराबादला PhD करण्यासाठी मला जावं लागलं, तिथून ग्रंथ घ्यावं लागले, किंवा आता एखाद्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात जावं लागतं, तशी आता अवस्था नाही. म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्हाला ग्रंथ सहजपणे उपलब्ध होतात, म्हणजे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला सहजपणे ग्रंथ मिळतात. ज्याच्यामध्ये एक आर्काईव्ह नावाची एक वेबसिरीज आहे फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय की जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचं नाव टाकलं तर ते पुस्तक आहे त्या अवस्थेमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतं, तुम्ही ते वाचू शकता. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला असं वाटलं की याची मला प्रिंट घ्यायची तर त्या पुस्तकाची PDF कॉपी तुम्हाला मिळते, त्याची प्रिंट पण तुम्हाला सहजपणे कधी कधी मोफत स्वरूपात सुद्धा प्राप्त करता येते आणि ते वाचता येतं. असे अनेक दुर्मिळ ग्रंथ, म्हणजे अनेक वैचारिक ग्रंथ तुम्हाला सहजपणे मिळतात, कविता संग्रह मिळतात, अनेक चित्रकारांची चित्र पाहायला तुम्हाला मिळतात. म्हणजे इतकं मोठं ओपन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आहे, त्यामुळे ते ह्या अलीकडच्या पिढीच्या लोकांना हे उपलब्ध आहे. आणि एक प्राध्यापक म्हणून मी असं पाहिलं की अनेक विद्यार्थी याचा उपयोग करून घेतात, ऑनलाईन जे काही नॉलेज आहे त्याचा सकारात्मक फायदा ते घेतात, हा एक भाग आहे. याशिवाय मी असं पाहिलं की यूट्यूबवर सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. मग जगातल्या अनेक दुर्मिळ पुस्तकावर कुठल्या जगातल्या एखाद्या कोपऱ्यातल्या समीक्षकाने साहित्यिकाने केलेलं भाष्य, त्याची समीक्षा, त्याचं थोडक्यात एखाद्या प्रत्येक चॅप्टरचं धड्याचं रसग्रहण हे तुम्हाला पाहायला मिळतं, हा एक अलीकडचा फायदा फार मोठा याच्यामध्ये आहे. याशिवाय अनेक पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक प्रकारचे ग्रंथ तुम्हाला परिचित होतात, उपलब्ध होतात, ऐकायला मिळतात, त्याच्यातून भाष्य ऐकायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये मी आणखी एक गोष्ट पाहिली की कवितेचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे अनेक फोक सॉंग्सचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, अनेक संगीतकारांचे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं संगीत ऐकायला मिळतं. असे दुर्मिळ गायक आहेत, त्यांची गीतं किंवा त्यांच्या रचना तुम्हाला ऐकायला मिळतात. तर कधी कधी अलीकडचे नवोदित जे गायक आहेत, संगीतकार आहेत, यांच्या सुद्धा रचना तुम्हाला सहजपणे प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतात, हे याचं उदाहरण आहे. मी असं सांगेन की उर्दूमध्ये फार चांगल्या प्रकारचं काम याच्यामध्ये होतं. एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जुने कवी, नवीन कवी, अलीकडच्या पिढीचे कवी ह्या सगळ्यांच्या कविता ते सादर करतात, त्याला दाद देतात आणि जीवनाचं एक तत्वज्ञान सुद्धा ते कळून घेऊ शकतात. अशा अनेक प्रकारची गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत ज्या की नवोदित साहित्यिक त्याच्यातून फायदा करून घेऊ शकतात. म्हणजे साहित्य हे आता जर वाचक असेल, चांगला ऐकणार असेल, तर त्याच्यासाठी ऑडिओ बुक सुद्धा अनेक, म्हणजे भाषिक मर्यादा न पडता साहित्य तुम्हाला उपलब्ध होतं, त्यामुळे त्याचा एक चांगला उपयोग हा नवोदित पिढीचा लेखक, कवी किंवा समीक्षक हा करून घेऊ शकतो. ऑनलाईनचा आणखी एक उपयोग काही तरुण मंडळी असं करतात, म्हणजे आपण अलीकडे बघा की जगातले सगळे पर्यावरणवादी आपल्या भूमिका एकमेकांना कळवण्याचं काम ते करतात, सगळा तरुण वर्ग एकमेकांना आपल्या भूमिका मांडण्याचं काम करतात, कवितेच्या माध्यमातून म्हणा, साहित्याच्या माध्यमातून म्हणा, किंबहुना एखादा नवीन विचार जर जन्माला येत असेल तर तो तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा ह्या नवीन

0: ज्ञानाच्या माध्यमातून ते एकमेकांना करतात. मला असं वाटतं की त्यामुळे जग हे खऱ्या अर्थाने म्हणजे जे आपण सात खंडामध्ये विभाजित असं जग म्हणायचो, म्हणजे मग आफ्रिकन्स असतील, अमेरिकन्स असतील, एशियन्स असतील किंवा ऑस्ट्रेलियन्स असतील किंवा युरोप असेल, ह्या जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रकारच्या संवेदना, भावना, विचार हे एकमेकांना कळवण्याचं काम आता हे विज्ञान करतं. याचा उपयोग हा नवीन पिढी अतिशय चांगल्या प्रकारे करते आहे आणि त्याच्या ह्या ज्या पाऊलखुणा आहेत, हे ठसे जे आहेत, हे त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे मला असं वाटतं की विज्ञानाचा खऱ्या अर्थाने चांगला उपयोग सुद्धा अलीकडच्या काळात होतो. म्हणजे मोबाईल किंवा ह्या यंत्रणेला फक्त नाव ठेवण्यापेक्षा त्याचा सकारात्मक उपयोग सुद्धा आपल्याला करता येतो आणि तरुण पिढी त्या प्रकारे करते असं मला वाटतं या निमित्ताने.
1: सर, आज तुम्ही इथं आलात आणि आपल्या साहित्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्यिक डॉक्टर उत्तम अंभोरे यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेतलं. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात साहित्य विषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 आणि 46 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
4: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलन. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी आयआयटी मुंबईनं प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो. दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असं ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबर नंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात पुढचं वर्षभर पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीनं पाणी आरक्षणाचं नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. टंचाईग्रस्त गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्यानंतर संबंधित प्रस्तावाला 48 तासांच्या आत मंजुरी मिळेल याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात सर्वत्र एल निनोच्या प्रभावामुळे सोयाबीन कापूस आणि खरीपाची पिकं उद्ध्वस्त झाली असून राज्य शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभा या संघटनेनं केली आहे. बियाणं आणि खतांचा खर्च त्याबरोबरच पिकांची संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. थकीत उपसा सिंचन योजनांची कर्ज तातडीनं माफ करावीत. गायरान देवस्थान वर्कर्स आणि वन जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या मागण्या संघटनेनं केल्या आहेत. पावसाअभावी पिकं करपली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारनं राजकारण बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते आज लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्नाटक आणि तामिळनाडूनं परिस्थिती ओळखून दुष्काळ जाहीर करून एनडीआरएफकडे प्रस्ताव पाठवले मात्र महाराष्ट्र सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे असा आरोप त्यांनी केला. तातडीनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करत शेतकरी काँग्रेस पक्षानं आज बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयावर धडक बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर कराव्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रेणापूर तहसील कार्यालयासमोर जोरदार हलगी नाद आंदोलन केलं. शेतकऱ्यांना

हेक्टरी 1 लाख ते 2 लाख रुपये मदत द्यावी, विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क आणि शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या. जागतिक पातळीवर रोजगाराच्या गरजा बदलत असून त्यानुसार महाराष्ट्रातल्या युवावर्गाला कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम केलं जात आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते आज बोलत होते. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करावा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा, तसंच परदेशातल्या रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. राज्यातल्या युवक युवतींना परदेशातल्या रोजगार संधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया भाषिणी मित्रा आणि महिमा यांच्यात आज सामंजस्य करार झाला. भाषांतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचं मोफत आणि सुलभ प्रशिक्षण मिळणार असून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधल्या विद्यार्थ्यांना या प्रायोगिक प्रकल्पाचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात सुरू झालेलं आदर्श जमीन व्यवहार नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागानं दिले आहेत. त्याकरता प्रत्येक कार्यालयासाठी 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय भूसंसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयक 2026 संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या एक जिल्हा एक नोंदणी, ई प्रमाण, आदर्श कार्यालय, ई नोंदणी यासारख्या उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी दखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळाचौकी भागातल्या एका गणपती मंडपात विजेचा झटका लागून 8 वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर काही जखमी झाल्याप्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही दुर्घटना झाली होती. या प्रकरणी दाखल केलेला एफआयआर, प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेत असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांना 3 आणि मिक्स मार्शल आर्टमध्ये भारतीय खेळाडूला 1 पदक मिळालं. या खेळांमधल्या भारताच्या कामगिरीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशू धिल्लननं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं

0: नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पदक तालिकेत भारत सध्या 5 रौप्य आणि 1 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानावर आहे. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
1: मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतले प्राध्यापक दीपक धर यांना जयंत नारळकर जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ रजनी भिसे आणि डॉ शुभदा चिपळूणकर यांना डॉ कमल रणदिवे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी 2,51,000 रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत महालक्ष्मी इथल्या किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन विविध सेवाकार्याची पाहणी केली. त्यानंतर कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या अंतिम अवस्थेतल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या सुकून निलाय पॉलिएटिव्ह केअर केंद्रांनाही राज्यपालांनी भेट दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलनं. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी आयआयटी मुंबईनं प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों,
2: आई एम हियर.
3: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
2: बुद्धू, सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉडला करा बाय बाय. आरबीआय सांगते,
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
6: विजयापासून विक्रमापर्यंत,
5: प्रत्येक खेळ,
6: प्रत्येक खेळाडू
5: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
6: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
5: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
6: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
7: अठराशे 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
8: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
7: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार

0: विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
1: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: प्रसार भारतीच्या OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाले आहेत. आता ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय राजकारणात एक नवा अध्याय रचत त्यांनी केवळ प्रशासनाला गती दिली नाही

0: नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय राजकारणात एक नवा अध्याय रचत त्यांनी केवळ प्रशासनाला गती दिली नाही तर देशवासियांच्या विचारांनाही एक नवी दिशा दिली आहे. या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी आणि देशाला वसाहतवादी मानसिकतेच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी 2022 स्वातंत्र्यदिनी विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी देशवासियांना पंचप्रण घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. गुलामीच्या खुणा पुसून टाकणं, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणं आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळकट करणं या उद्देशानं प्रधानमंत्र्यांनी अनेक ऐतिहासिक आणि साहसी निर्णय घेत भारतीय अस्मितेच्या पुनरुज्जीवनाला चालना दिली आहे. या विषयावर आपण चर्चा करत आहोत स्तंभ लेखक आणि विश्लेषक पंकज जयस्वाल यांच्याशी. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. 2022 स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी सर्व नागरिकांना पंचप्रण घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यातील दोन महत्वाचे प्रण म्हणजे आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्तता. या दोन मुद्द्यांचं विवरण कसं कराल?
1: आपण जर बघितलं तर पंचप्रणामागे स्वतःची मूळ ओळख आणि ऐतिहासिक सामर्थ्य पुन्हा स्वीकारण्याची भावना आहे. भारत हा देश शून्य, दशांश पद्धत, आयुर्वेद, खगोलशास्त्र, धातुशास्त्र आणि वास्तुशास्त्र यासारख्या अनेक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणारा देश होता. चरक असू द्या किंवा सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिरी यासारखे ऋषी शास्त्रज्ञांचा वारसा आपल्याला मिळाला होता आणि त्याचा आपण अभिमान बाळगलाच पाहिजे. वसुधैव कुटुंबकम ही आपलं मूळ तत्व होतं. आज जग जिथे संघर्षमय आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, तिथे भारताचे हे विचार दिशा देणारे ठरवतात. अजिंठाची लेणी असू द्या किंवा दक्षिण भारताची भव्य मंदिरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जलदुर्ग आणि किल्ले, तसेच विविध लोककलांचा वारसा ही आपली जागतिक स्तरावरील ओळख आहे. आणि या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करणे आणि त्यावर गर्व असणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दीर्घकाळ राहिलेल्या परकीय राजवटीमुळे भारतीय माणसात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झालाय आणि तो म्हणजे काय तर पाश्चिमात्य जे आहे ते सर्वोत्कृष्ट आणि भारतीय ते मागासलेले. म्हणून ही विचारसरणी मोडून काढणे खूप महत्वाचं आहे, तेव्हाच आपण मानसिक गुलामगिरीतनं मुक्त होऊया. म्हणून जसे आपण भाषेच्या बाबतीत म्हणतो तर इंग्रजी ही केवळ संवादाची किंवा ज्ञानाची एक भाषा आहे, ती बुद्धिमत्तेचे किंवा गुणवत्तेचे गमक असू शकत नाही. मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रात प्रादेशिक भाषांना प्राधान्य देणे हा मुक्तीचा पहिला टप्पा असणार आहे. तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि विचारसरणीच्या बाबतीत केवळ पाश्चिमात्य देशांचे अनुकरण न करता आत्मनिर्भर भारत या संकल्पना आत्मसात करणे, आपल्या गरजेनुसार भारतीय उपांचा शोध घेणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय तर मानसिक गुलामगिरीतून मुक्ती ही नवीन विचारसरणी अंगीकारण्यासाठीची पूर्व अट आहे, तर वैभवशाली वारशाचा अभिमान हा राष्ट्राचा पाया आहे.
0: सरकारनं गेल्या काही वर्षात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांपैकी एक म्हणजे वसाहतकालीन कायदे बदलून भारतीय न्याय संहिता आणणं. या बदलाचं महत्व काय सांगाल?
1: भारतीय न्याय संहिता ही नागरिकांचे मूलभूत हक्क जपणे आणि पीडितांना जलद व योग्य न्याय मिळवून देणे या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. यात गुन्हेगाराला केवळ सुगावा किंवा शिक्षा देणे नव्हे तर समाजात न्यायाची पुनर्स्थापना करणे ही मुख्य ध्येय आहे. नवीन संहितेमध्ये वसाहतवादी कायदा पूर्णपणे रद्द करण्यात आलाय. राजद्रोहाऐवजी आता देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या कृत्यांवर स्पष्ट आणि कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे, जेणेकरून सत्तेविरोधातील टीका आणि देशविरोधातील कट यात स्पष्ट फरक राहील. झिरो FIR म्हणजे आता नागरिक कोणत्याही पोलीस ठाण्यात किंवा ऑनलाईन FIR नोंदवू शकतात, ज्यामुळे घटनास्थळ किंवा कार्यक्षेत्राच्या नावाखाली होणारा विलंब टळेल. महिला आणि बालकांच्या सुरक्षितेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांसाठी स्वतंत्र आणि अधिक कठोर प्रकरणांची रचना करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांसाठी फाशी किंवा जन्मठेपेची तरतूद अधिक स्पष्ट व कठोर करण्यात आली आहे. अशा गोष्टींमुळे भारतीय न्यायसंहिता लोकांसाठी अनुकूल झाली आहे. भारतीय न्यायसंहिता हा केवळ कायद्यांमधील तांत्रिक बदल नसून तो स्वतंत्र भारताच्या गरजा, आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय मूल्यांनुसार तयार केलेला कायदेशीर पाया आहे. वसाहतवादी मानसिकतेचे ठसे पुसून नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि न्यायिक प्रक्रियेत पारदर्शकता व गती आणणे या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वात मोठे महत्व आहे.
0: मनाचा वसाहतवाद नष्ट करण्यात शिक्षणाची भूमिका सर्वात मोठी असते हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रादेशिक भाषांमधून व्यावसायिक शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानं काय बदल अपेक्षित आहेत?
1: मनाचा वसाहतवाद नष्ट करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन

0: म्हणजे काय तर शिक्षण पद्धती. म्हणून केंद्र सरकारने 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आणि प्रादेशिक भाषांमधून व्यावसायिक शिक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जसं प्राथमिक स्तरावरती किमान इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषा किंवा स्थानिक भाषेतून शिक्षण अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक पाया मजबूत व्हायला लागलाय. ग्रामीण आणि प्रादेशिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड संपून त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. पूर्वी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन यासारखे उच्च शिक्षण केवळ इंग्रजीत उपलब्ध होते. आता ते मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा भारतीय भाषांमध्ये या अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रादेशिक भाषांमधील शिक्षणामुळे तळागाळातील प्रतिभेला स्वतः सिद्ध करण्याची समान संधी आता मिळत आहे. जेव्हा स्थानिक भाषेत उच्च तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण दिले जाते तेव्हा तरुण आपल्या परिसरातील, शेतातील किंवा स्थानिक उद्योगांमधील समस्यांवरती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तरे शोधू शकतात. यामुळे स्थानिक गरजांसाठी स्वदेशी संशोधन ही संकल्पना बळकट आता होत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रादेशिक भाषांमधील व्यावसायिक शिक्षण हा केवळ एक शैक्षणिक बदल नसून ती भारताची वैचारिक आणि सांस्कृतिक मुक्तीची सनद आहे. या निर्णयामुळे भारताचा तरुण वर्ग असा तयार होत आहे जो आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असेल पण ज्याच्यामुळे आपल्या संस्कृतीत रुळलेली असतील.
1: सरकारी कामकाजात भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी खास प्रयत्न केले जात आहे. यात राम मंदिराची पुनर्स्थापना, आपल्याकडून चोरून नेलेल्या मूर्तींना परत आणण्यात आलं, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान वाढवण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांबद्दल काय सांगाल?
0: पहिले 67 वर्ष म्हणजे 2014 पूर्वीचा काळ जर आपण बघितला तर या प्रदीर्घ काळात फक्त 13 प्राचीन मूर्ती किंवा कलाकृती भारतात परत आणण्यात सरकारांना यश मिळाले होते. परंतु 2014 ते 2026 आतापर्यंतच्या या 12 वर्षाच्या काळात सरकारने जवळपास 600 वरती दुर्मिळ ऐतिहासिक मूर्ती आणि सांस्कृतिक वस्तू भारतात यशस्वीपणे परत आणल्या आहेत. दुसरं महत्वाचं म्हणजे राम मंदिर पुनर्स्थापना. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. जवळपास 3,000 करोड रुपये जनभागीदारीतनं उभे करून भारताचं सामाजिक प्रतीक उभं करण्यात आलं आहे आणि SBI अहवालानुसार राम मंदिर आणि उत्तर प्रदेशातील आध्यात्मिक पर्यटनामुळे राज्याच्या महसुलात जवळपास 25,000 कोटींची वाढ अपेक्षित आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कायापालट करण्यात येत आहे आणि त्यातच ब्रिटिशांच्या काळापासून चालत असलेला सेंट जॉर्ज क्रॉसचा रेड क्रॉस ध्वजावरून हटवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रेरित अष्टकोणी निळासील समाविष्ट करण्यात आला आहे आणि लंडनचे राजाच्या नावाने ओळखला जाणारा राजपथ बदलून कर्तव्यपथ करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीचे जतन हे केवळ शब्दात न राहता सरकारी धोरण आणि अंमलबजावणीचा एक मुख्य स्तंभ बनला आहे. यामुळे नागरिकांमध्ये आपल्या वैभवशाली वारशाबद्दल स्वाभिमान आणि आत्मविश्वास पुनर्जीवित झाला आहे.
1: नव्या भारताचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वसाहतवादाचे जुने ठसे पुसण्याचा वसा घेणं महत्वाचं आहे. यात ब्रिटिशकालीन नाव बदलणं, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी अशा भारताच्या ऐतिहासिक नेतृत्वांचा गौरव वाढवणं असे निर्णय घेतले गेले. युनेस्कोच्या यादीत अनेक भारतीय वास्तू आणि कलांची भर पडली, याचं महत्व कसं सांगाल?
0: स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके भारतावरती ब्रिटिशकालीन विचारांचे आणि नाव प्रतीकांचे सावट होते आणि काही प्रमाणात आहे. नव्या भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी हे वसाहतवादी ठसे पुसून आपल्या खऱ्या ऐतिहासिक नायकांचा गौरव करणे आणि सांस्कृतिक ठेव्याला जागतिक स्तरावरती नेणे हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी मोदी सरकारने बऱ्याचशा गोष्टींवरती कार्य करायला सुरुवात केली. त्यातील शिवरायांचे लष्करी नेतृत्व, आरमार उभारणी आणि गड किल्ल्यांचे स्थापत्यशास्त्र याला राष्ट्रीय आणि जागतिक पटलावर आणले जात आहे. तसेच कर्तव्य पथावर नेताजींचा 28 फूट उंच भव्य ग्रॅनाइटचा पुतळा उभारण्यात आला आणि 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात सुरुवात झाली. जगातील सर्वात उंच 182 मीटर असलेली सरदार पटेलांचा पुतळा उभारून अखंड भारताच्या निर्मात्याला खरी श्रद्धांजली वाहिली गेली ज्याने देशभक्ती आणि पर्यटनाला एकत्र जोडले. 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाच्या अभूतपूर्व योगदानाचा सन्मान करण्यासाठी जनजातीय गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तसेच आपली संस्कृती आणि जसं ढोलावीरा आणि रामप्पा मंदिर सिंधू संस्कृतीचे 5,000 वर्ष जुने नगर रचना कौशल्य दाखवणारे ढोलावीरा आणि 13व्या शतकातील तिरंगणाऱ्या विटांचे रामप्पा मंदिर यांचा समावेश झाल्याने भारताच्या प्राचीन विज्ञानाची मोहर जगावरती उमटली. असेच अनेक निर्णय घेतल्यामुळे वसाहतवादाचे जुने ठसे पुसणे म्हणजेच भूतकाळाचा द्वेष करणे नव्हे तर आपल्या मूळ ओळखीचा आणि अस्मितेचा स्वीकार करणे होय. ऐतिहासिक नायकांचा गौरव आणि वारशाचे जतन ही नव्या भारताची वैचारिक पायाभरणी आहे ज्याच्या बळावरती भारत 2047 पर्यंत एका विकसित आणि स्वाभिमानी राष्ट्राच्या रूपात जगासमोर उभा राहील.
1: भारताच्या गौरवशाली इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सगळ्या जगासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. यातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग, भरड धान्य, भारतीय औषध परंपरा, लाईफ मिशन याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

0: सांगाल?
1: पाश्चिमात्य जगातील अनियंत्रित उपभोगवाद, मानसिक ताणतणाव आणि हवामान बदलाच्या संकटांवर उपाय शोधताना जगाचे लक्ष भारताच्या परंपरांकडे वेधले गेले आहे. म्हणूनच मोदी सरकारने या प्राचीन ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देऊन आंतरराष्ट्रीय पटलावर मांडले, ज्याचा आज संपूर्ण जगाला फायदा होत आहे आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. दुसरं म्हणजे भरड धान्य संयुक्त राष्ट्र संघाने 2023 आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले. भारताने बाजरी, ज्वारी, नाचणी, वरई यासारख्या धान्यांना श्री अन्नाचा दर्जा दिला. हवामान बदलाच्या काळात ही पिके जागतिक अन्न सुरक्षेचा पाया ठरत आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि कुपोषणावर मात करण्यासाठी सुपरफूड म्हणून जगभरात भरड धान्याची मागणी प्रचंड वाढली आहे. तसंच पारंपरिक वैद्यक शास्त्र आपण कोरोना काळात अनुभवलं आहे, म्हणून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदाला जागतिक प्रमाणावरती प्रसिद्धी मिळवून दिली जात आहे, जेणेकरून पूर्ण जगामध्ये पारंपरिक औषधीच्या पद्धती भारताकडनं आत्मसात केली जावी आणि त्याचा पूर्ण जगाला फायदा व्हावा. तसंच लाईफ मिशन म्हणजे COP26 हवामान परिषदेत भारताने लाईफ म्हणजे पर्यावरणासाठी जीवनशैली ही चळवळ जगासमोर आणली आणि त्याचेही आज फायदे आपण बघतोय. म्हणूनच योग, भरड धान्य, आयुर्वेद आणि लाईफ मिशन यासारख्या उपक्रमांनी हे सिद्ध केले आहे की भारताचा इतिहास केवळ पुस्तकांमध्ये जतन करण्याचा विषय नसून तो आजच्या जगासमोरील संकटांवर मात करणारा जीवंत मार्गदर्शक आहे. या प्राचीन परंपरेमुळे भारत आज जागतिक व्यासपीठावर आदराचे स्थान मिळवत आहे.
0: येत्या काळात भारताला जागतिक स्तरावर विश्वगुरु म्हणून प्रस्थापित करण्यासाठी या वैचारिक क्रांतीची दिशा काय असायला हवी?
1: जेव्हा आपण म्हणतो की विश्वगुरु बनायचं आहे 2047 पर्यंत, म्हणजे आपण कुठे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तर ते म्हणजे भारताची प्राचीन ज्ञान परंपरा आयुर्वेद, गणित, योग, पर्यावरण शास्त्र केवळ श्रद्धेचा भाग न ठेवता त्याला आपण आधुनिक संशोधन, प्रयोग आणि पीयर रिव्ह्यूच्या चौकटीत सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच इंडियन नॉलेज सिस्टम च्या माध्यमातून जगासमोरील आधुनिक समस्यांवरती जसं हवामान बदल, आरोग्य, कृषी यावर परवडणारे आणि शाश्वत उपाय भारताने शोधून दिले पाहिजेत. नंतर पाश्चिमात्य देश सहसा स्वतःच्या फायद्याचा आणि शोषणाचा विचार करतात, या उलट भारताने कोरोना वॅक्सिन मैत्री किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेली मदत, सेवा आणि सहकार्य या तत्वावर आधारित जागतिक धोरण पुढे नेले पाहिजे. तसेच जगातील विकसनशील आणि गरीब देशांच्या समस्यांना जागतिक व्यासपीठांवरती मांडून भारताने त्यांचा मुख्य वक्ता बनले पाहिजे. तसेच पर्यावरणासाठी हवामान बदलाचे संकट सोडवण्यात पाश्चिमात्य उपभोगवादी संस्कृती अपयशी ठरत आहेत, त्यामुळे भारताने लाईफ मिशन जसं एक सूर्य एक जग एक ग्रीड यासारखी उपक्रमे जगाला निसर्गासोबत समतोल साधण्यासाठी एक दिशा दर्शक भारत बनू शकतो. तसंच सौर ऊर्जा, हायड्रोजन इंधन आणि जैविक शेती या क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर तंत्रज्ञान पुरवठादार बनले पाहिजे. मनाचा वसाहतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पाश्चिमात्य विचारसरणी, कायदे किंवा भाषेविषयी आपण प्रगती करू शकत नाही हा भ्रम मोडून काढणे आणि स्वभाषेत विचार करून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि साहित्य निर्माण सुद्धा करायला पाहिजे. भारताचा इतिहास आणि संस्कृती याबद्दल परकीय इतिहासकारांनी पसरवलेले गैरसमज दूर करून भारतीय दृष्टिकोनातून जागतिक घडामोडींचे विश्लेषण करणारे थिंक टँक जागतिक दर्जाची माध्यमे सुद्धा भारताने उभी केली पाहिजेत. भारताने जसे UPI, आधार, कोविन द्वारे सिद्ध केले की तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ फायद्यासाठी नव्हे तर तळागाळातील माणसाचे जीवन सुलभ करण्यासाठी केलं जाऊ शकतं, तसंच हे तंत्रज्ञान पूर्ण जगाला भारताने मार्गदर्शक पद्धतीने दिले पाहिजे. जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताने केवळ कुशल मनुष्यबळ तयार न करता नैतिक मूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व असलेली नागरिक घडवले पाहिजेत. म्हणजेच काय तर भारताला विश्वगुरु बनवणारी वैचारिक क्रांती ही आक्रमकतेवर नव्हे तर आत्मविश्वासावर आणि वर्चस्वावर नव्हे तर कल्याणावर आधारित असायला हवी. जेव्हा भारत आर्थिक आणि लष्करी ताकदीसोबतच नैतिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टीने जगाचे नेतृत्व करेल तेव्हाच अमृत काळातील विकसित आणि विश्वगुरु भारताचे स्वप्न पूर्ण होईल.
0: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, निवेदन लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

0: जाणून घेतलं. वृत्तविशेष प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवरून.
2: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
3: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
2: द कोल्हापूर अर्बन बँक.
1: मंडळी, आता वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया माझं शेत माझं शिवार.
4: माझं शेत माझं शिवार.

0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार। मंडळी, आज सोमवार आहे। आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आपण ऐकत असतो। हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे। या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 19, 20, 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागामध्ये 19, 20 व 21 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 22 व 23 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मध्य व पूर्व भागात 19, 20 व 21 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 22 व 23 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून, कमाल तापमान 29 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 20 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 90 ते 97 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 81 ते 89 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 2 ते 7 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। हवामान इशारा, कोल्हापूर जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाट भागासाठी 19, 20, 21 व 22 सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 19, 20, 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 19, 20 व 21 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 22 व 23 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 23 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 31 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 90 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 65 ते 82 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 7 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। हवामान इशारा, सांगली जिल्ह्यामध्ये 20 व 22 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 21 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये 19, 20, 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 19 व 20 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 19 व 20 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 21, 22 व 23 सप्टेंबर रोजी

0: जी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 23 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 79 ते 80%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 68 ते 78%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 8 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 18, 19 व 20 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 21 व 22 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज आत्ताच आपण ऐकलात.

0: मंडळी आता कार्यक्रमात पुढे जाऊया. ऐकूया शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.
1: रामराम पाहुणा ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
2: आणि अक्काचा नमस्कार.
1: मंडळी आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमनाच्या उत्तरादाखल.

0: आणि अभिप्राय दाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
1: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत.
0: नक्कीच, तर सुरुवात करूया उशिरा आलेल्या पत्रांपासून. हे पहिलं पत्र आहे माझ्या हातात संजय दत्तात्रय जाधव कलाकते, संगीता जाधव, मीनाक्षी जाधव, लाडो, उत्तरेश्वर पेठ, वाघाची तालीम, कोल्हापूर इथले हे श्रोते यांनी आपण गणपतीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि गणरायाची विविध नावं सुद्धा त्यांनी पत्रात लिहिली आहेत.
1: याच हुमानादाखल आलेलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत बंडोपंत शहागुरुजी, गावभाग सांगली. यासोबतच हे असं म्हणतायत की गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये नारळ लागवड याविषयी आपण सविस्तर माहिती प्रसारित केली ती आम्हाला खूपच आवडली.
0: महादेवराव डोंगळे, आदित्य आणि शरण्या डोंगळे घोटवडे तालुका राधानगरीचे श्रोते, तर गोकुळ शिरगाव तालुका करवीर इथून रेयांश शिवतेज आणि रश्मीन खतकर यांचं पत्र आहे. यांनी श्री गणपती बाप्पा हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्रीराम समर्थ श्रोता संघ येळगाव इथून सुनील पाटील, हिंदूराव, नितीन पाटील, पूजा, प्रसाद, आदित्य, अथर्व, नंदिनी, तन्वी, ओम, अनुज, प्राची, प्रणील, अजिंक्य, आराध्या, अनुष्का, अनन्या, स्वराली आणि हर्ष यांनी. तर यांनी आपण गणपतीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासोबतच अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की आपण प्रसारित करत असलेले आपले सर्वच कार्यक्रम खूप छान, दर्जेदार आणि माहितीपूर्ण असतात आणि ते आम्हाला खूपच आवडतात. आम्हाला आपला रामराम पाहुणा हा कार्यक्रम खूप खूप खूप आवडतो, कारण या कार्यक्रमामध्ये उशिरा येणाऱ्या पत्रांना सगळ्यात आधी पोहोच दिली जाते. तसंच आपली आवड, गप्पा गाणी, आपकी पसंद हे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. कृषी वार्ता हा कार्यक्रम तर आमच्या खूपच आवडीचा आहे असं देखील त्यांनी नमूद केलं आहे.
0: बर, तर अक्का उशिरा आलेल्या सगळ्या पत्रांना आपण पोहोच दिलेली आहे
1: आणि कार्यक्रमात आता वेळ झालीये गेल्या आठवड्यातल्या हुमाना दाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची.
0: नक्कीच, पण त्याआधी गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं ते सांगूया. तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं पांढरा शुभ्र माझा रंग, वरती माझा सुंदर साज, आत गोड गोड सारण, बाप्पांना मी अतिशय लाडका आज, उकडीची असो वा तळलेली, गणेशोत्सवात माझीच धूम भारी. तर ओळखा पाहू मी कोण.
1: आणि मंडळी या हुमानाचं अचूक उत्तर आहे बाप्पांचे आवडते मोदक. पण भाऊ एक मात्र खरंय, बाप्पांना कितीही पंचपक्वान दिलं ना तरी एक पदार्थ खाल्ल्याशिवाय त्यांची भूक भागत नाही.
0: अगदी खरंय,
1: सांगशील मला तो पदार्थ कोणता आहे ते?
0: अर्थातच मोदक.
1: नाही, तूही चुकलास. आत्ताच तर मी म्हटलं ना कितीही पंचपक्वानं दिली तरी बाप्पांची भूक फक्त एकाच पदार्थाने भागते, तो पदार्थ म्हणजे दही भात. तर भाऊ तुझ्या ज्ञानात थोडीशी भरमी टाकलेली आहे.
0: खरंय,
1: आता कार्यक्रमात आपण पुढे जाऊया आणि आलेल्या प्रत्येक पत्राला पोहोच देऊयात.
0: नक्कीच, तर हे पहिलं पत्र आहे माझ्या हातात विश्वनाथ बाबू मोरे कणेरीवाडी इथल्या श्रोत्यांचं. यांनी मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलंयच.
1: बर,
0: शिवाय कृषी वार्ता आणि आरोग्यम धनसंपदा हे कार्यक्रम खूप आवडतात असंही कळवलंय आणि आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम दर्जेदार असतात असंही ते म्हणतायत.
1: बर, हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय मनीषा रावसो गस्ते यांनी राजापूर इथून. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. पुढे ते अभिप्राय दाखल असं म्हणतायत की अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमातून योगेश सावंत साहेब यांनी जी माहिती दिली ती आम्हाला खूपच आवडली.
0: पुढच्या पत्राकडे वळतोय. मला वाटतं अक्का हे नवीन श्रोते आहेत. बरं का?
1: बर,
0: संतोष आणि मित्रपरिवार राजापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथले.
1: तर त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात.
0: नक्कीच, यांनी मोदक या हुमानाच्या अचूक उत्तरासोबतच प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी, रवी ग्रुप चंदूचे हे श्रोते. आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. सोबतच अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की आम्हाला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम खूप आवडतो आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या पत्राला पोहोच मिळते.
0: शिवानी कांबळे अलाबादकर निगडी पुणे, त्याचबरोबर दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव तालुका कागल इथून आलेले हे पत्र. यांनी सुद्धा मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
1: संगीता काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड, मुक्काम पोस्ट, पंचशील नगर, वरणगे इथले श्रोते. तर यांनी देखील

0: मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतायत की आपल्या आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम ज्ञानवर्धक संगीतमय असे आहेत. तसंच आपल्या केंद्रावरून 9 सप्टेंबर रोजी सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये उसावरील मावाकीड याविषयीची जी माहिती प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली. याचबरोबर 13 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांची आवड हा जो कार्यक्रम आपण प्रसारित केला तो देखील खूप खूप खूप आवडला. कारण या कार्यक्रमामध्ये गौरी गणपतीची जी गाणी आपण लावली त्यामुळं आमचं मन प्रसन्न झालं. पुढे ते असं म्हणतायत की 14 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला अमृतधारा हा कार्यक्रम खूप खूप खूप मनापासून आवडला.
1: मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर आणि कृषीवार्ता हा कार्यक्रम आवडतो असं कळवणारं हे पत्र. श्रोते आहेत माई करिश्मा, अंकिता, अनिकेत, तेजश्री, विजय चव्हाण वारणा शहापूरचे, तर सतीश वाघमारे, अरुण कांबळे, चंदननगर, साताराचे.
0: सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा चिव, प्रसिंक कांबळे, तुषार कुरणे, रेखाता येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथले श्रोते आणि यांनी मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुडचे, रेवण अनिता, राहुल भांबिष्टे कबनूरचे, विलास पाटील बाळू बोडके, काका पाटील सोमान, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर चंदूरचे श्रोते यांनी सुद्धा मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
0: अचूक उत्तर देणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप निगवे, सुलेंद्र आवटे, पांडुरंग कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, अरुण कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड इथले श्रोते.
1: मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर आणि अभिप्राय दाखल हे म्हणतायत की सकाळी सनई वादनापासून रात्री नमस्तेपर्यंत आपले सर्वच कार्यक्रम उत्कृष्ट असतात. विशेष म्हणजे शेतीविषयक पूरक माहिती मिळते प्रसारणाबद्दल या श्रोत्यांनी धन्यवाद मानले आहेत. आणि हे पत्रप्रेषक आहेत निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ महे इथून एकनाथ इंगवले, ओमकार इंगवले, उदय माने, रमजान डफेदार, बळीराम मुळीक आणि जितू आबा पाटील.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार यांनी बनाचीवाडी इथून. तर पत्रामध्ये हे असं म्हणतायत की आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून 13 तारखेला प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. कारण या कार्यक्रमात आपण गौरी गणपतीची जी गाणी प्रसारित केली ती खूप खूप खूप आवडली. ही गाणी ऐकत असताना काही जुन्या परंपरा आठवणी जाग्या झाल्या. या प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवलेला आहे आणि सोबतच मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: रविवारी 13 तारखेला सकाळी 10 वाजता प्रसारित झालेला आपली आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. दररोज सकाळी कृषीवार्ता हा जो कार्यक्रम प्रसारित होतो तो देखील आम्हाला खूप आवडतो असं लिहून पाठवणार आहे पत्र. श्रोते आहेत देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील सोन्याची शिरोलीचे, संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परितेहून, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरीचे.
0: धुमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, मालुताई, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडकेहाळ तालुका निपाणी इथले श्रोते. तर पत्रामध्ये हे असं म्हणतायत सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी माझे जीवन गाणे या कार्यक्रमात ज्येष्ठ आजी ललिता भावे यांची घेतलेली मुलाखत आम्हाला खूप आवडली. आजींचा संपूर्ण जीवनपट आम्हाला समजला असं म्हणत त्यांनी मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: अभिप्राय दाखल आलेलं पुढचं पत्र. 14 तारखेच्या शेतीविषयक कार्यक्रमामध्ये हवामान अंदाज आणि रामराम पाहुणं खूप उत्कृष्ट होते. त्याचबरोबर रोज सकाळी कृषी वार्तामधून उपयुक्त माहिती मिळते आणि शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमातली गाणी खूप छान असतात प्रसारणाबद्दल या श्रोत्यांनी धन्यवाद दिले आहेत. आणि हे श्रोते आहेत महे तालुका करवीर इथून महेश्वर रेडिओ श्रोता संघ, लहुराज नवाळे, सारिका नवाळे, डॉक्टर विशाल, ऋतुजा, संगीता आणि सुधाकर पाटील सुळे तालुका पन्हाळ्याचे.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय महादेवराव डोंगळे, शरण्या, आदित्य डोंगळे, राहणार घोटवडे तालुका राधानगरी, रेयांश खतकर, शिवतेज, रश्मीन खतकर राहणार गोकुळ शिरगाव तालुका करवीर इथले श्रोते आणि यांनी मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे,

0: गीतांजली सयाजी वरुटे रघुनाथ भोईटे हसूर दुमाला तालुका करवीरचे हे श्रोते, तर कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे कंदलगावचे, तेजस तुषार दीक्षा श्रुतिका सीमा दगडू सुतार भाटणवाडी तालुका करवीरहून, तर आमजाई भरवडे तालुका राधानगरीचे कोमल सागर आरव सरकार आणि राधिका दयानंद कांबळे यांनी मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय. आणि आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम खूप आवडतात, विशेषतः शेतीविषयक कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात, पत्रांना पोहोच देणारे कार्यक्रम सुद्धा खूप आवडतात असं कळवलंय.
1: 14 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेली कृषी वार्ता आवडल्याचं कळवणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय. श्रीतेज, तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले राहणार दोनवडे इथले श्रोते.
0: मोदक हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र सैनिक टाकळी इथून वसंतांना, अजित, अमर, जीवन, तुषार, पवन, आदर्श, मनीषा, ज्योती, सार्थक, श्रावणी, प्रियांका, सुप्रिया, राजश्री, जयश्री, हर्षद, अर्पिता, वैष्णवी, माहेश्वरी आणि श्राव्या यांचं. अर्थातच अचूक उत्तरासोबत त्यांनी ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामधील आशीर्वाद हा ललितबंध आवडल्याचं कळवलेलं आहे.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगले इथल्या श्रोत्यांनी. श्रोते आहेत महादेव खोत, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी, तुषार खोत, गार्गी आणि शची पाटील. तर पत्रामध्ये हे असं म्हणतायत की 14 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप खूपच आवडला, कारण या कार्यक्रमाअंतर्गत आपण उशिरा आणि वेळेवर आलेल्या भरपूर पत्रांना अभिप्रायासहित पोहोच दिलीत, त्याबद्दल आपले शतशहा धन्यवाद. गणेश चतुर्थी दिवशी श्री गणपती बाप्पांच्यावर आधारित आपण हुमान सादर केलं, त्यामुळं रामराम पाहुणे या कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली, असं म्हणत त्यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर मोदक हे आपल्याला लिहून पाठवलंय. पुढे ते असं म्हणतायत की 13 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला वनिता मंडळ हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमाअंतर्गत प्राध्यापिका अश्विनी भालेकर यांची जी मुलाखत प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली. यासोबतच 15 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला किसानवाणी हा कार्यक्रम देखील आम्हाला खूपच आवडला. या कार्यक्रमामध्ये कृषी संवाद अंतर्गत नाचणी प्रक्रिया उद्योग याविषयी शिवानी ठोंबरे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आम्हाला खूपच आवडली. ही मुलाखत आम्हाला खूपच उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी वाटली. ही मुलाखत प्रसारित केल्याबद्दल आपले शतशहा धन्यवाद. 13 सप्टेंबर रोजी प्रसारित झालेला गप्पा गाणी हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला.
0: अक्का यांनी खूपच मॅराथॉन पत्र लिहिले बर का.
1: ते वाचताना भाऊ माझी सुद्धा धमचाक होतीये हे तुला कळतंय. आणि त्यांनी खूप छोट्याशा पत्रावर अगदी छोटी छोटी अक्षरं काढून प्रत्येक कार्यक्रमाला व्यवस्थित पोहोच दिलेली आहे.
0: म्हणजे जास्तीत जास्त संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. तर अक्का आजच्या कार्यक्रमातल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे. आता मात्र वेळ झाली आहे या आठवड्यातल्या हुमानाची. तर मंडळी या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. ना घोडा ना हत्ती ना रथ, बाप्पांची स्वारी माझ्यावरच, लहान असून काम मोठं करतो, गणरायांना मी घेऊन फिरतो, तर ओळखा पाहू मी कोण.
1: भाऊ हे हुमान सुद्धा तू अगदी छान निवडलंयस बर का. आणि याचं उत्तर सुद्धा हुमानामध्येच लपलेलं आहे आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना ते कळलं सुद्धा आहे. तरी देखील मी हुमान पुन्हा एकदा सांगते.
0: नक्कीच.
1: ना घोडा ना हत्ती ना रथ, बाप्पांची स्वारी माझ्यावरच, लहान असून काम मोठं मी करतो, गणरायांना घेऊन मी फिरतो, तर ओळखा पाहू मी कोण. तर मंडळी या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे
0: रामराम पाहुण, किसानवाणी विभाग, द्वारा सहायक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिन 416003.
1: तेव्हा मंडळी तुमचं हुमानाचं उत्तर आणि अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.
0: पण कार्यक्रमात आता या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
1: आणि अक्काचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचा प्रश्न छोटा असो वा मोठा, तज्ज्ञांचा सल्ला असतो मोलाचा. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम संगोपनासाठी काय काळजी घ्यायला हवी याविषयी हॅलो किसान या कार्यक्रमात सेवानिवृत्त पशुसंवर्धक आणि पशुवैद्यकीय सल्लागार डॉक्टर चंद्रहास कापडी शेतकरी बांधवांशी फोनवरून थेट संवाद साधणार आहेत. दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्यायची याविषयी तुमचेही काही प्रश्न असतील तर थेट फोन करा 0231-265-2624 या नंबरवर उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत. हॅलो किसान, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
1: मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण जाता जाता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये जनावरांमधील अस्थिभंगावर प्रथमोपचार याविषयी माहिती, तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमात कृषी अर्थशास्त्र याविषयी प्राध्यापक मोहनराव जाधव यांची अंजर मुजावर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. हा या मुलाखतीचा भाग दुसरा. तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा आपण जरूर लाभ घ्या, पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.

माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार निवेदन सायली चौधरी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
6: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गांधीवन
1: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. 33%+ पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची

अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 4 पदकं. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीनं वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरणं, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं गोयल म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारला जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे. दरम्यान कॅनडाबरोबरचा करार अंतिम करण्यासाठी दोन्ही देशांनी वाटाघाटींना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या चर्चेची पुढची फेरी 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या एकत्रित निर्देशांकात वार्षिक आधारावर 4.8% वाढ नोंदवण्यात आली. जुलैमधल्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ काहीशी कमी आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज जाहीर केलेल्या हंगामी आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात 9 पैकी 5 प्रमुख क्षेत्रांनी सकारात्मक वाढ दर्शवली. यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 12.5%, वीज निर्मितीत 11.6%, लोहखनिज उत्पादनात 5.5%, पोलाद उत्पादनात 3.4% आणि रिफायनरी उत्पादनांमध्ये 2.6% वाढ झाली. मात्र त्याचवेळी खत उत्पादनात 12.4%, नैसर्गिक वायूच्या उत्पादनात 4.9%, कोळसा उत्पादनात 3.8% आणि कच्च्या तेलाच्या उत्पादनात 3.6% घट झाली. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो, दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असंही ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या निर्देशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी 3 न्यायाधीशांचं विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं ही निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केलेल्या धडक कारवाई अंतर्गत गेल्या 4 दिवसात 1,36,00,000 रुपयांचा संशयास्पद भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. यात राज्यभरात एकंदर 64 हॉटेल आणि ढाब्यांची तपासणी करून 12 हॉटेलांचे परवाने निलंबित केले तर 36 हॉटेलांना सुधारणा नोटीसा बजावल्या. प्रतिबंधित अन्नपदार्थ, पानमसाला, गुटखा विक्री, वितरण आणि वाहतूक प्रकरणी 14 FIR दाखल केले. त्यात 15 व्यक्तींना अटक करून एकंदर 1,38,74,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा

0: स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगीचा अपहार झाल्याप्रकरणी येत्या 2 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं उत्तर प्रदेश सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दाखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळा चौकी भागातल्या एका गणेश मंडपात विजेचा धक्का लागून 8 वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर जखमी झाल्याप्रकरणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी दाखल केलेला एफआयआर, प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेत असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातल्या मोठ्या गणेशोत्सव मंडपांमध्ये वीज सुरक्षा परीक्षण करण्यासह काय पावलं उचलता येतील याची माहितीही आयोगानं मागवली आहे. दुबईचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन रशीद अल मखतूम यांचे बंधू शेख अहमद बिन रशीद अल मखतूम यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजाची सेवा करण्याचे त्यांचे प्रयत्न पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात राहतील असं त्यांनी म्हटलं आहे. इराणी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आज इराणची राजधानी तेहरानमध्ये पोहोचले. इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशाने वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणने कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत. त्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांनी आज आणखी 3 पदकांवर नाव कोरलं. पदकतालिकेत भारत सध्या 4 रौप्य आणि 2 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानी आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशू धिल्लननं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. 33% अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता ऐकूया लोकगीतांचा कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मोहन कल्लास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत.

यानंतर ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं विठ्ठल उमप यांच्या लेखणीतून रचलेलं हे लोकगीत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

आताच आपण ऐकलत दत्तात्रय हरकरे यांच्या स्वरातील बलवंत लमकाणे यांनी यांचं गीत. यानंतर ऐकूया शोभा गुरटू यांच्या स्वरातील अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

यानंतर ऐकूया मालती पांडे यांच्या स्वरातील मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं अनिल भारती यांचं हे भावगीत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम भावधारा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:46 झाली आहेत. ठीक 9:15 ऐकूया समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, रात्री 10:00 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण ऐकलत गिरीश बजलवारे यांच्या स्वरातील प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलत आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेलं मनोहर सरदेसाई यांचं गीत. याचबरोबर भावधारा या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेत आहोत.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदन.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नीला भागवत यांचं शास्त्रीय गायन, राग छायानट, विलंबित गत तिलवाडा आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहेत. विलंबित गतचे बोल आहेत करत हो, द्रुतगतचे बोल आहेत भारी गगरी मोरी तराना तीन ताल. त्यांना तबला साथ केली आहेत अमित मिश्रा यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. तर ऐकूया नीला भागवत यांचं शास्त्रीय गायन राग छायानट.